सुप्रभात श्रोते हो, FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 11 जेष्ठ शके 1948 अर्थात 1 जून 2026. आजच्या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी श्वेता माळी सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत. श्रोतेहो, प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगलधून आताच आपण ऐकलीत. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

बरोतर श्रोते हो, या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:35 झाली आहेत.

0: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
1: आता ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी यामध्ये आज बांधावरील वनीकरण लागवड याविषयी संजय पाटोळे यांनी दिलेली माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत 6:55, 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम 7:40 आणि 8:40 दरम्यान 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9-10 या वेळेमध्ये विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज 10:00 मिश्र संगीत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली 10:30, 11:00 मैफिले गझल गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 11:30. 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1-5 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 5:00 गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी 5:30 मुंबई केंद्रावरून. 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये आज पंडित व्हीजी जोग यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग किरवाणी आम्ही प्रसारित करू. संध्याछाया हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम 6:30. वृत्त विशेष 7:15. 7:30 घर शिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये आज केशर आंबा लागवड याविषयी मुक्कम पोस्ट आंबेहोळ तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रगतशील शेतकरी विजयकुमार मोहनराव कांबळे यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत. त्यानंतर आरोग्य बळीराजाचे या सत्रात उन्हाळ्यातील आपलं आरोग्य याविषयी डॉक्टर गोविंद पाकले यांनी दिलेली माहिती आम्ही प्रसारित करू.

रात्री 8:15 वाजता लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात हनुमान भजनी मंडळ जिल्हा धाराशिव यांनी गायलेली भजन आम्ही प्रसारित करू. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 10 वाजता हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. रात्री 11:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा श्रोतेहो, ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

0: 25 59.
1: श्रोतेहो, कृषीवाणी या कार्यक्रमात आता ऐकूयात बांधावरील वनीकरण लागवड याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं.

डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95

0: नमस्कार श्रोतो आणि शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, बांधावर वनवृक्षांची लागवड याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, विविध पीक लागवड पद्धतीत शेतबांधावर साग, शिवण, बांबू, सुबाबूळ यासारख्या वनवृक्षांची लागवड आपल्याला करता येते. नियोजनबद्ध पद्धतीनं शेतात वृक्ष लागवड केली असल्यास वनवृक्षांच्या जोपासनेतून चांगलीच अतिरिक्त उत्पन्न आपल्याला मिळू शकते. शेताच्या बांधावर वाढणारे वृक्ष बहुउपयोगी आहेत. उपयोगी वनवृक्षांच्या जोपासनेतून चांगले अतिरिक्त उत्पन्न मिळत असल्याचं कृषी वन शेतीतील संशोधनातून सिद्ध झालं आहे. भात खचराच्या बांधावर पूर्व पश्चिम दिशेला समांतर एका ओळीत 2 मीटर अंतरावर साग, शिवण आदी वृक्ष प्रजातींची लागवड आपण करू शकतो. उत्तर दक्षिण दिशेला कोरडवाहू फळझाडे, आंबा, आवळा, सीताफळ, चिंच, जांभूळ, करवंद अशा फळझाडांची लागवड करू शकतो. साग जड्या लावताना खड्डा न करता पहारेने बांधाच्या आतील कडेवर 6 इंच खोल छिद्र पाडून सागजडी लावाव्यात. शेतकरी बंधूंनो, संत्र किंवा इतर बागायती शेतीमध्ये सुद्धा आपल्याला फळबागेच्या सभोवती चारही बाजूला जागेच्या उपलब्धतेनुसार 1 किंवा 2 ओळीत साग, शिवण, निलगिरी, शेवरी, बांबू या वृक्षांची 2 मीटर अंतरावर लागवड करता येते. कोरडवाहू शेतात वृक्ष लागवड जर करायची झाली तर या पीक पद्धतीमध्ये कोरडवाहू पिकांसोबत शेतात ओळीत करता येते. इमारती लाकडासाठी सागाची लागवड या पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरते. या पद्धतीमध्ये उडीद, मूग, सोयाबीन, कापूस यासारख्या हंगामी पिकासोबत सागाची लागवड आपण करू शकतो. सागाच्या झाडाच्या 2 ओळीत 2 मीटर अंतर ठेवावं. कृषी वनशेतीच्या या पद्धतीमध्ये सागाची झाडाची वाढ ही पारंपरिक पद्धतीनं साग लागवड केल्यास दुप्पट होत असल्याचं आढळलं आहे. कृषी वनशेतीमध्ये हंगामी पिकासोबत साग लागवड केल्यास जलद आणि उत्तम प्रकारच्या लाकडाचे उत्पादन घेता येते. रोपांची निवड करताना शिफारशीनुसार योग्य वयाच्या रोपांचीच आपण निवड करावी. स्थानिक पीक पद्धतीनुसार योग्य कृषी वनशेती पद्धतीची निवड करून आखणी करून मे महिन्याच्या अखेरपर्यंत खड्डे तयार करून जुलै ते ऑगस्ट महिन्यात लागवड करावी. वनवृक्षांना द्यावायची खताची मात्रा ही वृक्षाच्या जात आणि वयानुसार बदलते. पावसाची रिमझिम सुरू असताना खते देणे फायदेशीर ठरते. झाडे वेडीवाकडे वाढू नयेत म्हणून रोपांना बांबूच्या काठीचा आधार द्यावा. झाडांची वाढ जलद आणि उत्तम प्रकारे व्हावी म्हणून झाडांचे किडीन रोगांपासून संरक्षण करावं. फांद्याची छाटणी करताना खोडापासून फांदीचा 1 ते 1.5 इंच भाग सोडून छाटणी करावी. शेतकरी बंधूंनो, शेतबांधावर वाढणाऱ्या वनवृक्षांचे विक्रीच्या उद्देशाने योग्य मूल्यांकन तज्ज्ञांकडून करून घ्यावं. बहुतांशी शेतकऱ्यांना याबाबतीत पुरेसे ज्ञान नसल्यामुळं शेतातील वनवृक्षांचे चुकीचे मूल्यांकन होऊन अत्यल्प मोबदला आपल्याला मिळतो. इमारती लाकडासाठी लावलेला साग, सिरस, अर्जुन, तिवस, शिवण, बीजा या प्रकारच्या वृक्षांची विक्री प्रति घनफूट या परिणामानुसार होत असते. निलगिरी, सुबाबूळ, रोहन, चिचवा, सुरू, हेटी पळस आदी वृक्षांची विक्री ही प्रति टन या परिणामात होत असते. त्यामुळे तज्ज्ञांकडून मूल्यांकन करून घ्यावं. तेव्हा शेतकरी बंधूंनो, या पद्धतीनं जर आपण आपल्या बांधावर विविध वनवृक्षांची लागवड करून त्याची जोपासना करून त्यांना चांगल्या पद्धतीनं जर वाढवलं तर निश्चित आपल्याला इतर शेतीच्या उत्पादनाबरोबरच अतिरिक्त उत्पादन या वनवृक्षांपासून मिळू शकतं.
1: बांधावरील वनीकरण लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं संजय पाटोळे यांचं. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्य धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: ही स्त्रीच्या आयुष्यातील पुढील सुंदर वळणाची एक सुरुवातच असते, हा शेवट नव्हे. स्त्रीच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा नैसर्गिक टप्पा आहे. आता मेनोपॉज म्हणजे काय? तर स्त्रीची जी पाळी असते ती एका क्षणाला थांबते, पण ती थांबण्याच्या अगोदरचा काळ, ती थांबल्यावरचा काळ आणि थांबल्यानंतरचा काळ हा खूप महत्त्वाचा असतो, आणि त्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. मेनार्की म्हणजे जेव्हा स्त्रीच्या आयुष्यामध्ये पाळी सुरू होते ते जे वय असतं ते साधारण पूर्वी एक 13 ते 14 होतं, जे आता खूप मागे आलेलं आहे ते 10 ते 12 झालेलं आहे. त्याप्रमाणेच मेनोपॉजचा पण काळ मागे सरकलेला आहे, आता तो 45 ते 50 पर्यंत आलेला आहे. जर आयुष्य खूप छान पद्धतीने स्त्रीने घालवलं असेल तर कदाचित तिचा मेनोपॉजचा काळ थोडासा पुढेही जाऊ शकतो. आता मेनोपॉज म्हणजे काय? की जेव्हा पाळी सलग 12 महिने येत नाही त्यावेळेला त्याला आपण मेनोपॉज म्हणून डिक्लेअर करतो. 12 महिने एकदाही त्या स्त्रीला पाळी आलेली नाही पाहिजे. 6 महिन्यानंतर जर पाळी आली नाही तर डॉक्टरला जाऊन कन्सल्ट करणं गरजेचं असतं, त्याप्रमाणे डॉक्टर तुम्हाला सांगतात. मेनोपॉजमध्ये म्हणजे रजोनिवृत्तीमध्ये 2 प्रकार असतात, एक तर नैसर्गिक असतं आणि अनैसर्गिक म्हणजे प्रेरित आर्टिफिशियल मेनोपॉज. जेव्हा आर्टिफिशियल मेनोपॉज म्हणजे काय? की जेव्हा रजोनिवृत्ती काळाच्या भरपूर आधीच येते, जेणेकरून जसं काही ऑपरेशन झालं असेल, गर्भाशयाची पिशवी काढून टाकली असेल, किंवा रेडिएशन्स कॅन्सरची काही ट्रीटमेंट असते, किमोथेरपी असते, त्यामुळे पण पाळी लवकर जाण्याची शक्यता असते, आणि कधी कधी जेनेटिक पण असतं म्हणजे अनुवंशिक पण असतं. आता नैसर्गिक ह्याच्यामध्ये की जे आपल्या अंडाशयामध्ये जे अंडी तयार होत असतात ती अंडी तयार व्हायची कमी होतात, आणि नंतर मग हार्मोन्स पण कमी होतात, आणि आपोआप नैसर्गिक टप्पा त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये येतो. आता ह्याच्यामध्ये पण आपण बघायला गेलं तर रजोनिवृत्तीचा आधीचा काळ, त्याला आपण पेरीमेनोपॉज म्हणतो. पेरीमेनोपॉज म्हणजे त्यावेळेला कधी कधी पाळी अनियमित होते, म्हणजे साधारण पाळी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी अशी यायला लागते. कधी कधी पाळीचा फ्लो कमी जास्त होतो, खूप जास्त जाऊ शकतं, कधी कमी जाऊ शकतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि काही आपली लक्षणं असतात, बरीच लक्षणं आहेत ती आपल्याला आधी दिसून येतात, हे सगळं पेरीमेनोपॉजमध्ये होतं. त्यामुळे त्याही पिरियडमध्ये स्त्रीने घाबरून जाण्याची गरज नसते, डॉक्टरांना दाखवणं गरजेचं असतं. मेनोपॉज म्हणजे जेव्हा ती रजोनिवृत्ती या फेजमध्ये येते त्यावेळेची जी लक्षणं असतात ती पण फार वेगळी असतात, आणि ती पण स्त्रीला जर आपली काळजी व्यवस्थित घेतली तर त्याच्यातनंही स्त्री पुढे जाऊ शकते. मग मेनोपॉज एकदा डिक्लेअर झाल्यानंतर पोस्ट मेनोपॉज असतो, जो रजोनिवृत्ती नंतरचा काळ असतो. त्याच्यामध्ये जर स्त्रीने काळजी घेतली नाही तर बेसिकली ऑस्टिओपोरोसिस, हार्ट प्रॉब्लेम्स, हे सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात, ते आपण नंतरही बघणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर स्त्रीने आपली काळजी व्यवस्थित रित्या घेतली जाणं गरजेचं असतं. आता ज्या वेळेला मी जे तुम्हाला सांगितलं अर्ली मेनोपॉज, जो मेनोपॉज आधी येतो, तो 3 गोष्टींमुळे असतो. लाईफस्टाईल प्रॉब्लेम्स, जेनेटिक प्रॉब्लेम्स, नंतर जे ऑपरेशन्स होतात त्याच्यामुळे, आणि मी जे सांगितलं होतं त्याचाही परिणाम आपल्या प्रजनन क्षमतेवरती पण होतो, त्यामुळे तेही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या भागामध्ये आपल्या लक्षणं जे मेनोपॉजमध्ये आहेत त्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत, आणि मेनोपॉज का होतो याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो, आताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत परिसर. परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, निसर्गाने आपल्याला शुद्ध हवा, संत वाहणारे जलस्रोत आणि समृद्ध अशी जमीन दिली आहे. पण आज याच निसर्गाच्या कुशीत एक वेगळंच रासायनिक युद्ध सुरू आहे. आणि अशाच काही विषयांवर बोलण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडमांना. मॅडम रसायनशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार. श्रोतेहो नमस्कार.
1: मॅडम, सगळ्यात पहिले कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऍसिड रेन ही जी काही संकल्पना आहे ती आम्हाला थोडी समजून सांगा.
2: हो, तर आम्लवर्षण किंवा ऍसिड रेन, आम्लवर्षण ऍसिड

0: ट्रेन आम्ल पर्जन्य ही नावं एकच. मग आता आम्ल वर्षण म्हणजे काय? तर वृष्टीजलात काही प्रमाणात आम्ल असतेच, म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो ॲसिडिक असतोच, कारण वातावरणातील कार्बन डायऑक्साईड हा वायू काही प्रमाणात मिसळलेला असतो. कार्बनिक आम्ल हे वर्षणातून जमिनीवर येते, मात्र त्याचे सामू किंवा पीएच मूल्य हे 5.6 असल्याने ते हानिकारक ठरत नाही. पण असा कोणताही पर्जन्य प्रकार, पाऊस, बर्फ, धुकं किंवा अगदी शुष्क अवक्षेपण, ज्यामध्ये आम्लीकरण करणाऱ्या संयुगांची पातळी वाढलेली असते, प्रामुख्याने सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल, ज्यामुळे पाण्याचे पीएच मूल्य नैसर्गिक आधार रेषा, जी आपण मगाशी 5.6 म्हटली, त्याच्यापेक्षा खाली असते. आम्लवर्षणामुळे वनस्पती, प्राणी, मृदा, विविध वस्तू, वास्तुशिल्प आणि मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. मग आता हे दुष्परिणाम कोणते? तर जंगलांवरती आम्ल पर्जन्याचा होणारा परिणाम हा तात्काळ किंवा अचानक दिसत नाही, तर तो एखाद्या संथ दीर्घकालीन आजारासारखा असतो. म्हणजे पोषक तत्वांचा ऱ्हास, दॅट इज न्यूट्रियंट लीचिंग, आणि विषारी जड धातूंचे सक्रियकरण, हेवी मेटल मोबिलायझेशन. आम्लवर्षणामुळे वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर, म्हणजे फोटोसिंथेसिस, हरित द्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन पानांचा हिरवेपणा कमी होतो, त्यामुळे पाने पिवळी पडून हळूहळू गळून पडतात. कालांतराने त्या वनस्पती नष्ट होतात. वातावरणातील आम्लतेचा अंतिम परिणाम जलप्रणालींवर होतो. आम्लयुक्त पाणी नदी, नाले आणि तलावांमध्ये गेल्यामुळे पाण्याचे आम्लीकरण होतेच. माशांची पुनरुत्पादनाची प्रक्रिया बंद पडते, परिणामी मासे आणि इतर जलचर मरतात. प्लवंगांची, म्हणजे अल्गी ज्याला आपण म्हणतो, त्याची वाढ खुंटते. आणि आम्लवर्षणामुळे नद्या, ओढे, तळी, सरोवर यातील पाणी दूषित होते. पर्यावरणाच्या हानिकारणासोबतच आम्ल निक्षेपण मानवनिर्मित पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान करते. त्यामुळे बांधकाम साहित्याचे गंजणे आणि झिजणे अत्यंत वेगाने होते. सिमेंट, काँक्रीट, धातू आणि दगड यावर त्याचा मोठा विपरीत परिणाम होतो. सुनखडी किंवा लाईमस्टोन आणि संगमरवर, मार्बल यासारखे दगड सल्फ्युरिक आम्लात अत्यंत संवेदनशील असतात. या प्रक्रियेमुळे ऐतिहासिक स्मारके, प्राचीन पुतळे आणि शिलालेखांचे कोरीव काम कायमचे पुसून जाऊ शकते. म्हणजे आता जागतिक स्तरावर महत्वाच्या असलेल्या अनेक वास्तू, आपला ताजमहालच बघा, ग्रीसमधील अक्रोपोलिस आणि रोममधील कोलोसियम यांना या वातावरणीय गंजण्यापासून वाचवण्यासाठी अत्यंत महागड्या रासायनिक प्रक्रिया कराव्या लागत आहेत. आम्लयुक्त पाणी पिण्याने श्वासनलिकेचे, मज्जासंस्थेचे, त्वचेचे व पोटाचे विकार जडू शकतात. श्वसनावटे हे सूक्ष्म कण फुफ्फुसात खोलवर जातात, ज्यामुळे दमा किंवा अस्थमा ज्याला आपण म्हणतो, तीव्र ब्रॉन्कायटिस आणि हृदयविकारासारखे गंभीर आजारही उद्भवू शकतात. या व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याच्या साठ्यामध्ये आम्लता वाढल्यास जुन्या पाईपलाईनमधून तांबे, दॅट इज कॉपर, आणि शिस म्हणजे लेड यासारखे विषारी धातू पाण्यात विरघळण्याचा धोका असतो.
1: श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे निसर्गामध्ये काय बदल होत आहेत याविषयी चर्चा करण्यासाठी आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. आज आपण ऍसिड रेन याविषयी त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. पुढच्या भागामध्ये आपण ग्रीन केमिस्ट्री याविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोतेहू प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला

बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

हे गाणं प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. कडक उन्हात तडफडणाऱ्या पक्ष्यांसाठी आपल्या परसबागेत, अंगणात, गच्चीवर, वाटीत पाणी ठेवा आणि मग म्हणा, मी देईन तुला ग घरटे.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप निश्चित. 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मन की बात मधून पंतप्रधानांचा देशवासियांशी संवाद. वाढत्या उष्णतेसह विविध मुद्द्यांवर नागरिकांना सल्ला. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सलग दुसऱ्यांदा विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी

0: महायुतीचं जागा वाटप काल निश्चित झालं। त्यानुसार भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर लढणार आहे। भाजपच्या वाट्याला आलेल्या 11 जागांमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना, धाराशिव लातूर बीड, नांदेड, सोलापूर, जळगाव, भंडारा गोंदिया, वर्धा गडचिरोली चंद्रपूर, अमरावती, नागपूर, अहिल्यानगर, सांगली सातारा या मतदारसंघांचा समावेश आहे। शिवसेना परभणी, ठाणे, नाशिक आणि यवतमाळ या जागांवर लढणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जागा आल्या आहेत। भाजपनं काल उमेदवारांची यादी देखील जाहीर केली। छत्रपती संभाजीनगर जालना इथून सुहास शिरसाठ यांना, नांदेडमधून अमर राजूरकर यांना तर धाराशिव लातूर बीडमधून बसवराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं छत्रपती संभाजीनगर जालना इथून देवयानी डोणगावकर यांना, परभणी हिंगोलीमधून विवेक नावंदर यांना तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून सुरेंद्र उर्फ बाळ माने यांना उमेदवारी दिली आहे। या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे तर मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे। राज्यसभेच्या द्वैवार्षिक तसंच पोटनिवडणुकीसाठी येत्या 18 तारखेला मतदान होणार आहे। याबाबतची अधिसूचना काल जारी झाली। यात महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिलेल्या एका जागेचा समावेश आहे। राज्यातल्या बहुतांश भागात किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचं स्पष्ट झालं असून शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचं नियोजन करावं असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून सांगितलं। चांगल्या हेतूनं आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी समाजात मोठा बदल घडवता येतो असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते काल देशवासियांशी संवाद साधत होते। या कार्यक्रमाचा 134वा भाग काल प्रसारित झाला। देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आपल्याला प्रेरणा देणाऱ्या असंख्य गोष्टी घडत आहेत। अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला देश या सामर्थ्याच्या बळावर पुढे वाटचाल करत असल्याचा आपला विश्वास अधिक दृढ होतो असं पंतप्रधान म्हणाले। देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, सतत पाणी पित राहावं असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं। यानिमित्त त्यांनी उन्हाळ्याच्या हंगामात कोकणच्या हापूससह देशभरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या आंब्याच्या जातींचा देखील उल्लेख केला। नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आला। देशाच्या अशा अमूल्य वारशांचं जतन संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू। क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी केलेली उल्लेखनीय कामगिरी। नमामि गंगे अभियानाअंतर्गतच्या डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकाही मोहीम, वेधशाळांचं महत्व आदी मुद्द्यांचाही पंतप्रधानांनी मन की बातमध्ये उल्लेख केला। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं काल मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं। त्या 89 वर्षांच्या होत्या। सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी तत्कालीन भारताचा भाग असलेल्या आणि आताच्या बांगलादेशातल्या भवानीपूर इथं झाला होता। 1943 नंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या। 750+ अधिक चित्रपटातून पार्श्वगायन केलेल्या पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीचा हा संक्षिप्त आढावा।
1: केशवराव भोळे यांच्याकडून संगीताचे प्राथमिक धडे गिरवलेल्या सुमनताईंनी 1952 साली आकाशवाणीवरून पहिल्यांदा जाहीरपणे गायन केलं आणि तिथूनच त्यांचा सांगीतिक प्रवास सुरू झाला। 1953 साली शुक्राची चांदणी या मराठी तर 54 साली मंगू या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायन क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं। शेकडो हिंदी चित्रपटातून त्यांनी गायलेली गाणी

मराठी चित्रपट आणि भावगीत क्षेत्रात सुमनताईंचं योगदान अविस्मरणीय असंच आहे. नंदाघरी नंदनवन फुलले, शब्द शब्द जपून ठेव, केतकीच्या बनी, केशवा माधवा, मृदुलकरांनी छेडीत तारा आणि जिथे सागरा धरणी मिळते अशी अनेक सुमधूर गाणी त्यांनी घराघरात फक्त पोहोचवलीच नाहीत तर सर्वसामान्य कानसेनांच्या ओठांवर रुळवली सुद्धा. मराठी भावगीतांच्या सुवर्णयुगात मानाचं स्थान मिळवलेल्या सुमनताईंनी पार्श्वगायनाचा प्रवास काही वर्षांपूर्वी थांबवला जरी होता तरी देखील जाहीर कार्यक्रमातून रसिकांच्या सान्निध्यात

0: ध्यात असलेल्या सुमनताई काल निद्रेच्या आधी निघाल्या. त्यांची जी अंगाई ऐकत मराठी कुटुंबातल्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या, त्याच अंगाईच्या माध्यमातून सुमनताईंना आकाशवाणीची ही आदरांजली.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. अहिल्याबाईंचं जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर जयंती महोत्सवात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अहिल्याबाईंच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज असल्याचं मत व्यक्त केलं. अहिल्यादेवींनी अनेक वैयक्तिक आघात सहन केले, मात्र त्यातून खचून न जाता आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांनी समाजाच्या रक्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं, असं शिंदे म्हणाले. छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी परिसरातल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं. परभणी इथं निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांनी तर जालना जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार अनिल नवाते यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. धाराशिव इथल्या अहिल्या सखी मंचच्या वतीनं विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांनी अहिल्याबाईंची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अहिल्यादेवींचं आजोळ असलेल्या चोराखळी इथल्या पापनाश मंदिरात अभिषेक पूजन आणि आरती करून जयंती सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. नांदेडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतून ग्राहकांनी तारण ठेवलेलं तब्बल 80 तोळे सोनं बँकेच्याच कर्मचाऱ्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुख्य शाखा व्यवस्थापक राजू कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून बँक कॅश इन्चार्ज आदित्य सेनगावकर आणि सर्व्हिस मॅनेजर जीवन जगदाळे या दोघांविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सेनगावकर याला अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लातूर महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी मीना यांच्या निवासस्थानासमोर नालीचं काम सुरू असताना झाडांची तोड करण्यात आल्याच्या निषेधार्थ ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीनं काल अर्धनग्न अवस्थेत झाडाची अंत्ययात्रा काढत आंदोलन करण्यात आलं. संबंधित ठिकाणी योग्य ती कारवाई करून तातडीनं नवीन झाडं लावण्यात येतील, असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी काल भूगर्भातून आवाजासह भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. वसमत, कळमनुरी आणि औंढा तालुक्यातल्या 22 ते 25 गावात भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. भूकंपमापन केंद्रामध्ये त्याची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सलग दुसऱ्यांदा आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरुच्या संघानं गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला. नाबाद 75 धावा करणारा विराट कोहली सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीला प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार देण्यात आला. या हंगामात 29 गडी घेणारा कासिगो रबाडा याला पर्पल कॅप मिळाली. मराठवाड्यात अनेक भागात काल पूर्वमोसमी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. लातूर शहरासह जिल्ह्यातल्या विविध भागात काल मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप निश्चित. 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: FM 101.3 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 7:20 झाली आहेत.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: लेखीचा आनंद जावयाचा मान अधिक मेहनत करा खास सन्मान.
2: प्रियदर्शनी मध्ये अलन सोली, लुई फिलिप, इंडियन टेरेन, पीटर इंग्लंड, युनायटेड कलर ऑफ बेनेटन चे आकर्षक ब्रँडेड कपडे
1: आणि श्रीवत्सव मध्ये डिझायनर काठपदर व सिल्कच्या सुंदर साड्या आणि नवनवीन व्हरायटी.
2: अधिक मेहनत बनवा अविस्मरणीय.
1: प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी, आपल्या नात्यांचा विश्वासू साथी.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात आपल्या पाल्यांना देतोय यशाची दिशा. फिजिक्स वाला क्लास धाराशिव
5: दुसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर व्यवसायीकरण झालेलं आढळून येतं. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहू नयेत का?
4: डॉक्टर इंजिनियर होण्याची संधी त्यांनाही मिळू नये का? याच विचारातून फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे. आता विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरजच नाही, कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण आता आपल्या धाराशिव मध्येच उपलब्ध झालंय.
5: इथं विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड शिक्षणासोबतच IIT JEE, NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांची समांतर तयारी एकाच कॅम्पस मध्ये मिळणार आहे.
4: फिजिक्स वाला क्लासची प्रमुख वैशिष्ट्ये NEET, IIT, JEE व स्टेट बोर्डची सखोल तयारी, ऑफलाइन क्लासेस आणि रोजचे रोज शंका समाधान, मल्टिपल लेवल स्टडी मटेरियल आणि डेली प्रॅक्टिस पेपर्स, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष,
5: आधुनिक स्मार्ट बोर्ड क्लासरूम, PW ऍप द्वारे लेक्चर रेकॉर्डिंग सुविधा, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, स्वतंत्र स्टडी रूम, बायोमेट्रिक अटेंडन्स आणि SMS अपडेट्स, AC आणि प्रशस्त क्लासरूम सुविधा.
4: विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. फिजिक्स वाला क्लास, श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेज धाराशिव. संपर्क 99 214 17 663 आणि 98 348 79 154. आजच प्रवेश निश्चित करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यास सुरुवात करा.
6: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
7: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम.

0: सखोलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याच्या मुखाचं आरोग्य बघितल्यानंतर तुम्हाला लगेच समजत असेल की हे कॅन्सरकडे जाणारं लक्षण आहे, तर पहिल्या स्टेज मधला किंवा दुसऱ्या स्टेज मधला किंवा तिसऱ्या स्टेज मधला हे तुम्ही कसं काय पडता येतात?
2: मी असं समजवतो पेशंटला, हे स्टेज आहे ना हे डॉक्टरचं लँग्वेज आहे. जर एक डॉक्टरला दुसरं डॉक्टर सांगायचं आहे की हा बिमारी कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि शॉर्ट संक्षेपात सांगायचं आपण स्टेजचा प्रक्रिया वापरतो. मी काय सांगतोय, कारण की आपल्या भारतामध्ये मोर देन 70% स्टेज फोर आहे आणि एकदा मी तुम्हाला सांगितलं की स्टेज फोर कॅन्सर आहे, मनो ही सायकोलॉजी असते ती एकदम म्हणजे कॅन्सर म्हणजे डेथ असं लोकांना असं वाटतं.
1: कॅन्सर या शब्दालाच लोक पहिल्यांदा घाबरतात.
2: त्यामुळे हे जे स्टेज असतात ना हे डॉक्टर कम्युनिकेशन लँग्वेज आहे, त्याच जास्त आपल्याला इम्पॅक्ट डोक्यामध्ये आपल्याला नाही करायचंय. आपण कसं समजतो की स्टेज वन, स्टेज टू, स्टेज थ्री, स्टेज फोर आहे, जे डिफरंट टेक्निकल त्यामध्ये पॉइंट असतात. ते 2 सेंटीमीटर जास्त आहे तर स्टेज टू आहे, 2 सेंटीमीटर कम आहे स्टेज ओल कॅन्सर मध्ये. जर तोंडामध्ये कॅन्सर आहे आणि गळ्यामध्ये गाठ पसरलेली आहे तर ते स्टेज थ्री आहे. तोंडामध्ये आहे, हरड्यामध्ये घुसलेले आहेत तर ते स्टेज फोर आहेत. करेक्ट. पण स्टेज फोर म्हणजे ट्रीटमेंट नाही असं नाही, आपण ट्रीटमेंट चांगल्या पर्यंत करू शकतो. स्टेज वन मध्ये 90% ऑफ ऑल दी ओल कॅन्सर आर क्युअरेबल, दे विल लिव्ह अ नॉर्मल लाईफ. ओके. अँड इवन इन स्टेज फोर 60% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स दे कॅन लिव्ह अ नॉर्मल लाईफ.
1: पेशंटला समुपदेशनाची गरज असते. जेव्हा खर तर कॅन्सर हा शब्द तुमच्याकडून ऐकला जातो की तुम्हाला कॅन्सर झालाय, तेव्हा खर तर पेशंट खूप कोलॅप्स होतो, कारण का पैशांचा खेळ तिथे असतो. पुन्हा आपली म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं कुटुंब सगळं त्याचं उद्ध्वस्त होणार असतं, कारण तो कमावता माणूस असतो. तर त्याला समुपदेशनाची, त्याला धीर देण्याची ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही जबाबदारी निभावता.
2: येस. आणि मला कुणीतरी सांगितलंय की जे पण इंग्लिशमध्ये स्टेटमेंट बटच्या आधी येतो तो आदमी दुर्लक्ष करतो आणि बटचा नंतर येतो तो बरोबर त्याला स्ट्रेस देतो. एक्झाम्पल, तुम्हाला कॅन्सर, यू हॅव कॅन्सर बट इट इज क्युरेबल. तर आपण हे इन्फॉर्मेशन त्याला दिली की तुम्हाला कॅन्सर आहे पण स्ट्रेस इज ऑन क्युरेबल, तुम्हाला पूर्णपणे ठीक करता येणार. आणि आपल्या इंडियामध्ये ही चांगली गोष्ट काय आहे की आपल्याकडे सोशल सपोर्ट खूप चांगले आहे. आजही माझ्याकडे पेशंट येतो त्याच्या बरोबर 4 लोक उभे राहतात. फर्स्ट ओपीडीला 4 उभे राहतात, ऑपरेशनला 10 उभे राहतात, ऑपरेशन नंतर 2-3 लोक असतात. ऍज कम्पेअर्ड टू जे वेस्टर्न वर्ल्ड, त्यामध्ये कोणीही नसतो, खूप कमी लोक असतात. आपल्या भारतामध्ये सोशल सपोर्ट खूप चांगला आहे आणि सोशल सपोर्ट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल तुमच्या सर्व्हायवल मध्ये, तुमच्या ट्रीटमेंट मध्ये, तुमच्या कॉम्प्लिकेशन मध्ये. सोशल सपोर्ट लागते, तुमचा धीर लागतो की तुम्हाला हे एक्झाम आहे, एक्झामची प्रिपरेशन करायची आहे, एक्झाम पास करायची आहे आणि त्यानंतर मजा करायची आहे. हे सिम्पल लँग्वेज मी पेशंटला सांगतो. हे बोलणं आसान आहे, आय अग्री, पण आपल्याला ह्याच प्रकारे लोकांना दर दिवशी दर हफ्ते त्यांना आपला सपोर्ट करावा लागतो. हे मोटिवेशन नाही आहे,
1: धीर देणं,
2: हे डिसिप्लिन आहे. मोटिवेशन म्हणजे एक दिवस आपण सांगतो काय नाही काय नाही होऊन जाणार आणि सेकंड थर्ड दिवस तुम्ही आयचच नाही असं नाही आहे. आपल्याला रोज त्याला मोटिवेशन करावं लागणार, त्याला डिसिप्लिन करावं लागणार.
1: नक्कीच. डॉक्टर, असं काही आहे का की अगदी मला काहीतरी तोंडामध्ये दिसलंय आणि मी तुमच्याकडे आले असं क्विक येणारे पेशंट्स आहेत का की फार कमी येतात? तुम्ही म्हणालात की बऱ्याच लोकांमध्ये स्टेज फोर पर्यंत कॅन्सर गेलेला असतो मुखाचा आणि तेव्हा लोक तुमच्याकडे येतात, तर ही जी जागरूकता आहे ती थोडी कमी आहे का लोकांमध्ये?
2: जागरूकता कमी आहे, त्याला आपण अवेअरनेस म्हणतो. 3 A's इम्पॉर्टंट आहे प्रिव्हेन्शन मध्ये आणि ट्रीटमेंट मध्ये. फर्स्ट इज अलर्टनेस, म्हणजे तुम्हाला माहीत नाही तुमच्या रुग्णामध्ये कॅन्सर आहे. असे लोक असतात, मला माहीत नाहीये, पेन होत नाही, दर्द होत नाही, त्यामुळे मला माहीत नाही की अल्सर्स आहेत. पण जेव्हा एकदा एखादा वेळी तुम्ही डेंटिस्टकडे गेला तुम्ही सांगितलं की अल्सर आहे तुमच्याकडे तोंडामध्ये,

0: तेव्हा तुमचं ध्यान जातो की तिथे अल्सर आहे.
1: अच्छा.
0: सेकंड इज ऍक्सेसिबिलिटी. तुम्हाला तुमच्याकडे अल्सर आहे पण कोणाला दाखवायचं मला कळत नाहीये. ऍव्हरेज स्टडीमध्ये आपल्याला सांगितलंय की एक पेशंटला 100 किलोमीटर ट्रॅव्हल करायला लागतो कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी. ऍव्हरेज इट कॅन बी 1000 किलोमीटर. जेव्हा मी टाटा हॉस्पिटलला होतो लोक यूपी बिहार वेस्ट बंगाल तिथून यायचे. तर ऍक्सेसिबिलिटी हे आता चांगलं झालं आहे ऍज कम्पेअर टू प्रिव्हियसली. जेव्हा 10 वर्ष आधी मी टाटाला होतो आता ऍक्सेसिबिलिटी वाढलेली आहे पण तरी पण ऍव्हरेज 100 किलोमीटर. थर्ड इज एज अफोर्डेबिलिटी. वी आर स्टील डेव्हलपिंग कंट्री. आपल्याकडे टाटा मेमोरियल सेंटर सारखे सेंटर्स आहेत पण एकदम रुरल एरियामध्ये नाही आहे. मुंबईमध्ये आहे, वाराणसीमध्ये आहे, वायझॅग मध्ये आहे, त्यानंतर खासगी हॉस्पिटल्स आहेत. पण जे लो सोशिओ इकॉनॉमिक जे पेशंट असतात, राशन कार्ड केसरी असतो, ते कुठे जाणार? त्यासाठी आपण हे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत त्यामध्येही आपण आपला सेवा देतो. तिथे आपण ओपीडीही करतो आणि सर्जरीही करतो.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर आता तुम्ही जे आपण मगासपासून बोलतोय की आपल्या तोंडामध्ये अल्सर होतो असे चट्टे दिसायला लागतात, असा एखादा छोटासा आणि तुम्हीच आता सांगितलं की लोकांना खरं तर कळत नाही की आपण नेमकं कोणाकडे जायचं, तर आम्हाला हे सांगा की असा काही चट्टा दिसला तर आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा नेमकं कोणाकडे आपण जायचं?
0: फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट.
1: अच्छा.
0: कारण की आहे ना 0.05% ऑफ ऑल दी अल्सर्स आर कॅन्सर. म्हणजे नॉर्मली तो कॅन्सर नसतो, त्यामुळे आपण डायरेक्टली कॅन्सर जनकडे जायचं नाही, पहिले डेंटिस्टकडे जायचं. तो एकदा बघणार, त्याला कळणार की हे कोणता कॅन्सरचा प्रकार आहे, कोणता कॅन्सरचा प्रकार नाही आहे. 2 हफ्ते तो थांबणार अल्सर ठीक होण्यासाठी. त्यांनी ठीक होत नाही त्यानंतर आपण पुढे एस्क्युलेट करू शकतो. आपल्याकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल आहे, आपल्याकडे जे जे हॉस्पिटल आहे, सायन हॉस्पिटल आहे, हे सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल कॅन्सर मध्ये स्पेशल स्पेशली असतात, त्यांच्याकडे आपण जाऊन दाखवू शकतो. पण फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट ऑर अ फॅमिली फिजिशियन.
1: अच्छा. डॉक्टर मला सांगा की तुमच्याकडे पेशंट आला, डिटेक्ट झाला कॅन्सर, त्याच्यानंतर तुमची उपचार पद्धती काय होते? जर आता आपण म्हणालात की एखादा चट्टा आहे आणि तो अगदी सुरुवात आहे कॅन्सरची, अशा पेशंटना तुम्ही उपचार पद्धती काय वापरता किंवा त्याच्या पुढे गेला असेल, जसं तुमच्या भाषेमध्ये स्टेज 3 किंवा 4 गेला असेल, तर त्यांच्यासाठी उपचार पद्धती काय असते?
0: पहिले आपल्याला फर्स्ट आपल्याला हे डिफाईन करायचं की त्यामध्ये कॅन्सर आहे. आमची जजमेंट आणि आमची एक्सपिरियन्स किती असला तरी पण तो डॉक्युमेंटेशनला पुरा पडत नाही, तर त्यामुळे आपल्याला त्याला बायोप्सी करावी लागते. आपल्याला वाटलं की हे अल्सर आहे, आपल्याला वाटतं की हे कॅन्सर निघू शकतो, more than 50% वी गो फॉर बायोप्सी. बायोप्सी म्हणजे काय असतं? छोटा तुकडा काढतो आपण आणि तो तपासणीसाठी पाठवतो आणि जे पॅथोलॉजिस्ट असतात ते मायक्रोस्कोपच्या खाली त्याला बघतात आणि त्यामुळे आपल्याला कळतं की त्यामध्ये कॅन्सर आहे की नाही. तर कॅन्सर असला तर नेक्स्ट स्टेप इज तो पसरलेला आहे का, त्यासाठी आपण सिटी स्कॅन किंवा पेट स्कॅन करतो. जर स्टेज 1, 2, 3 असेल तर आपण सिटी स्कॅन करतो. आपल्याला वाटलं स्टेज 4 आहे अजून कुठे पसरलेला असेल तर आपण पेट स्कॅन करतो, कारण की ट्रीटमेंट सगळ्यामध्ये चेंज होते.
1: बरोबर. तो पसरतो म्हणजे कुठे कुठे डॉक्टर पसरतो, काय अफेक्ट, बाकीचे अवयव काय अफेक्ट होतात त्याच्यामुळे?
0: जर ओरल कॅव्हिटी आणि हेड नेक कॅन्सर असला तर फर्स्ट नेक मध्ये तुम्हाला गाठी आढळणार.
1: अच्छा.
0: गाठी मोठे मोठे होणार. एक्झाम्पल तुमचे दात खराब आहे तरी पण तुमचं गाठ मोठा होणार. हे जे गाठ असतात ना ते फिल्टर असतात, तुम्हाला तुमच्या इन्फेक्शनला कॅन्सरला पकडतात आणि त्याला पसरू देत नाही. करेक्ट. पण आफ्टर सम टाइम त्यामध्ये तो कॅन्सर घर बनवतो.
1: अच्छा.
0: आणि तो मोठा होतो.
1: थायरॉइड ग्रंथी डॉक्टर म्हणताय तुम्ही, त्या वेगळ्या आहेत?
0: लिम्फ नोड्स, इंग्लिश मध्ये लिम्फ नोड्स म्हणतो आपण. गाठी गाठी असतात, 30-40 गाठी असतात एक साइड मध्ये.
1: त्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असतात?
0: तुमच्या माझ्याकडे पण आहे.
1: अच्छा.
0: ते फिल्टर आहेत इन्फेक्शन स्प्रेड स्टॉप करण्यासाठी, इव्हन कॅन्सर स्प्रेड स्टॉप करण्यासाठी. पण एक वेळानंतर कॅन्सर हावी होतो आणि त्यामध्ये घर बनवतो.
1: अच्छा.
0: तो मोठा होतो. त्यामुळे इथे सगळे गाठी आपल्याला जर तुम्ही हात लावला तर कडक कडक गाठी आढळतात.
1: अच्छा. मग त्या गाठी काय दिसतात, म्हणजे कॅन्सर पेशंट मध्ये काय होतं नेमकं?
0: तर बाहेरून तुम्हाला असं काही समजणार नाही, पण स्वतः तुम्हाला समजणार की गाठी मला आलेली आहे, कडक गाठी आहे, हलत नाही आहे.
1: अच्छा.
0: पेन करत नाही पण फक्त गाठी असतात.
1: अच्छा.
0: हा. आणि ते ग्रो होतात.
1: बरोबर.
0: अँड नेक्स्ट स्टॉप इज लंग्स. इथून नेक्स्ट स्टॉप सर, तर गाठीच्या ऐवजी मोस्ट कॉमन डिस्टेंट मेटास्टेसिस आपला टेक्निकल वर्ड आहे. म्हणजे जर तोंडामध्ये कॅन्सर आहे तर अजून कुठे पसरलेल तर फर्स्ट स्टॉप इज लंग्स आफ्टर नोड्स. तर लंग्स मध्ये जर बिमारी गेली तर तो स्टेज 4 आणि अबव्ह झाला.
1: आपल्या श्वासनलिकेला काही त्रास होतो या कॅन्सरचा?
0: ओल्ड कॅन्सर नाही होत. पण श्वासनलिकाची डिफरंट कॅन्सर असतात, लॅरेंजियल कॅन्सर आपण म्हणतो, ते वोकल कॉर्ड स्वरयंत्र असतात त्यामध्ये येतं. त्यामध्ये आलं तर आपला स्वरयंत्रही कधी कधी काढावा लागतो. आता नवीन प्रकार आहे त्यामध्ये किमो आणि रेडिएशन दिलं तरी पण तो चांगला होतो.
1: अच्छा, आणि मग त्याच्या पुढची उपचार पद्धती तुमची काय असते? आता तुम्ही केमो म्हणालात तर केमोलाही लोक खूप घाबरतात, खरं तर खूप पेनफुल असतं असंही म्हटलं जातं, तर काय नेमकं आहे?
0: पहिले आपण बायोप्सी करतो हे कळायला की कॅन्सर आहे की नाही. जर कळलं कॅन्सर आहे आपण सिटी स्कॅन पेट स्कॅन करतो, त्यावर अवलंबून आहे पुढची ट्रीटमेंट. जर हे फक्त लोकल इथेच आहे अजून कुठे पसरलेला नाही तर आपण सर्जरी करून त्याला काढून टाकतो. इथे आहे आणि फक्त गळ्यामध्ये पसरलं आहे तरी पण आपण काढतो आणि गळ्याची गाठे काढतो आणि ते होऊन त्याला मोस्टली रेडिएशन किमोची गरज नसते ओल्ड कॅन्सरमध्ये. जर ते पसरलेलं अजून कुठे आहे म्हणजे लंग मध्ये गेलेलं आहे, बॅक स्पाइन मध्ये गेलेलं आहे, तर आपण त्याला किमो द्यावा लागतो आणि त्यावेळी आपण ते क्युरेटिव नसतं.
1: अच्छा, श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटू या दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, आज या कार्यक्रमात सुमन कल्याणपूर यांनी गायलेले काही सुगम गीतं आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राम मोरे यांचं गीत ऐकूयात शंखनेल यांच्या संगीत नियोजनात.

चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।

0: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साटी गल्ली, सोलापूर।
1: कार्यक्रमात यानंतर प्रवीण दवणे यांचे गीत ऐकूयात। शंख नेर यांच्या संगीत नियोजनात गायला आहे सुमन कल्याणपूर यांनी।

त्या लग्न सराईची खरेदी आपल्या बारशीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्येच करा. नवरीसाठी शालू, सिल्क, लेटेस्ट फॅशन व डिझायनर साड्यांचा फ्रेश स्टॉक. लग्न सराई निमित्त खरेदी करा. पत्ता: प्रियदर्शनीचे श्री व सौ, लोखंड गल्ली, बार्शी.

बरं तर श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. आज या कार्यक्रमात सुमन कल्याणपूर यांनी गायलेले काही सुगम गीतं आपण ऐकलेत.

श्रोतेहो, आज संध्याकाळी 7:30 घर शिवार या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल केशर आंबा लागवड याविषयी। मुक्काम पोस्ट आंबेहोळ, तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी विजयकुमार मोहनराव कांबळे यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत, तेव्हा नक्की ऐका आज संध्याकाळी 7:30 घर शिवार। हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमासाठी आपण फोन करू शकता आज दुपारी 12:00। आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62। या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल आज रात्री 10:30, तेव्हा नक्की फोन करा आज दुपारी 12:00। हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमासाठी। आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 8 वाजत आहेत। समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

जब जब फूल खिले या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं.

0: अब टेलीलॉ के माध्यम से न सिर्फ घर बैठे मुफ्त कानूनी सलाह ले सकते हैं बल्कि अनुभवी वकीलों से कोर्ट में कानूनी सहायता भी पा सकते हैं।
1: तो डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें। न्याय विभाग, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
2: या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला। श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद। आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 8:30 होत आहेत। मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल NS राजा सुब्रमणी देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. आता सविस्तर बातम्या. देशहितासाठी समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात या कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीनं काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं मोदी म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गाव खेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं

0: पंतप्रधान म्हणाले, तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले,
1: साथियों रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है। ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है। यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है। मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाए।
0: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला। याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले,
2: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल। इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली। आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्यास सहली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो। तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेतच, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे। सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात, तर लघुग्रहांच्या पिधानांचीही निरीक्षणे घेतली जातात। त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते। ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात। जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात।
0: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे। अशावेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पीत राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला। अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला ताम्रपट भारतात परत आणल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली। आपल्या मन की बात कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा पंतप्रधानांनी गौरव केला। चांगल्या कामाचं कौतुक करणं आणि आवश्यक असेल तेव्हा निर्भीडपणे चुकीच्या गोष्टींवर टीका करणं हाच पत्रकारितेचा खरा धर्म आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं। केरळमधील कोट्टायम इथं काल दीपिका मल्याळम दैनिकाच्या 140व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी त्यांच्या हस्ते दीपिका एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले। केवळ घटनांचं वृत्तांकन करण्यापलीकडे जाऊन पत्रकारितेनं आशा, नवनिर्मिती, करुणा आणि वैज्ञानिक प्रगतीशी संबंधित कथांनाही ठळकपणे समोर आणलं पाहिजे असं ते पुढे म्हणाले। या कार्यक्रमाला राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि मुख्यमंत्री VD सतीशन उपस्थित होते। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। जनरल NS राजा सुब्रमणी यांनी काल देशाचे नवीन सरसेनाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला। नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात झालेल्या समारंभात त्यांना मानवंदना देण्यात आली। सरसेनाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते। गेल्या वर्षी 31 जुलैला लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। विचार आणि कृतीमधील नाविन्य हे लष्करी क्षमतांच्या विकासाला गती देईल असं ते यावेळी बोलताना म्हणाले। देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी काल पदभार स्वीकारला। ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी नौदल प्रमुख पदाची सूत्र स्वीकारली। भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं। त्या 89 वर्षांच्या होत्या। सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे। 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं त्यांचा जन्म झाला। गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं। सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या। 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली। केतकीच्या बनी सारखं भावगीत,

0: चांदणीच्या झाडामागे चंद्र झोपला गबाई सारखी अंगाई, गवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं आणि बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आये बालमा, ठहरिये होश मे आलू, न तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमधील हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी सात्विक चिराग जोडीचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. काल अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू संघाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्स संघाला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विराट कोहलीनं फटकावलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. हवामान. गुजरात, केरळम, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात आज मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची आगेकूच होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं आयएमडीनं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल एन एस राजा सुब्रमणी देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 8:40 झाले आहेत. श्रोतेहो प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मधुकर जोशी यांचं गीत ऐकूयात. दशरथ पुजारी यांच्या संगीत नियोजनात स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: लेकीचा आनंद जावयाचा मान अधिक मेहनत करा खास सन्मान
1: प्रियदर्शनी मध्ये एलन सोली लुई फिलिप इंडियन टेरेन पीटर इंग्लंड युनायटेड कलर ऑफ बेनेटनचे आकर्षक ब्रँडेड कपडे
0: आणि श्रीवल सौ मध्ये डिझायनर काठपदर व सिल्कच्या सुंदर साड्या आणि नवनवीन व्हरायटी
1: अधिक महिना बनवा अविस्मरणीय
0: प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी आपल्या नात्यांचा विश्वासू साथी
2: कार्यक्रमात यानंतर अशोकजी परांजपे यांचं गीत ऐकूयात अशोक पत्की यांच्या संगीत नियोजनात स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा

आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।

0: थोडं तरी जगून घ्या, अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या, सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या। पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ। घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया, जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 कार्यक्रम संध्या छाया।
1: कार्यक्रमात यानंतर दशरथ पुजारी यांच्या संगीत नियोजनातील पी सावळाराम यांचे गीत ऐकूयात। स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

0: आताच आपण सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं.
1: श्रुति हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही. जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मिळे नाही. अजूनही वेळ आहे

श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024722921. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

0: बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 वाजता घोरशिवार या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल केशर आंबा लागवड याविषयी. मुक्काम पोस्ट आंबेहोळ, तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी विजयकुमार मोहनराव कांबळे यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत आज संध्याकाळी 7:30 वाजता. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमासाठी आपण फोन करू शकता आज दुपारी 12 वाजता. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62. या क्रमांकावरती आपण फोन करू शकता. श्रोतेव, आज रात्री 11:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
1: इस कार्यक्रम में एक छोटा सा ब्रेक के बाद फिर से आपको सुनवाएंगे गाने.

0: आप सुन रहे हैं विविध भारती
1: उजाले उनकी यादों की। उजाले उनकी यादों के।
2: FM 101.3 MHz वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। सकाळचे 10 वाजले आहेत। श्रोतेहो प्रसारित करत आहोत मिश्र संगीत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला रमेश अनवकर यांचं भक्तिगीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात। संगीत आहे दशरथ पुजारी यांचं।

0: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
1: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात आपल्या पाल्याने देतोय यशाची दिशा. फिजिक्स वाला क्लास धाराशिव
2: दुसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर व्यवसायीकरण झालेलं आढळून येतं. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहू नयेत का?
1: डॉक्टर इंजिनियर होण्याची संधी त्यांनाही मिळू नये का? याच विचारातून फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे. आता विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरजच नाही, कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण आता आपल्या धाराशिव मध्येच उपलब्ध झालंय.
2: इथं विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड शिक्षणासोबतच IIT JEE, NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांची समांतर तयारी एकाच कॅम्पस मध्ये मिळणार आहे.
1: फिजिक्स वाला क्लासची प्रमुख वैशिष्ट्ये NEET, IIT, JEE व स्टेट बोर्ड ची सखोल तयारी, ऑफलाइन क्लासेस आणि रोजचे रोज शंका समाधान, मल्टीपल लेवल स्टडी मटेरियल आणि डेली प्रॅक्टिस पेपर्स, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष,
2: आधुनिक स्मार्ट बोर्ड क्लासरूम, PW ऍप द्वारे लेक्चर रेकॉर्डिंग सुविधा, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, स्वतंत्र स्टडी रूम, बायोमेट्रिक अटेंडन्स आणि SMS अपडेट्स, AC आणि प्रशस्त क्लासरूम सुविधा.
1: विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. फिजिक्स वाला क्लास, श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेज, धाराशिव. संपर्क 99214-17663 आणि 98-348-79154. आजच प्रवेश निश्चित करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यास सुरुवात करा.
3: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅथनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅथनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.

मिश्र संगीत या कार्यक्रमात आताच आपण मत्स्यगंधा या नाटकातील वसंतराव कानेटकर यांचं नाट्यपद ऐकलत. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

श्रोतेहो मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर संत तुकाराम महाराजांचं भक्तिगीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात.

बरं तर श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीत हा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता वेळ आहे गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला

सोंगाडे या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं वसंत सबनीस यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राम कदम. गीतांजली या कार्यक्रमात यानंतर धाकटी बहीण या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूयात सुधीर फडके यांच्या संगीत नियोजनात. स्वरबद्ध केला आहे सुमन कल्याणपूर यांनी.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यन दत्ता यांचं, तर चित्रपट होता बाळा गाऊ कशी अंगाई. गीतांजली या कार्यक्रमात आता अपराध या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मधुकर कालेलकर यांचं गीत आपण ऐकूर. संगीत आहे यन दत्ता.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।

विनय मडके आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अशोक बदके, तर चित्रपट होता प्रेम करूया खुल्लम खुल्ला.

कार्यक्रमात शेवटी शुभमंगल सावधान या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि सुदेश भोसले यांनी गायलेलं प्रवीण दवने यांचं गीत ऐकूयात. संगीतकार आहेत अशोक पत्की.

या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल केशर आंबा लागवड याविषयी मुक्काम पोस्ट आंबेहोळ तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी विजयकुमार मोहनराव कांबळे यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका आज संध्याकाळी 7:30 घरशिवार. श्रोतेहो हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी आपण फोन करू शकता आज दुपारी 12:00. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62. तेव्हा या नंबरवरती फोन करून आपण आपल्या पसंतीचं गीत ऐकू शकता. आज रात्री 11:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात 101.3 MHz वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 11:00 आहेत. श्रोतेहो प्रसारित करत आहोत मैफिले गझल.

0: तिचा आनंद जावयाचा मान, अधिक मेहनत करा खास सन्मान।
1: प्रियदर्शनी मध्ये अलन सोली, लुई फिलिप, इंडियन टेरेन, पीटर इंग्लंड, युनायटेड कलर ऑफ बेनेटन चे आकर्षक ब्रँडेड कपडे
0: आणि श्रीवसौ मध्ये डिझायनर काठपदर व सिल्क च्या सुंदर साड्या आणि नवनवीन व्हरायटी।
1: अधिक महिना बनवा अविस्मरणीय।
0: प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी, आपल्या नात्यांचा विश्वासू साथी।

0: आताच आपण जगजीत सिंह यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली गझल ऐकली.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0242 22 29 81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
3: आकाशवाणीच्या ध्वनी लहरींवर ऐकूया सदाबहार गीतांचा नजराणा, आपल्या आवडत्या गीत बहार या कार्यक्रमात. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा नजराणा खास आपल्यासाठी आम्ही सादर करतोय. आपल्या मनाला खुलवणाऱ्या गीतांचा खजिना ऐकत रहा गीत बहार हा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर.
4: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.

0: बरं तर श्रोतेहो, अनुप जलोटा यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेल्या या गझलसोबतच आजचा मैफिल गझल हा कार्यक्रम संपला.
1: भविष्याचे नियोजन करूया, थेंब थेंब पाणी वाचवूया. आपण आता निश्चय करू, काटकसरीने पाणी वापरू. निष्काळजी कराल पाण्याची, वेळ येईल भटकंतीची. आपला आपण विचार करा, गरजेपुरते पाणी वापरा. राखून ठेवा उद्यासाठी, नको वनवन पाण्यासाठी. जाणीव ठेवा स्वतःला, पर्याय नाही पाण्याला. काळ्या आईची पूजा करू, पाणी जिरून ओटी भरू.
0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 11:30 वाजले आहेत. श्रोतेहो, प्रसारित करत आहोत गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपूर यांचं गीत ऐकूयात. संगीतबद्ध केलं आहे SD बर्मन यांनी, तर चित्रपट आहे बात एक रात की.

किशोर कुमार आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते लक्ष्मीकांत पॅरिलाल, तर चित्रपट होता नागिन.

कार्यक्रमात यानंतर साथी या चित्रपटासाठी मुकेश आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपूर यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे नौशाद यांचं.

आताचा पण फर्ज या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद. कार्यक्रमात यानंतर छलिया या चित्रपटासाठी मुकेश आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेले गीत ऐकूयात. संगीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं.

कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं एप्रिल फुल या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीत

बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर ठीक 1 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या मधुर आणि मखमली आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं काल निधन झालं. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला. मराठी भावगीतं, भक्तिगीतं आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेलं योगदान कधीही न विसरता येणार आहे. कलाक्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. सुमन कल्याणपूर यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नाही तर बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी आणि भक्तिगीतं गाण्यात त्यांना विशेष गोडी होती. मराठी संगीत क्षेत्रात सुमन कल्याणपूर यांचं योगदान बहुमूल्य आहे. त्यांनी गायलेल्या गाण्याच्या रूपानं त्या सदैव आपल्या आठवणीत राहतील.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत विदुषी माणिक वर्मा यांची आठवणी, यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया भाग दुसरा, हसले मनी चांदणे.

0: आज आपण संवाद साधतोय शुभदा दादरकर यांच्याशी.
1: तुम्हाला गम्मत सांगते की ही जी मैफिल असायची ना त्यांची स्वतःची, ही आत्ताच्या सारख्या कॉन्सर्ट्स नव्हत्या. दीड तासाच्या, चार चार पाच पाच तासाची मैफिल चालायची. एक स्त्री असून एवढ्या वेळ गाणं आणि खुल्या आवाजात शास्त्रीय संगीत आणि असे कार्यक्रम त्यांनी किती केले. गणपतीच्या दिवसात तर 10 दिवसात 12 कार्यक्रम केलेले, इतके कार्यक्रम आणि त्या मैफिली चार चार पाच पाच तासाच्या. शंकर अभ्यंकर त्यांनी तर त्यांच्याविषयी म्हटलं की आम्ही जेव्हा त्यांची मैफिल ऐकायला जायचो, हिंदू कॉलनीत एकदा ऐकायला गेलो, प्रचंड गर्दी होती, बसायला जागा नाही, आम्ही कट्ट्यावर बसलो होतो. तर तिथे बसलं असताना असं लक्षात आलं, अरे 4 तास होऊन गेले, हा कट्टा आपल्याला बोचत कसा नाहीये, इतकं त्या गाण्यात आम्ही रंगून गेलो. तर असे खूप किस्से आहेत अनेकांचे, पण सांगायची गोष्ट की इतकी त्यांचे कष्ट होते त्यामागे, इतकी तयारी होती,
2: शिस्त पण तशीच होती ना,
1: शिस्त होती. आणि अशा मैफिली अनेक केल्या त्यांनी.
2: नाट्यसंगीत गायला त्यांनी थोडी उशिरा सुरुवात केली आणि नाट्यसंगीत हा त्यांच्या मैफिलीतला महत्वाचा टप्पा होता. तर नाट्यसंगीत खूप आहेत त्यांची तशी पाहायला गेली तर याच्याविषयी काय सांगता येईल?
1: नाट्यसंगीत हा त्यांच्या आयुष्यातला फार महत्वाचा भाग आहे. कारण का तर बालगंधर्व, त्यांनी जी जवळीक साधली खऱ्या अर्थाने ते बालगंधर्वांच्या गायकीशी. कुठल्याही घराण्याचं गाणं गात असताना पण बालगंधर्वांची गायकी

शास्त्रीय संगीतात सुद्धा दिसत असे त्यांच्या गमकेच्या ताना बालगंधर्वांच्या लढीवाळ त्यांची गायकी एक तीच माणिकताईंमध्ये होती नेमकी लढीवाळ गायकी. त्यामुळे बालगंधर्वांच्या गाण्याशी जी त्यांची जवळीक होती ना ते आत्मसात करण्यासाठी मी मगाशीही सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी अनेक रेकॉर्ड्स ऐकल्या ती आत्मसात केली पण ही जी गायकी गायली गाणी गायली रेकॉर्ड्स आल्या बाहेर बरेच लोक म्हणायला लागले की बालगंधर्वांच्या नंतर ती गायकी गाणारे माणिक वर्माच बर का हे म्हणायला लागलं. पण त्यांनी कधीही नाटकात काम केलं नाही कधीच नाही कारण त्यांचा गोल ठरलेला होता आपल्याला गाणं करायचंय. पण नाट्यसंगीत त्याविषयी आता मात्र एक छोटासा किस्सा सांगणार आहे मी कारण बरेच जण विचारतात भारती वगैरे वंदना आहे कामं करतात नाटकात माणिकताईने काम केलं नाही का नाही कारण त्यांच्यामध्ये अभिनयाचं त्या सांगायला सांगायचं नाही हो दोन वाक्य मला बोलता येणार नाहीत धड मला येत नाही हो बोलायला संवाद मला पाठवत नाहीत वगैरे ही सगळी कारणं होती त्यांची. पण त्यांना खरं म्हणजे मनापासून नाटकात काम करायचं नव्हतं. मी जे म्हटलं तसं 1967-68 ते 1970 ते आजारी पडेपर्यंतचे ही जी 3-4 वर्ष होती त्यांची दादर पासून साधारण गिरगाव आणि ह्या भागातल्या एकही मैफिल मी सोडली नसेल. त्यावेळेला आमचा एक ग्रुप होता सगळ्या गाण्याची आवड असणाऱ्यांचा आम्ही सगळे जायचोच आणि त्याच्यात राम मराठे आणि माणिक वर्मा ही माझी दैवत असल्यामुळे सगळ्या मैफिली मी ऐकल्या. आणि पूर्वीच्या काळी काय असायचं कोणाच्या गुरुपौर्णिमेसाठी लोक एकमेकांसाठी गायचे हे फार महत्वाचं आहे. आता तसं होत नाही. तसं सी आर व्यासांची गुरुपौर्णिमा ते भंडारी हॉलमध्ये होती त्या मैफिलीला मी गेले होते आणि तुम्हाला सांगतो आता सुद्धा ते चित्र मला डोळ्यासमोर दिसत. अहिर भैरव गायल्या होत्या पहाटे पहाटे त्यांचा नंबर लागला कारण एक एक गात गात गात सिनियॉरिटी प्रमाणे. आणि नंतर त्यांनी नाही मी बोलत नाथा हे गाणं म्हटलं ते जेव्हा गायल्या मी ऐकत तर होते सगळ्या जागा गंधर्वांच्या पण डोळ्यासमोर जे चित्र होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते आजही मी शिकवताना सगळ्यांना सांगते भल्या भल्या कसलेल्या ज्या अभिनेत्री आहेत त्यांच्या चेहऱ्यावर येणार नाहीत इतके सुंदर भाव होते कारण ते खूप सात्विक होते लाडीक होते कारण त्या गाण्याचा भाव लाडीक आहे तो लाडीकपणा नेमका त्यांच्या चेहऱ्यावर तो आजही मी विसरू शकत नाही. आणि ते गाणं आजही मी शिकवताना कायम त्या आठवणी त्या सगळ्या जागा वेगळ्या वेगळ्या लक्षात राहतात. त्यामुळे नाट्यसंगीत हे खऱ्या अर्थाने त्यांनी फार लोकप्रिय केलं आणि नाट्यसंगीताच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत पण जे बालगंधर्वांचं कार्य आहे तेच माणिकताईंचं आहे घरोघरी पोचवलं. स्वयंवर नाटकातली पद ही गायला अत्यंत अवघड आणि माणिकताईंची पहिली रेकॉर्ड नाथा हा माझा मोहिकलाची चाली म्हणजे पहिली परत तीच स्वयंवर मधली पद ही तालाला अवघड आहेत. मला काय सांगायचंय नाही मी बोलत नाथा लाडीक गाणं सुगमकडे झुकणारं गाणं दादरा तालात सार सदर म्हणायला अवघड आहे तरी सुद्धा पण त्या वजनाने. पण ही जी पद होती ना नाथा हा माझा गंधर्व ठेका आहे किंवा रूपबली तो नरशार्दूल साचा किंवा पुढे यदुमनी सदना ही तालाला अवघड दीपचंदीमध्ये वगैरे वेगवेगळ्या तालात असलेली स्वयंवर मधली गाणी अनृतची गोपाला ते जवळजवळ ख्याल आहे सूर मल्हारचा त्याच्यावरतीच आहे ते ही अत्यंत अवघड गाणी तालाला गायला आजही गाताना ते चॅलेंज वाटतो. मम आत्मा गमला त्या मनाने सोपं आहे कारण त्या मनाने तसं सोपं काहीच नाही पण ते त्रितालात आहे तालाच्या दृष्टीने. पण हे गाणं खूप कठीण पण त्यामुळे त्यातलं आम्हाला विशेषतः यदुमनी सदना हे का आवडतं आणखीनही सांगते की यदुमनी सदना रुचिर सदन पती मनसतीना करीन यदुमनी सदना ती रुक्मिणी म्हणते श्रीकृष्णाच्या मनात मी घर करते तसं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेच्या रसिकांच्या मनामनात घर केलेलं गाणं म्हणीन मी म्हणून यदुमनी सदना आपण ऐकूया.

0: रसिकहो, ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत असताना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आपण संवाद साधतोय शुभदा दादरकर यांच्याशी.
1: भक्तिगीतांचा हा टप्पाही खूप महत्वाचा आहे. आपल्या कार्यक्रमाची ही सुरुवात अमृताहुनी गोडने झालेली आहे, पण मग याच्यानंतर असं झालं होतं की काही नवीन गाणी, खास भक्तिगीतं ही रेकॉर्ड करून घेण्यात आली होती.
2: माणिकताईंची असंख्य भक्तिगीतं लोकप्रिय आहेत. आकाशवाणीवर तर ती सतत लागायची, सतत.
1: आजही लागतात.
2: आजही लागतात. मग ते कार्यक्रम कोणताही असू दे, मंगल प्रभात असो का कामगार विश्व असो, कायम भक्तिगीतं ही ऐकायला मिळतात. पण त्यातला एक किस्सा सांगण्यासारखा आहे का, तर पुणे रेडिओ स्टेशनचे स्टेशन डायरेक्टर कृद दीक्षित यांनी बाळ माट्यांना अशी एक ऑर्डरच केली होती की अहो, ही भक्तिगीतं ध्वनिमुद्रिका असलेली कमी पडतायत, आता तुम्ही अजून काही गाणी रेकॉर्ड करा. तर अहो कधी करू, त्यांचं टाइम टेबल इतकं व्यस्त आहे, म्हणजे ते मला सांगू नका, त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातनं तुम्ही वेळ काढा, त्या पुण्याला आल्या रे आल्या की गाण्याचं रेकॉर्डिंग तुमचं तुम्ही बघा. पण कसंही करून त्यांचा वेळ घेऊन तुम्ही नवीन भक्तिगीतं रेकॉर्ड करा. आणि मग बाळ माट्यांनी एक सुंदर गाणं, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, हे केलं. आणि कृद दीक्षितांनी त्याविषयी जी व्याख्या केली ना, ते मला फार विशेष वाटलं की एखादा स्टेशन डायरेक्टर म्हणजे एखादा अधिकारी त्यातला इतका जाणकार असणं हे कलाकारांसाठी किती महत्वाचं आहे. तर त्यांनी काय म्हटलं माहितीये का, बघा जनरली आपण म्हणतो की परमेश्वर प्राप्तीसाठी संगीतासारखं दुसरं माध्यम नाही
1: हो.
2: आणि परमेश्वराचं सगुण साकार रूप हे भक्तासाठी आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन निर्गुण निराकार रूप ज्याला कळतं त्याला खरोखरी मोक्ष प्राप्त होतो हे जसं आपण म्हणतो. पण कृद दीक्षितांनी काय म्हटलं माहितीये का, माणिकताईंचं गाणं ऐकून, बरं का, ते माणिकच म्हणायचे, माणिक शिकली कशी कुणाजवळ हे माहीतच आहे की, पण ते गाताना स्फूर्ती येते कशी आणि कुठून, काय सांगणार, अहो केवळ अविश्रांत मेहनत घेतली, खूप चिजा जमवल्या, सरगम अगदी जीभ तुटे तो पाठ केली, तरी यावरच गाणं बनतं का. एकाच गुरुचे दोन शिष्य, त्याच तालमीवर, त्याच रागावर, त्याच चिजेवर, त्याच जातीच्या आवाजावरही वेगवेगळे कसे गातात, कारण दिलेली सांगितलेली चीज ही सगुण असते, पण ती गाता गाता शब्दांच्या पलीकडे, सुरांच्या पलीकडे, तालाच्या लईच्या पलीकडे कशी निर्गुण होते हे कसं सांगता येईल. कारण प्रत्येक कलावंताची ही आपापली प्रतिभा असते, त्यामुळे अशी प्रतिभा ज्या गीतात ऐकायला मिळते ते गीत ऐकूया, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण.

0: माणिकताईंचं गाणं रसिक प्रेक्षक त्यांचे निस्सीम चाहते सतत 3 दशकं अगदी मनसोक्त अनुभवत होते.
1: हो,
0: जसं उघड्या खिडकीतून घरात चांदणे शिरावं ना, तसा माणिकताईंचा आवाज महाराष्ट्रात घरोघरी पोचला होता. त्यांच्या आवाजाचा सर्वांनाच मोह पडला होता, लोभ जडला होता. त्यांच्या सुरांचं चांदणं रसिकांनी शरदाच्या चांदण्याप्रमाणे अनुभवलं होतं.
1: वाह, क्या बात आहे.
0: आणि मग घरोघरची लहान थोर स्वरलोभी माणसं गाऊ लागली होती शरदाचे चांदणे, मधु अनेक फुललेला निशिगंध.

0: काय होणार. आणि मग जेव्हा लग्न ठरल्याची बातमी आली आणि पुण्यात एक कार्यक्रम ठरला, त्या कार्यक्रमाला पुढच्या बाजूला ह्या सगळ्या मैत्रिणी बसलेल्या होत्या नेहमीप्रमाणे गाणं ऐकायला, भरपूर गर्दी आणि अमर वर्मा थोडेसे मागच्या बाजूला एक कोपऱ्यात खुर्ची टाकून बसले होती. तर गात असताना एखादी जागा खूप छान गेली की ऑडियन्स मधून एकदम वाहवा यायची आणि खूप जोरात वाहवा आली की ह्या सगळ्या मुली मागे वळून बघायच्या लोकांना कळे ना की अरे हे काय चाललंय, इतकं छान जागा येत आहेत एकापाठी एक, इतक्या छान एकावर एक ताना येत आहेत आणि ह्या सगळ्या मागे का वळून बघतायत. त्याचं कारण एकच होत की त्यांना वर्मांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायचे होते गाण्याचं होईल काहीतरी मान. आणि त्या नुसत्या चेष्टा मस्करीला ऊत आला होता अक्षरशः. आणि ते म्हणाल्या काग अशा पाठीस लागता मिळून साऱ्या जणी, आज माझी मला लाभला सर्वस्वाचा धनी.
1: वा वा
0: हसले मनी चांदणी.
1: क्या बात आहे.

0: शुभदाताई, माणिक वर्मांच्या बाबतीत तुम्ही आता म्हणालात की शरदाचं चांदणं फुललं होतं, मग ते नेमकं कसं काय?
1: असं आहे की जेव्हा लग्न ठरल्याचं माणिक त्यांच्या सगळ्या मैत्रिणींना कळलं, लग्न ठरलं, त्यांना जरा उत्सुकता होती की हिच्या नवऱ्याला किती आवड असेल, कवी आहेत वगैरे ठीक आहे, पण आवड आहे का गाण्याची, हिच्या गाण्या

0: शोभताताई, तुम्ही हे सगळे किस्से सांगत असताना आमच्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहतंय, पण त्यातही आणखी एक महत्वाचा टप्पा आहे, प्रकार आहे, आणि तो म्हणजे चित्रपट संगीताचा. फार नाही आहेत, पण जी काही आहेत ती तितकीच सुंदर आहेत. त्या गीतांविषयी काय सांगता येईल?
1: त्या गीतांविषयी फक्त मी एवढंच म्हणेन की चित्रपट गीत असो की नाट्यगीत, त्यांचं जसं मला शास्त्रीय संगीतातली अव्वल दर्जाची गायिका बनायचंय हे एक जे ध्येय होतं ते तसंच होतं. आणि म्हणूनच उमज पडेल तर चित्रपटाच्या वेळीही त्यांना जेव्हा आग्रह झाला की थोडंसच हे फक्त झोपाळ्यावर बसून तर म्हणायचंय तर काय हरकत आहे तेवढं काम करायला, तरीही त्यांनी नकारच दिला. जे एक विख्यात गाणं आहे, घननिळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा. आता तुम्हाला एक गंमत सांगू का, या गाण्याची एक फार मजेशीर कथा आहे. घननिळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा बाबत आपण गदिमांच्या काव्य प्रतिभेबद्दल खूप काही अनुभवलंय सगळ्यांनी, ळ अक्षरावर वगैरे, पण या गाण्याचा उपयोग माणिकताईंनी कुठल्या कारणासाठी करून घेतला होता माहिती? हे तुमच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही. अहो, एकदा प्रवास करत असताना कल्याणचं एक जोडपं होतं आणि माणिकताई समोरच्याच बाजूला बसलेल्या होत्या, समोरच्याच बर्थवर. त्या जोडप्याचं लहान मूल सारखं रडत होत. त्यांना काही राहावे ना माणिकताईनं, का बाबा रडतंय बाळ, का रडतंय? त्यांनी विचारलं, अहो काय होतंय का त्याला, का रडतंय, का रडतंय? चाललंय त्यांचं आपलं आपसात बोलणं. माणिकताईनी त्यांना विचारलं, त्या जोडप्याला, मी घेऊ का बाळाला जरा वेळ माझ्याकडे? आणि त्यांनी त्या बाळाला जवळ घेतलं, जवळ घेतलं आणि त्याला जवळ घेऊन त्याच्या पुढे म्हणायला लागल्या, घन निळा लढी बाळा झुलवू नको हिंदोळा. आणि ते बाळ रडायचं थांबलं ना, म्हणजे त्या जोडप्याच्याही लक्षात आलं, ते चर्चा करतच होते बहुतेक असं वाटतंय, पण ह्या माणिकवर नाही ते निश्चित झालं. वा.

0: रसिकहो माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत शुभदा दादरकर यांच्याशी.
1: इतके सगळे प्रकार आहेत, मला वाटतं फक्त अर्धेच झाले असतील. नाही
2: अहो, कितीतरी शिल्लक आहेत.
1: अजून गझल आहे, ती वेगवेगळी प्रासंगिक गीतं आहेत, संस्कारक्षम गीतं आहेत.
2: पण आत्ता आपण रसिकांसाठी मराठी गझल प्रथमता माणिकताईंनी गायली, मधुकर गोळवलकरांचं संगीत असलेली, त्या चित्त चोरट्याला का आपले म्हणू मी, आपण ऐकूया.

अहो अशी प्रासंगिक गीत तर तुम्ही सांगितली, पण मला आत्ताच्या काळात ना एक फार विशेष गीत असं वाटतं, अगदी दोनच ओळी ऐकूया, पण त्या ऐकूया एवढ्यासाठी की पूर्वीच्या काळी मुलं खाली खेळून वगैरे आली, संध्याकाळच्या वेळेला घरी आल्यावर शुभम करोती म्हणण्याची एक पद्धत होती घरामध्ये. आता असे संस्कार करायला मुलांना ते आवडणारही नाहीत आणि कोणी ऐकूनही घेणार नाही, तो सगळा जमानाच गेला. पण असं शुभम करोती म्हणण्यापेक्षा जर माणिकताईंच्याच आवाजात तुम्ही शुभम करोती कल्याणम हे गाणंच ऐकलं तर

0: पण हे सगळे गीत प्रकार गात असताना म्हणजे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला तो उल्लेख असू देत, किंवा प्रत्येक गाण्याचे किस्से जर आता सांगायला गेले तर एक कार्यक्रम अपूर्ण पडेल, आपल्याला असे कितीतरी भाग त्याचे करायला लागतील. पण त्यातही महत्वाचा भाग असा होता याच्यात की त्यांना आलेला आजारपण, त्यात 80 दिवस जवळपास त्या कोमात होत्या, आणि त्यानंतरचा जो त्यांचा प्रवास आहे सांगीतिक प्रवास तो सुद्धा त्यांचा तितकाच महत्वाचा आहे. तर त्याविषयी काय सांगता येईल?
1: खरं सांगायचं ना तर हा फार दुर्दैवी आणि क्लेशकारक असा प्रसंग आहे आमच्या सर्वच कुटुंबियांच्यासाठी. 1 ऑक्टोबर 1970 साली बघा, ज्यावेळेला त्या ऐन बहरात होत्या त्यावेळेला एक दिवस अशी बातमी आली सगळीकडे की माणिक त्यांना शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. का बरं, काय झालं? नाही काही नाही, ताप आहे खूप, पण एक जनरल सगळं तपासणीसाठी नेलंय, अशी सुरुवातीची बातमी. हळूहळू करत अजूनही तितकस बरं नाही. नंतर 2-4 दिवसांनी असं झालं, वंदनाने सांगितलं येते की एका नाटकाची रिहर्सल संपून ती आली, आणि आली आणि बघते तर काळजात चर्र झालं, कारण ही एवढी गर्दी जमली होती खोलीच्या इथे, काय झालं असेल एकदम. तर तिथे माणिकताईंना ऑक्सिजन लावलाय एवढं होत, पण काय करावं असं झालं. आणि तिथून त्या ज्या कोमात गेल्या, त्या तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे एवढे दिवस त्या अवस्थेला काय म्हणायचं, म्हणजे अक्षरशः डॉक्टरांचे अथक प्रयत्न होते, पण त्याही पेक्षा जे माणिकताईंनी ज्या श्रद्धेने गाण्याची सेवा केली होती ना, ती कशी उपयोगाला आली ते बघा. एक असा प्रसंग आहे की दररोज त्यांच्या उशीखाली शेकडो अंगाऱ्याच्या पुढे यायच्या, आणि त्या नर्सला एक कामच असायचं की तिथे त्या ठेवायच्या, कारण रसिकांची भावना आहे, श्रद्धा आहे, प्रत्येक जण त्यांच्यासाठी नवस बोलतो लवकरात लवकर बरं वाटू दे. एक अंबरनाथच्या आजी होत्या 90 वर्षाच्या, आणि त्यांना जेव्हा कळलं की माणिकताई हॉस्पिटलमध्ये आहेत, त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, त्यांना राहावे ना, ही तर माझी रखमाई आहे म्हणाल्या, तर तू कसंही कर मला हॉस्पिटलला घेऊन जा. आणि त्या तिथे हॉस्पिटलमध्ये आल्या, येताना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन नवस बोलून आल्या, आणि काय बोलल्या असतील, तर माझ्या रखमाईला लवकर बरं कर, माझी जी काही उरली सुरली 10 वर्ष असतील ती पण तिच्या आयुष्यात येऊ दे, पण लवकर बरं वाटत. इतकं रसिकांचं प्रेम फार म्हणजे फारच थोड्या कलाकारांच्या वाट्याला येतं. एक क्षण असा आला होता, म्हणजे पेपरला बातमीही आली होती चुकीची की माणिकताई गेल्या, असं सगळीकडे बोललं गेलंय, सगळे हवालदिल झाले होते काय करायचं. एक सद्ग्रस्त होते, त्यांनी सांगितलं तुम्ही अजिबात घाबरू नका, ह्या यातनं नक्की बऱ्या होणार, कारण त्यांना सोनोपंत दांडेकर जे संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आहेत, आणि ते त्यांना माणिकताईंना बीए ला असताना प्रोफेसर होते, शिकवायला होते, फिलॉसॉफी विषय घेऊन माणिकताईंनी बीए केलं, तर त्यांचा माणिकताईंना आशीर्वाद आहे, अनुग्रह आहे, त्यामुळे त्या यातनं बऱ्या होणारच. आणि तसंच झालं,
0: किती विश्वास होता ना,
1: तसंच झालं. अहो त्या आजारपणात त्या काय नाही, मुलींना ओळखत नव्हत्या, काय काय बोलत होत्या. मला आणि वंदनाला जो इतिहास

0: विषय शिकवला तो सगळा इतिहास तिथे बनवत होत्या. चिजा म्हणायच्या, पण गंमत बघा एवढ्या आजारपणात पण चिजा विसरत नव्हत्या, चिजा गात होत्या. ते आजारपण हे म्हणजे फार मोठा टॉपिक आहे. पण आजारपणानंतर जेव्हा सगळ्यांना की माणिकताई बऱ्या झाल्या हे ऐकल्यावर अनेकांनी नवस फेडले, कार्यक्रम करूया. काय कार्यक्रम करायचा असं झालं तर पुण्याला त्यांचा जो एक कार्यक्रम केला, मी साक्षीला आहे कारण मी त्याला निवेदनाला होते त्या कार्यक्रमाला. आणि तेव्हाही माणिकताईंचं म्हणणं मला मोठेपणा मला तिथे जाणवला की बघा कोणाला आपण निवेदनाला सांगूया काहीतरी नामान, कशाला आपल्या घरची मुलगी असताना कशाला कोण पाहिजे म्हणाले. आणि मला त्यांनी निवेदनाची संधी दिली. हे माझ्या आयुष्यातला कधीही न विसरता येणारा प्रसंग आहे. आणि त्या तिथे अक्षरशः बायका आलेल्या एक एक जणी कुलावून ओटी भरत होत्या त्यांच्या नवस बोललेल्या. आणि बाजूला असा नारळांचा आणि ओट्यांचा ढीग होता, इतका प्रचंड विश्वास. आणि त्यानंतर लोकांना उत्सुकता होती जी गाणं ऐकण्याची. ते पहिलं गाणं क्षणभर उघडं नयन देवा गायल्या आणि तो देवावरचा स्वर लावल्या बरोबरच जी काही टाळी आली आणि जे काही लोकांना
1: डोळ्यात पाणी आलं,
0: पाणी आलं. आणि हाच किस्सा सवाई गंधर्वला झाला. सवाई गंधर्व मध्ये कायम त्यांचं गाणं होत असे. आणि त्या वर्षी सवाई गंधर्वला जेव्हा माणिकबाई गाणार हे कळलं, हजारोनी लोक जमलेले होते. आणि जेव्हा स्टेजवर त्यांना आणलं, एका पायाने लंगडत लंगडत चालत आले आहेत, बसले आहेत आणि आता काय गाणार सगळे
1: उत्सुकता,
0: काय म्हणतात ना कानात प्राण आणून लोक. निशब्द शांतता होती, शांत म्हणजे अतिशय शांत. आणि जेव्हा त्या गायला सुरुवात करणार, त्यांनी पहिला सा लावला, कुठल्याही कलाकाराला मिळाली नसेल अशी दाद समोरच्या सर्व श्रोतृवर्गात फक्त आणि फक्त अश्रुधारा वाहत होत्या.
1: वा, माझ्या अंगावर काटा आला आता ऐकताना.
0: आम्हाला असं झालं की अरे हे खरं कलावंतावरचं प्रेम. आणि त्यात नेहमीच्या प्रमाणे सुहास्य वदनाने त्यांनी ती मैफिल सादर केली.
1: काही क्षण जे कोरले जातात ना कलाकारांच्या आयुष्यात कायमचे, त्यातला हा क्षण आहे,
0: त्यातला हा क्षण. आणि मला फक्त एकच सांगायचंय की जे आपण या कार्यक्रमात सुरुवातीपासून सांगायचा प्रयत्न करतोय, जे बाबूजींनी हेरलं होतं त्यांच्यातलं, की शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम असल्यामुळे ही मुलगी गाण्यासाठी आणि सुगम संगीताच्या जागाही चांगल्या येत असल्यामुळे ही मुलगी नक्की पुढे जाणार ह्याची बाबूजींना खात्रीच होती. पण त्याचप्रमाणे जेव्हा त्या अशा गायला लागल्यानंतर तेव्हा काय झालं की फक्त त्यांचा स्वर खाली आला, बाकी शरीरावर परिणाम झाला पण आवाजावर परिणाम झाला नाही. मॅनेंजेटिसमुळे त्याच्या डॉक्टरांनी कल्पना दिली होती असं होईल की कुठल्या तरी शरीराच्या एका भागावर जर परिणाम झाला काय होईल, पण आवाजावर अजिबात परिणाम झाला नाही, फक्त स्वर खाली आला.
1: ईश्वराची कृपा,
0: ईश्वराची कृपा हेच त्यांचा देवावर असलेला अढळ विश्वास होता आणि तोच त्यांच्या कामी आला. ज्या शास्त्रीय संगीताने आपण सुरुवात केली, ज्या जगन्नाथबुवांनी त्यांना शिकवलेला राग जोकोंस की ज्याची त्यांची एलपी ध्वनिमुद्रिकाही निघाली होती त्या काळामध्ये, भटियार आणि जोकोंस हे दोन राग. आणि तो जोकोंस राग दुसऱ्याही अर्थाने की त्यांच्या आजारपणानंतर जगन्नाथबुवांच्याच पुण्यतिथीला हरी महादेव वैद्य हॉलमध्ये माणिकताई गायला बसल्या आणि जोकोंस गायल्या होत्या आणि घरातले सगळे नुसते रडत होते.

0: माणिक वर्मा म्हणजे केवळ भावगीत गायिका नव्हे, ती एक चतुरस्त्र गायिका, अष्टपैलू गायिका, पण मुख्य म्हणजे प्रामुख्याने मैफिलीची गायिका. स्वतःच्या मैफिलीत त्यांनी या सगळ्या गीत प्रकारांना स्थान दिलं. पण खरं बघायला गेलं तर शास्त्रीय संगीतात त्या अत्युच्च पदावर विराजमान झाल्या होत्या आणि त्याची दखल घेऊनच 1974 साली त्यांना शासनातर्फे पद्मश्री प्रदान करण्यात आली.
1: शुभदाताई, तुम्ही खूप छान अशा शब्दात माणिकबाईंचं वर्णन केलंय, आम्हाला ते नक्कीच ऐकायला आवडेल.
0: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता. राजसत्व रूप तुझे प्रसन्न मोहक मुद्रा, रुज स्वभाव अंतरीचा मोहविते सात्विकता, वंद्य गान देवता. भावगीत भक्तिगीत चित्रगीत नाट्यगीत बंदिशी ही रंगवुनी मिळवी मान मान्यता, वंद्य गान देवता वंद्य गान देवता.
1: खरं तर माणिक वर्मा म्हटल्यानंतर कितीतरी गोष्टी समोर येतात. एकतर भावपूर्णता, शुद्धता, रियाज, शिस्त, सातत्य, समर्पण, या सगळ्या गोष्टींनी किंवा या सगळ्या गोष्टी असलेल्या अष्टपैलू चतुरस्त्र अशा गायिका. खरंच शुभदाताई, आज तुम्ही माणिकबाईंच्या आयुष्यातले इतके सुंदर अनुभव आमच्या या कार्यक्रमात सांगितलेत, इथे आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोतेहो, आज आपण एका महान कलाकाराच्या सुरेल प्रवासाची झलक अनुभवली. संगीत ही केवळ कला नाहीये, तर ती एक साधना आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच माणिक वर्मा. तेव्हा आजचा आमचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा. आजच्या या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिनं. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, हसले मनी चांदणे, विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. हा होता या मुलाखतीचा दुसरा आणि अखेरचा भाग. श्रोते हो, आणि आता ऐकूया चित्रा वाघ यांचा ललित लेख उत्सव पुनर्जन्माचा.
1: गेले काही दिवस अगदी खुशीत होते मी. यंदा भरपूर पपया लगडल्या होत्या, काही तर पुढल्या आठवड्याभरातच तयार होण्यासारख्या, आणि अजूनही काही हिरवट पिवळी फुलं शिल्लक होतीच. गेल्या पावसाळ्यात डेंगू का चिकनगुनिया असल्या काहीतरी नावांचे आजार फैलावले आणि त्यावर पपईच्या पानांचा रस गुणकारी असतो ही बातमी पसरली. त्यात मी अशी बिल्डिंगच्या गेटला टेकून उभी झालं. येता जाता माणसं माझी मोठाली पानं तोडायला लागली. माझी उंची चांगली घसघशीत, त्यामुळे अनेकांनी उड्या मारून मारून पानं पार ओरबाडून घेतली. अगदी शेंड्याजवळची 5-6 पानं शिल्लक राहिली होती. एकदा रात्रीच्या वेळी तर एक दोघे जण आले आणि चक्क होती नव्हती ती सगळी पानं तोडून घेतली. माझी तर पार रयाच निघून गेली. सकाळी रस्त्यावरून जाणारी माणसं माझ्याकडे पाहून चुकचुकत होती. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या आजींचं लक्ष गेल्यावर त्याही खूप चुटपुटल्या. वरून वॉचमनला ओरडल्या, तुझे लक्ष कुठे असतं?

मी मात्र मनाशी विचार केला की जाऊ दे, माझ्या पानांच्या रसाने कुणाचा आजार बरा होत असेल तर होऊ दे की। हां, आता मला कमीत कमी वाकवून सावकाश हलक्या हाताने पानं काढली तरी काम होतच ना। पण आता हे कोण कोणाला सांगणार? असो, मला ते आजींना सांगावंसं वाटत होतं। अहो, तुम्ही नका काळजी करू, थोड्याच दिवसात मला नवीन पालवी फुटेल।

पडून होते. त्यांनी घरीच तयार केलेल्या काळ्या मऊ खताबरोबर या प्राजक्ताच्या पायाशी येऊन पडले. प्राजक्ताला घातलेल्या पाण्यावरच मी भराभर वाढायला लागले. 3-4 महिन्यातच अंगापिंडाने छान भरले. एकापाठोपाठ एक सर्व बाजूंनी उगवणाऱ्या हिरव्यागार पानांगणीत माझी उंचीही भराभर वाढली. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या कौतुकाचा विषय झाले. काहींना वाटलं आपणच इथे टाकलेली बी रुजली असणार किंवा बाहेरून कोणीतरी टाकली असेल. मला मात्र माझं जन्मघर चांगलं माहीत होतं. आमच्या शेजारच्याच कंपाऊंडमध्ये हे भलं मोठं जांभळाचं झाड आहे. माझ्या लहानपणीची एक गोष्ट मला चांगली आठवते. पावसाचे दिवस होते. माझी उंची जेमतेम कंपाऊंडपर्यंत आली होती. पलीकडचं काही दिसायचं नाही, पण वर पाहिलं की जांभळाच्या मोठमोठ्या फांद्या झुलताना दिसायच्या. कधीकधी त्याच्यावर बसलेले पोपटही दिसायचे. प्राजक्त तर माझा सख्खा शेजारी, माझ्या आवडीचा दोस्त. खरं तर वयाने खूप मोठा, पानं पण भरपूर होती, पण का कोण जाणे इतक्या छान झाडाला एकसुद्धा फूल लागत नसे. त्या रात्री पाऊस थांबण्याचं लक्षणच नव्हतं. माझ्या डावीकडच्या आसूपालवच्या गच्च पानांमध्ये शिंपी पक्षाचं एक घरटं होतं, अगदी छोटंसं. अगदी आडोशाला असूनही सततच्या पावसामुळे चिंब भिजलेलं. एरवीसारखी बडबड करणारी दोन पिल्लं पावसाच्या माऱ्यात एकदम चिडीचूप होती. मीही प्राजक्ताच्या आसऱ्याने अवघडून उभी होते. पायाकडे 7-8 इंच पाणी साठलं होतं. मध्येच जरा डुलकी लागली तेवढ्यात कांठाळ्या बसेल असा मोठा आवाज झाला आणि काड काड आवाज करत जांभळाची एक मोठी फांदी खाली पडली. पडली ती नेमकी प्राजक्ताच्या अंगावर. माझ्या डोळ्या देखतच प्राजक्ताची रस्त्याच्या कडेला झुकलेली फांदी आणि त्याच्या अंगावर जांभळाची फांदी सगळ्या रस्त्यावर पसरली. बिल्डिंगमधली मंडळी धडपडून उठली. खिडक्या गॅलऱ्यांमधून वाकून बघायला लागली. रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांवर तर ती फांदी पडली नाही ना, याची खात्री करून मग निश्चिंत झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जांभळाच्या फांदीबरोबर ती प्राजक्ताची जून फांदी देखील उचलली गेली. त्यानंतर मात्र एखादी जादू व्हावी तसं झालं. प्राजक्ताच्या खोडातून जिथे फांदी तुटली होती त्याच जागी नवीन कोंब फुटायला लागले आणि हा हा म्हणता दोन नवीन फांद्या भराभर वाढायला लागल्या. त्याच्या पुढच्या वर्षी तर त्या नव्या फांद्यांना चक्क फुलं लागायला लागली, तीही भरपूर. पहाटे वाऱ्याबरोबर त्याची नाजूक पांढरी फुलं टप टप पडायची. कधीतरी एखादं फूल चुकून माझ्या दिशेला आलं की माझ्या पानांच्या नक्षीत ते अडकून राहायचं. मला इतकं छान वाटायचं म्हणून सांगू, मग दिवसभर मी ती सुंदर भेट मिरवत राहायचे. कधीतरी शाळेत जाणाऱ्या मुली वाटेत थांबून थोडी फुलं वेचून न्यायच्या. गोकुळाष्टमीच्या दिवशी बिल्डिंगमधल्या आजी कृष्णाला हार करण्यासाठी मोठ्या कौतुकाने स्वतः खाली येऊन फुलं घेऊन गेल्या. प्राजक्ताचा हा माझ्या डोळ्यासमोर झालेला पुनर्जन्म मी मनात खूप खोलवर जपून ठेवला होता. दिवस अगदी मजेत चालले होते. मीही पेरापेराने आनंदाने वाढत होते. 2 वर्षांनंतरच्या पावसाळ्यात पुन्हा तेच आसमानी संकट आलं. त्या रात्रीची पुन्हा आठवण व्हावी असा जोरदार पाऊस एकदा पहाटेच्या वेळी सुरू झाला. बघे बघेपर्यंत आवारात पाणी साठायला लागलं. पावसाबरोबर सोसाट्याचा वाराही सुटला होता. आसूपालवाचं झाड तर बिचारं कमरेत पार वाकून गेलं. समोरच्या बिल्डिंगमधली 2 नारळाची झाडंही जोर जोरात हेलकावे खात होती. मी मुळांनी जमीन घट्ट धरण्याचा प्रयत्न करत होते, पण तिथेही साचलेल्या पाण्यामुळे आणि खोडाच्या जोरकस हलण्यामुळे पकड सैल व्हायला लागली. वारा विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे कंपाऊंडच्या भिंतीचाही आधार मिळत नव्हता. शेवटी त्या वाऱ्या पावसाच्या माऱ्यापुढे माझा काही टिकाव लागणं अगदी अशक्य होऊन बसलं. सगळा धीर एकवटून गोळा केलेली माझी ताकदही अखेर कमी पडली आणि जोराच्या झोतासरशी मी अगदी भुईसपाट झाले. रसरशीत खोडातल्या जीवनरसाने मला कसंबसं जागं ठेवलं होतं. त्या दिवशी दुपारपर्यंत पावसाचं थैमान चालू होतं. मी अशी जाण्यायेण्याच्या वाटेतच पडल्यामुळे रोजची सफाई करायला येणाऱ्या मामांनी मला उचलून कंपाऊंडच्या अगदी शेवटच्या काटकोनी कडेला टेकवून उभं केलं. थकव्याने मी अगदी मरगळून गेले होते.

0: पण तरी सावध होते. आजूबाजूचं बोलणं मला स्पष्ट ऐकू येत होतं. वॉचमन माळीमामांना सांगत होता, इकडे कशाला ठेवली ही अडगळ, बाहेर टाका, उद्या म्युन्सिपाल्टीची गाडी घेऊन जाईल. त्यावर मामा म्हणाले, अरे आता असू देत, रस्त्यावर चालणाऱ्यांच्या पायात येईल ते झाड, त्यापेक्षा उद्या गाडी आली की मी देईन टाकून. मला रागच आला, अरे इथे तर कोणालाच माझ्या जाण्याची हळहळ वाटत नाहीये. पण म्हटलं, जाऊ दे, जितके दिवस आयुष्य असेल ते असो, पण जिथे असेन तिथे रुजण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. माझं नशीब इतकं बलवत्तर की पुढचे 8-10 दिवस मामा त्यांची तब्येत बिघडल्यामुळे सफाई करायला आलेच नाहीत. मी तर परिस्थितीला शरण जाणारे नव्हतेच, कंपाऊंडचा भक्कम आधार होताच. मी पुन्हा मातीच्या दिशेने सगळं लक्ष केंद्रित केलं. मातीतून पाण्यातून जितकं सत्व शोषता येईल तितकं शोषत शोषत तग धरायचा प्रयत्न सुरू ठेवला. थोडीफार पानं उरली होती त्यांचाही मोह ठेवला नाही. त्यांच्या दिशेने वाहणारा जीवनरस बंद करून त्यांना माझ्यापासून वेगळं करणं गरजेचं होतं. तीही उपासमारीने पिवळी पडत मुक्यानेच गळून पडली. मीही धीर सोडला नाही. हळूहळू माझ्या उघड्या बोडक्या खोडाच्या तळाशी छोटी छोटी मुळं धरायला लागली. माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही. आता मला नवीन पानं फुटायलाही हरकत नव्हती. पावसाचा दिवस असल्याने पाण्याचा प्रश्नच नव्हता. बघता बघता कोवळ्या पानांचे अंकुर माझ्यातून बाहेर पडायला लागले. मुळांनीही वाढीचा वेग टिकवला होता. मातीच्या आत आत जाताना त्यांना प्राजक्ताची माझ्या जुन्या सवंगड्याची मुळंही घट्ट भेटली. पुनर्जन्माचा हा उत्सव माझ्यासाठी खूप महत्वाचा होताच, पण बिल्डिंगमधल्या इतरांसाठीही याची अपूर्वाई वेगळीच होती. त्यानंतर अनेकदा मी फळाफुलांनी बहरले. फळं खाणारा प्रत्येक जण माझं तोंड भरून कौतुक करतो. इतकी गोड पपई मार्केटमध्ये शोधून सापडणार नाही. वेगळंच आहे पपईचं झाड, तुटून पडलेलं होतं, पण नुसतं जगलं नाही, फळांनी लगडलेलं असतं आता. अजबच आहे. हे सगळं ऐकण्याचा आनंद शब्दात सांगणं खरंच अवघड आहे. आताही माझी पानं ओरबाडली जात आहेत, पण मला त्याची खंत नाही. अशा लहान सहान दुःखांना कुरवाळत बसायला, स्वतःपुरतं जगायला, कुणी आघात केल्यावर आयुष्याकडे पाठ फिरवायला मी माणूस थोडीच आहे.
1: श्रोते हो, उत्सव पुनर्जन्माचा चित्रा वाघ यांचा ललित लेख आत्ताच आपण ऐकला. लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0225415 41 29 आणि 45 15 41 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण आताच ऐकलात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा 1 वाजता थोड्याच वेळात
1: आपने ट्यून किया है देश का सबसे लोकप्रिय चैनल विविध भारती. सुरीला सफर, ये कार्यक्रम आप सुनेंगे बस कुछ ही पलों में.

बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी. 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या 4 प्रमुख शहरांमध्ये हॉटेल आणि इतर व्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या LPG सिलेंडरच्या दरांमध्ये 42 रुपयांपासून ते 53.50 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दिल्लीमध्ये व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ झाली असून आता या गॅसची किंमत 3,113.50 रुपये, मुंबईत 43.50 रुपयांनी वाढ झाली असून सिलेंडरची किंमत 3,067.50 रुपये, कोलकात्यामध्ये 53.50 रुपयांची वाढ झाली असून गॅसची किंमत 3,255.50 रुपये, तर चेन्नईमध्ये 42 रुपयांची वाढ होऊन गॅसची किंमत 3,283 रुपये झाली आहे. त्याबरोबरच 5 किलोग्रामच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनाने आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरील विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATF-वरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. भारत आणि ओमान यांच्यातल्या व्यापक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला. या करारामुळे भारतीय वस्तू आणि सेवांना ओमानच्या बाजारात संधी उपलब्ध होईल. तसंच दोन्ही देशातले आर्थिक संबंध दृढ होतील असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे. या करारामुळे निर्यातीला चालना मिळेल, गुंतवणूक आकर्षित होईल, तसंच रोजगाराला चालना मिळेल. त्यामुळे याचा फायदा शेतकरी, सूक्ष्म आणि लघुउद्योग, विद्यार्थी, महिला, कारागीर यांना होणार आहे असं गोयल यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक मधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंड मधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तामिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे या महिन्यात निवृत्त होत आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने आज 10 उमेदवारांची नावं जाहीर केली. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी, हिंगोली या मतदारसंघांसाठी उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवेल. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवाकर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा करांचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या GST संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक GST महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
आकाश

मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. आयआयटी दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना जेईई एडीव्हीएसी इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जातील. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.

0: मदन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहुन आए बालमा, ठहरिये होश में आलू, ना तुम हमें जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. सुमन कल्याणपूर यांचा मधुर आवाज आणि आर्त गायनाने सांस्कृतिक जग समृद्ध केलं असं त्यांनी शोक संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील पवित्र देवारा रिकामा झाला आहे अशीच सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. अकोला महानगरपालिका क्षेत्रात 1 मे 2026 पासून जनगणना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. शहरात एकूण 201 घरगट तयार करण्यात आले असून 993 प्रगणक आणि 168 पर्यवेक्षकांसह एकूण 1161 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रगणकांना खरी आणि अचूक माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी यांनी केलं आहे. महानगरपालिका क्षेत्रात प्रत्येक घरगटात जास्तीत जास्त 200 घरं किंवा 800 लोकसंख्या विचारात घेऊन विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पूर्व विभागात 280, पश्चिम विभागात 245, उत्तर विभागात 136 आणि दक्षिण विभागात 240 घरगट तयार करण्यात आले आहेत. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत अकोला जिल्ह्यात गावनिहाय बैठकांमधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. रुंद वरंबा सरी पद्धतीनं पेरणी, सोयाबीन पेरणीसाठी घरच्या बियाण्याचा वापर, घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणे, बीज प्रक्रिया, माती परीक्षण तसंच फळबाग लागवडीसाठी खड्डे तयार करणं या विषयांवर शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे. संबंधित तालुका कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी गावनिहाय बैठका घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. खरीप पेरणी सुरू होईपर्यंत या बैठका सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली. अकोला जिल्ह्यात हरभरा खरेदीचं उद्दिष्ट संपल्यानं खरेदी प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र केंद्र शासनानं हरभरा खरेदीच्या उद्दिष्टात वाढ केल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निर्धारित कालावधीत विक्री न करू शकलेल्या शेतकऱ्यांनाही आता MSP लाभ घेता येणार आहे. अकोल्यासह राज्यातील विविध विभागातील 10 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू निदान प्रयोगशाळा मंजूर करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथं अत्याधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळेला मंजुरी देण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातली ही पहिली प्रयोगशाळा ठरणार असून विविध विषाणूजन्य आजारांचं निदान करण्यास मदत होणार आहे. भविष्यातील संसर्गजन्य आजारांशी सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणार असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त अकोला थॅलेसेमिया सोसायटी आणि संकल्प इंडिया फाउंडेशनच्या वतीनं थॅलेसेमियाग्रस्त मुलांसोबत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसंच चित्रकला स्पर्धेचं आयोजन करून मुलांना आनंदाचे क्षण अनुभवता आले. थॅलेसेमिया या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांसाठी अकोला थॅलेसेमिया सोसायटी गेल्या 33 वर्षांपासून कार्यरत आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथं बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वैद्यकीय पथकानं डिकॉय ऑपरेशन राबवून माने हॉस्पिटल सोनोग्राफी सेंटरवर धडक कारवाई केली. या प्रकरणी रुग्णालयाचे संचालक डॉ विवेक माने यांच्यासह 4 ते 5 जणांविरुद्ध PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा मे महिन्यात डिझेल टंचाईची समस्या निर्माण झाली होती. डिझेलसाठी वाहनांच्या तसंच कॅन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी वाद आणि हाणामारीच्या घटनाही घडल्या. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात 31% अधिक डिझेल पुरवठा होऊनही साठेबाजीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. वाशिमसह परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची असलेली नांदेड कुर्ला व्हाया वाशिम ही बहुप्रतीक्षित रेल्वे सेवा सुरू होण्यापूर्वीच तिचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानं हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये निराशा व्यक्त करण्यात येत आहे. मे महिन्यात वाशिम जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली असून काही ठिकाणी तापमानाचा पारा 43° सेल्सिअसच्या पुढे गेला. त्यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या वतीनं वाशिम वासंतिक व्याख्यानमाला 2026 आयोजन 20 ते 24 मे या कालावधीत करण्यात आलं होतं. या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ तेजस गर्गे यांनी शिव छत्रपतींचे किल्ले जागतिक वारसा एक प्रवास या विषयावर व्याख्यान दिलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे.

चुन दी संभाल गोरी उड़ी चली जाए रे।

0: आँखों की बुझा लूं तो चले जाएगा।
1: आकाशवाणी मुंबई, गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही। राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान। विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर। आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार। व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे। घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही। 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे। 5 किलोग्रॅम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे। दरम्यान केंद्र सरकारने आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे। पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATF वरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे। राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली। या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील।

जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. उपमुख्यमंत्री सुनेता पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तमिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री एच डी देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे सदस्य या महिन्यात निवृत्त होत आहेत. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लाखानी, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीमधून प्रवीण पोटे, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, सोलापुरातून राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील आणि जळगाव इथून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने ठाणे मतदारसंघात रवींद्र फाटक, नाशिकमध्ये नरेंद्र दराडे आणि परभणीमध्ये सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. यवतमाळ मतदारसंघासाठी शिवसेनेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसनं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्यातून विक्रम काकडे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून अर्ज भरला. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी हिंगोली या मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातलीच आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADVC इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून यामुळे सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायाधीशांची संख्या आता 37 झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी चर्चा करून ही नियुक्ती केली असल्याचं विधी आणि न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे.
गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा

कर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या GST संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक GST महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामाने अंतिम संस्कार करण्यात येत आहेत. सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा आता ऐकूया.

0: सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहुन आए बालमा, ठहरिये होश में आलू, ना तुम हमें जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. IIT प्रवेशासाठीची JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, मुंबईत अंतिम संस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: इस कहानी की पहली कड़ी.

101 3.3 मेगाहेर्ट्स वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं हे प्रसारण. आजच्या सांजकालीन प्रसारण सभेत मी आहे आपल्यासोबत सुवर्णमाला कांबळे. सायंकाळचे ठीक 5 वाजले आहेत. श्रोते हो प्रसारित करीत आहोत गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं आणि चित्रपट मीरा का मोहन. श्रोते हो, गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय. कार्यक्रमात यानंतर हीर रांझा या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत पॅरेलाल यांच्या संगीत नियोजनातील आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात. लता मंगेशकर आणि अन्वर यांचा आवाज.

हीर रांझा या चित्रपटातील गीत आत्ता आपण ऐकलं. श्रुती हो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सूर्या या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत.

सूर्या या चित्रपटासाठी मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं संतोष आनंद यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. श्रोते हो, गीतगुंजन या कार्यक्रमात आता ऐकूयात मजबूर या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत, मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांचा आवाज.

श्रुती हो, मृत्यूदंड या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं, उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या आवाजामध्ये. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. आणि या गीतासोबतच आजचा गीतगुंजन हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र सायंकाळचे 5:30 होत आहेत. सुरुवातीला युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: मंडळी, काव्यवाचनमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांच्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. असंच आजच्या काव्य वाचनात आपली मैत्रीण तन्वी गुंडये कवी मित्र विक्रांत आव्हाड सोबत गप्पा मारणारे आणि त्यांनी लिहिलेल्या कविता तो आपल्यासाठी सादर करणारे. तेव्हा ऐकूया त्यांची ही काव्य मैफल.
1: नमस्कार मंडळी, मी तन्वी गुंडये. माझ्या सोबत आहे माझा मित्र विक्रांत आव्हाड. आपला हा मित्र कवी मित्र आहे, त्यामुळे आजच्या या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये आपण कवितांविषयी बोलणार आहोत, त्याच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्याच्या काही कवितांचा आस्वादही घेणार आहोत. खरं तर कविता म्हणजे ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसते, तर तो भावना विचार यांचा एक सुरेख संगम असतो. मग ती छंदबद्ध कविता असो किंवा मुक्तछंद असो, त्या कवितेला जर ताल मिळाला, लय मिळाली की तिचं गाणं तयार होतं. याच कवितांविषयी आपण आणखी जाणून घेऊयात विक्रांत आव्हाडकडून. विक्रांत, तू कविता करतोस, तू कवी आहेस. मला पहिला प्रश्न तुला असा विचारावा असं वाटतोय की तुझ्या या कविता प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली, तू कधीपासून कविता करायला लागलायस?
2: अगदीच तू सुरुवातीला जसं म्हणालीस की कविता म्हणजे अगदी शब्दांची जुळवाजुळव नसते, तर मला अगदी पटलंय ते. कारण सुरुवात म्हणायची झाली तर शाळेपासून प्रत्येक जण कविता लिहितो. एक पर्टिक्युलर एक वय असतं, त्या वयामध्ये आपण प्रेम कविता लिहितो किंवा कधी विरह कविता लिहितो, आणि काही जण आईवरती कविता लिहितात, निबंध लिहितो आपण, जसं माझा सूर्य हे निते माझा आवडता निबंध ड्याशा ड्याशा असं, आणि आपल्याला वाटतं की आपण लिहू शकतो म्हणून आपण लिहितो. पण तसंच माझंही होतं. त्यानंतर मग पुढे थोडं वाचन वाढलं. पूर्वी जे प्रॅक्टिकल नॉलेजची पुस्तकं होती त्याच्यातून थोडं आपण शृंगाराकडे वळलो, मग मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, मग काही पुस्तकं वाचण्यात आली, चांगले चांगले कवी वाचण्यात आले, मग त्यांच्या कवितांचा प्रभाव असू शकतो, त्यांच्या शब्दांचा प्रभाव असू शकतो, आणि त्या प्रभावातून मग की आपण जे लिहितोय अगदी क्षुल्लक आहे, त्यामुळे त्याला काही अर्थ लागतोय का नाही लागत आहे, हा एक अभ्यास किंवा सराव आहे. त्या सरावातून मग पुढे आता कुठेतरी जाऊन मला असं वाटतं की मी थोडंफार लिहू शकतोय. आणि ते
1: आता जसं तू म्हणालास की टला ट पला प, पण तू असाही उल्लेख केलास की शृंगारिक कवितांकडे वगैरे वळलो, तर मला एखादी तुझी

0: कविता ऐकवू शकाल का? त्याच्यामध्ये श्रृंगार असेल.
1: जरूर. आपण सुरुवातच मला वाटतं अशी करूया की आता मी मगाशीच म्हणालो की बरेच जण प्रेमात लिहितात, तर ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाची प्रेमाची परिभाषा ही वेगळी असते, तर असंच मी तिच्यासाठी काय लिहीन. तर या वसंताच्या उन्हाची झळ जरा अनोळखी, या वसंताच्या उन्हाची झळ जरा अनोळखी, काळ जावर मोगऱ्याचे वळ जरा अनोळखी. का उगा शृंगार हा साधा सुधा पण लाघवी, का उगा शृंगार हा साधा सुधा पण लाघवी, काजळाने काळजाचा छळ जरा अनोळखी. पोहतो डोहात की डोळ्यात घाऱ्या साजणी, अडकला हा जीव माझा गळ जरा अनोळखी. तिलाजणे अनहासणे घायाळती कातिलदा, तिलाजणे अनहासणे घायाळती कातिलदा, मी फार जवळून पाहतो वादळ जरा अनोळखी. या एकतर्फी भावनांची आहे बरी खबर तुला, तिला सगळं माहिती असतं. या एकतर्फी भावनांची आहे बरी खबर तुला, का तरी ही भासते हळहळ जरा अनोळखी, वाहतो डोळ्यातून या आसवांचे मी झरे. मी तिच्याची कविता लिहितोय, मी तिचं वर्णन सुंदर करतोय, पण शेवटला वाहतो डोळ्यातून या आसवांचे मी झरे, ऐक तू केव्हा तरी खळखळ जरा अनोळखी, ऐक तू केव्हा तरी खळखळ जरा अनोळखी.
0: खरंय, अगदी खरंय. म्हणजे असं म्हटलं जातं की तरुणपण म्हणा किंवा पौगंडावस्था किशोरवयीन अवस्था म्हणा, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रेमाचे गुलाबी वारे वाहू लागतात. पण असा एखादा क्षण येतो की विरह होतो आणि मग त्या अवस्थेतही आपल्याला कविताच तारून नेते, कविताच साथ देते. तर अशी काही कविता आहे का तुझी की जी विरहामध्ये तुला साथ देणारी ठरली?
1: हो, अगदीच. मी एक चारोळी सुद्धा लिहिली होती, कविता कशी बनते. म्हणजे खूप जण हा प्रश्न विचारतात की कविता नक्की तू कधी लिहितोस, कशी सुचते तुला, प्रेमात पडलायस का, किंवा घरच्यांनी कधी कविता वाचली तर प्रेमात पडलायस का, अरे कोण सोडून गेले का तुला, तर असे प्रश्न विचारत असतात. तर अशाच एका प्रश्नात एक चारोळी होती की तुला वाटते चारोळ्यांनी बनते कविता, जोडून ठिपके रांगोळ्यांनी बनते कविता, मी सांगतो गुपित तुला कवी मनाचे, आर्त वेदना आरोळ्यांनी बनते कविता. तर या आर्त वेदना ज्या आहेत त्या विरहामध्ये असतातच. आणि असाच एक विरह कवितेचं शीर्षक आहे चाफा. चाफा गळफास घेत असेल तेव्हा आणखी गंधळत असेल, चाफा गळफास घेत असेल तेव्हा आणखी गंधळत असेल, ढहाळी मोडून पडल्यानंतर सुकली पानं चाळत असेल, इतर फुलांना गंध म्हणून अपंग तगर जळत असेल. आता अपंग तगर म्हणण्यामागचं कारण हे की तगराला काही गंध नाही आहे, सुगंध नाही आहे, तगराला अगदीच म्हणजे आपण म्हणू शकतो वाईट टाकलंय. तर सुकली पानं चाळत असेल, इतर फुलांना गंध म्हणून अपंग तगर जळत असेल, जाईसोबत भांडल्यानंतर जुई मागून पळत असेल, एकाच गजऱ्यात मोगऱ्यासोबत अबोलीचं जुळत असेल, जास्वंदीच्या सुंदरतेला दैवत्व कधी मिळत असेल, ज्या दिशेने भुंगा पळतो केवड्याचं पाऊल वळत असेल, चिखलामध्ये उगवताना कमळही मळत असेल, चिखलामध्ये उगवताना कमळही मळत असेल, फुलपाखर फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, फुलपाखर फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, अशी कविता होती.
0: नाही, यातून खरंच विरह जाणवतोय अगदी. मला या पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की जेव्हा तू पहिली कविता लिहिली असेल तेव्हा पहिली कविता लिहित असताना तुझ्या मनात कोणत्या भावना होत्या आणि ती पहिली कविता नेमकी तुला आठवते का, तुझ्या लक्षात आहे का?
1: पहिली कविता शाळेत असतानाच, आणि माझे नाटकाचे शिक्षक होते डेनिस विक्टर डाबरे, सो त्या सरांसाठी मी त्यांच्या वाढदिवसाला, तर ते मला म्हणजे नाटकाचे जेवढे पण स्पर्धा असायच्या किंवा काही असायचा तेव्हा ते मला खूप पुढे पुढे करायचे की त्यांना माहिती होतं की ह्याच्यात काहीतरी दिसतंय आपल्याला, तर त्यांना मी मराठीत एक कविता लिहून गिफ्ट केली होती की सर तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार टाईप. सो ती एक कविता मला आठवते. आणि ते सुचण्यामागचं कारणच हे होतं की त्यांनी खूप काही दिलं पाचवीपासून सातवीपर्यंत, म्हणजे 2 वर्षात ते खूप अगदीच जवळचे झाले होते माझे सर, तर त्यांना काहीतरी देऊ करायचं होतं म्हणून आपण शब्दच का नाही द्यायचे असं एक भावना होती. आणि दुसरं म्हणजे माझे काका जे लिहायचे त्यांना खूप वाचनाची आवड होती आणि त्यांच्यामुळे कवितेचे संस्कार झाले असं मला वाटतं, कारण ते सुद्धा मी 5वीपासून त्यांच्या कविता वाचतोय त्यांनी लिहिलेल्या, तर त्याही कविता मला अगदी जवळच्या वाटतात, तर त्याच्यामुळे मी कविता लिहायला लागलो तिथून.
0: तुझे आवडते लेखक कवी ज्यांचा तुझ्या कवितांवरती प्रभाव पडलाय?
1: तसं समाज कार्यासाठी किंवा सामाजिक आपली एक बांधिलकी आहे म्हणून किंवा एक मी समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून मला नामदेव ढसाळांचे मी संग्रह वाचलेले आहेत. त्यानंतर अगदीच

0: विरुद्ध मी बोलेन की दुःख ही एक संकल्पना जी आहे ती अगदी मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परिखोल हे म्हणणारे ग्रेस आहेत त्यांचे सगळे कविता संग्रह वाचून झालेले आहेत. आणि आत्ता हल्ली बाउल मी वाचतोय सौमित्रांचं. तर ह्या तिघांचाही अगदी या तिन्ही लेखकांचा अगदी टोकाटोकाला काही संबंध मला वाटत नाही. म्हणजे प्रत्येकाचा विषय वेगळा आहे आणि हेच एक्सप्लोअर करतोय मी आणि मला हे तिघही आवडते झालेत सध्या.
1: यापुढे काय ऐकवशील?
0: यापुढे मी तुला ऐकवतो एक पिवळं पान म्हणून कविता आहे माझ्याकडे. आणि ते पिवळं पान अशी कविता आहे की आपली आवडती व्यक्ती म्हणजे आपण प्रेम म्हणतो आपण विरह म्हणतो आणि तो फक्त प्रेमात नसतो. ते प्रेम नात्यांमध्ये कुठल्याही असू शकतं, आई वडिलांचं असू शकतं, आईचं मुलावर, मुलाचं आईवर, वडिलांवर. पण मला असं वाटतं की जेव्हा एखादा माणूस म्हातारा होतो तेव्हा तो कितीही त्याच्यासोबत माणसं असली तरी तो स्वतःला एकटंच समजतो आणि त्या वृद्धत्वावरती ही कविता आहे.
1: अच्छा.
0: कवितेचं शीर्षक आहे पिवळं पान. झाडापाशी असतं तेव्हा पान सुद्धा हिरवं असतं. झाडापाशी असतं तेव्हा पान सुद्धा हिरवं असतं. झाडापासून वेगळं होतं तेव्हा देठ रडत असतो, गाठ भेट स्मरत असतो, फांदी फांदी आठवत असतो, धूळ माती साठवत असतो. देठासकट पानाचा सांगाडा सुकत जातो. पानं तुटून पडली की पानांचाही जीव जातो. तरी झाड बहरतं, वाऱ्यासंग लहरतं, डुलतं डोलतं, दूर दूर पसरतं. सुकली पानं पाहत राहतात एकटक झाडाकडे, मुळांकडे, फांद्यांकडे, हिरमुसल्या खोडाकडे. नवीन पालवी फुटते तेव्हा जुन्याबद्दल विचारते का? नवीन पालवी फुटते तेव्हा जुन्याबद्दल विचारते का? तिचा जन्म होतो तेव्हा मागचं सगळं विसरते का? सालं सालं गळून पडतात, खोड असं रडत असतं, झाडाच्या डोळ्यांमधून फूल खाली पडत असतं. पानाला कुणाची संगत असते रानोरान? पानाला कुणाची संगत असते रानोरान? एकटं एकटं कणत असतं झाडाखाली पिवळं पान, एकटं एकटं रडत असतं झाडाखाली पिवळं पान.
1: वा, खरंच निशब्द व्हायला झालं या कवितेनंतर. आपण जर का आधीपासून पाहिलं की अभंग असेल, ओवी असेल, प्रत्येक त्यावेळेच्या संतांनी म्हणा किंवा कवींनी म्हणा, त्यांच्या कवितांमधून कुठेतरी सृष्टीशी, शांततेशी, निसर्गाशी सुद्धा सारखेपण दाखवलंय. त्यांच्या कवितांमध्ये त्याचा उल्लेख झालाय की एखाद्या व्यक्तीप्रमाणेच आपण आजूबाजूच्या घटकांना देखील पाहत असतो आणि त्यांना आपल्या कवितांमध्ये गुंफत असतो. मग त्यामध्ये केवळ प्रेमाच्या भावना असतील किंवा दुःखाच्या भावना असतील असं नाहीये, तर त्या व्यक्तींप्रती असणारी आपली जी काही संवेदना असते ती सुद्धा आपल्या कवितांमधून किंवा लेखनामधून उतरत असते. तर असं तुझ्या बाबतीत कधी झालंय का? तू अशी कविता लिहिली आहेस का?
0: अगदीच. मला खरं तर असं सांगायला आवडेल की संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांनी लिहिलेल्या ओव्या, अभंग हे रिप्रेझेंटेशन आहे माणसाचं. मी म्हणणार नाही दुःखाचं किंवा कुठच्याही भावनांचं, ते माणसालाच रिप्रेझेंट करतात. माणसाला आरसा दाखवणारं एक माध्यम होतं आणि त्याच ओवीच्या फॉर्मॅटमध्ये आपण म्हणू शकतो किंवा ओवी पद्धतीमध्ये एक कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे समाधी. ही समाधी कसली आहे ही श्रोत्यांना नक्की कळेल. प्रत्येकाला आतून एक मुक्तता हवी असते, तर ही मुक्तता दोन नात्यांमधली आहे. नदी मायन नाही तुला तुझी स्वतःची सावली, नदी मायन नाही तुला तुझी स्वतःची सावली, पांगळी तुझी वेदना माझ्या पायाशी थांबली. नदी माय सांग कुठ तुझं माहेर सासर, नदी माय सांग कुठ तुझं माहेर सासर, कसा ओलांडला बये उभ्या जन्माचा सागर. नदी माय रंग तुझा चोरला कुणी चोरला, नदी माय रंग तुझा चोरला कुणी चोरला, आभाळाचा रंग निळा नेसला तू का नेसला. नदी माया सांग बये किती खोल तुझा डोह, नदी माया सांग बये किती खोल तुझा डोह, पहिलं तीराचा कातळ सांगतो तुझा विद्रोह. नदी माय मी लेकरू पोर अनाथ अनाथ, नदी माय मी लेकरू पोर अनाथ अनाथ, मला कुशीत घे आई सोड डोंगराचे हात. तुझ्यासाठी नदी माय ओवी लिहितो एखादी, तुझ्यासाठी नदी माय ओवी लिहितो एखादी, तुला मिळो मुक्ती बये, तुला मिळो मुक्ती बये, मला मिळू दे समाधी, तुला मिळो मुक्ती बये, मला मिळू दे समाधी.
1: कधी असं झालंय की तुझी देखील समाधी लागली आहे कविता लिहित असताना?
0: हो, खूपदा.
1: अशी कोणती कविता आहे जी तुझ्यासाठी खूप खास आहे आतापर्यंतची? मग ती तुझी असेल किंवा इतर कोणाचीही असेल, कोणत्या मोठ्या कवीची असेल, वेगळ्या कवीची असेल?
0: अगदीच, बऱ्याच आहेत खर तर अशा कविता. पण मी म्हणेन की संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं पसायदान ही माझी आतापर्यंत काव्य रचनेतली सगळ्यात आवडती गोष्ट आहे. कारण स्वतःसाठी न मागता दुसऱ्यासाठी काहीतरी मागणं हेच एका कवीचं मला असं वाटतं की एक त्यांच्याकडून घेण्यासारखा आदर्श आहे, त्यामुळे पसायदान आणि

0: सगळ्यात आवडते कवी त्यांची एखादी जर का कविता म्हटलीस तर ग्रेसांची भय इथले संपत नाही ही कविता मला फार आवडते. एखादी चारोळी जर का म्हणायची झाली, सगळ्यात आवडता विषय म्हणजे विठ्ठल आणि रखुमाई. आपल्या प्रत्येकाच्या जवळचा विषय येतो. महाराष्ट्र म्हटला की विठ्ठल आणि रुक्मिणी येत्याच. तर भानावर येईस तोवर भरतात फुलांच्या जखमा, की भानावर येईस तोवर भरतात फुलांच्या जखमा, रक्तातून वाहतो विठ्ठल तेव्हा खपली होते रखमा,
1: बापरे,
0: रक्तातून वाहतो विठ्ठल तेव्हा खपली होते रखमा.
1: सुंदर. आता आपण विठ्ठल रुक्मिणीविषयी बोललो, तुझ्या चारोळीमधून ते ऐकलं. विठ्ठल रुक्मिणी म्हटलं की ते म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असंही म्हटलं जातं. देवाशी संबंधित म्हणजे प्रेमाविषयी तर बऱ्याच कविता लिहिल्या जातात, पण प्रेम म्हणजे ही सुद्धा एक भक्ती आहे. जेव्हा ती एक असीम टोक गाठते तेव्हा ती भक्तीत रूपांतरित होते असं म्हटलं जातं. तर प्रेमाविषयी आपण तुझ्या कविता ऐकल्यात, पण तू भक्तीविषयी काही लिहिलंयस का?
0: भक्ती हा विषय सुद्धा अगदी जवळचा आहे, कारण ऑफकोर्स विठ्ठल रुक्मिणी हा जसा जवळचा विषय आहे. मी रोज जेव्हा ऑफिसला जात असतो, ड्युटी करत असतो, तेव्हा मला एक फार त्रास होतो. तो म्हणजे की आपण खूप आता गर्दीत जाणार, किंवा आपल्याला त्रास होतो आहे यार, आपल्याला आता परत ऑफिसमध्ये जाऊन कटकट काहीतरी काम करायचं आहे. पण ह्या सगळ्यातून एक आनंद तेव्हा मिळतो जेव्हा त्याच माझ्यासारख्याच त्रासातून जाणारे असंख्य असतील ट्रेनमध्ये. ती वेळ अक्षरशः असते एक पीक लेवल असतो वेळेचा, की आपल्याला माहिती आहे की आपण एखादी रिकामी ट्रेन बघू, झोपून जाऊ, किंवा झोप अपूर्ण राहिले तर कुठेतरी बसून जाऊ. त्यात कुठेतरी भजनाचा आवाज ऐकू येतो एखाद्या डब्यात, आणि त्या भजनाच्या आवाज येत असलेल्या डब्यामध्ये आपण शिरतो, आणि जे काही मनातले सगळे विचार असतील तर ते सगळे विचार तिकडे शून्य होऊन जातात.
1: बरोबर.
0: आणि तेव्हाच त्या क्षणाला सुचलेली एक कविता होती, भक्ती. भक्ती कर वेड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी, पिंपळाच्या पानासारखी, केवड्याच्या गंधासारखी, जनाईच्या जात्यासारखी. तग धर, उंच हो, आभाळाला स्पर्श कर. तग धर, उंच हो, आभाळाला स्पर्श कर. बाभळीचा काटा हो, कैलासाचा माथा हो, शिवाच्या नंदीसारखी साधी भोळी भक्ती कर. भक्ती कर धुक्यासारखी, पानांवरल्या दवासारखी, पक्ष्यांच्या थव्यासारखी, कोळ्यांच्या जाळ्यासारखी. धुंद हो, बेधुंद हो, कीर्तनात दंग हो, रंगहीन रंग हो, तुक्याचा अभंग हो. हातामध्ये टाळ धर, गोंगाटाचा ताल धर. हातामध्ये टाळ धर, गोंगाटाचा ताल धर. ट्रेनमध्ये गातात तशी भजन गात भक्ती कर. भक्ती कर मनासारखी, भुंग्यासारखी, मुंग्यांसारखी, हरवलेल्या पाखरासारखी, श्वापदांच्या पिल्लांसारखी, नदीसारखी, वाऱ्यासारखी, पावसातल्या पैशासारखी, अळिवाच्या पानासारखी, तुळशीच्या रोपासारखी, सुग्रणीच्या खोप्यासारखी, रेशमाच्या किड्यासारखी. भक्ती कर वेड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी.
1: सुंदर. खरंय, म्हणजे भक्ती करण्यासाठी खास वेगळा वेळ द्यावा लागतो असं नाहीये. म्हणजे जसं तू आता उदाहरण दिलंस की लोकलच्या डब्यामध्ये ते भजनाचा तू आवाज ऐकलास आणि तुझ्या मनात त्या सगळ्या भावना उमटल्या आणि त्या तू कागदावरती उमटवल्यास, हे खरंय की भक्तीसाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. आपल्या साध्या रोजच्या कामातून सुद्धा ती भक्ती आपण अनुभवू शकतो, देवापर्यंत पोहोचू शकतो. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. कविता माणसाला विचार करायला शिकवत असते, भावनांना वाट मोकळी करून देत असते, जगण्याकडे नव्या नजरेने पाहायला प्रेरणा देत असते. हे सगळं तुझ्या कवितांमधून आज आम्हाला जाणवलं. धन्यवाद इथे आलास त्याबद्दल.
0: धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.
2: मंडळी, ही कवितांची मैफिल संपूच नये असं वाटतंय, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबायची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
1: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: संध्याकाळचे 6:00 आता सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: युवावाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान, याविषयी एक विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
2: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथसंग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथसंग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे.

0: प्रारूप के स्थान पर कंप्यूटर आधारित परीक्षा आयोजित करने की मांग वाली याचिका खारिज कर दी। न्यायालय ने कहा कि कंप्यूटर आधारित पुनर्परीक्षा आयोजित करने का कोई सवाल नहीं है, क्योंकि परीक्षा रद्द होने के बाद से राष्ट्रीय परीक्षा एजेंसी पहले से ही चुनौतियों का सामना कर रही है। अगली सुनवाई 27 जुलाई को होगी। प्रख्यात पार्श्व गायिका सुमन कल्याणपुर का अंतिम संस्कार आज मुंबई में पूरे राजकीय सम्मान के साथ कर दिया गया। उनका निधन कल रात मुंबई में हुआ था। हांगकांग में 22वीं एशियाई अंडर 20 एथलेटिक्स चैंपियनशिप में भारत ने 10 स्वर्ण, 5 रजत और 4 कांस्य पदक सहित कुल 19 पदक जीते हैं। इसके साथ ही समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे। सायंकाळचे 6:05 झाले आहेत। श्रोतेहो, ऐकूयात आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। यानंतर 6:10 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। यामध्ये पंडित व्हीजे जोग यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग किरवाणी। 6:30 सुगम संगीत हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। सायंकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल। घरशिवार हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम 7:30 यामध्ये केशर आंबा लागवड याविषयी मुक्काम पोस्ट आंबेहोळ तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी विजयकुमार मोहनराव कांबळे यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरांतर्गत उन्हाळ्यातील आपलं आरोग्य याविषयी डॉ गोविंद पाकले यांनी दिलेली माहिती। रात्री 8:15 सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली। मुंबई केंद्रावरून आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित करू। विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल रात्री 9 ते 10 या वेळेत। 10:00 हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम। श्रोत्यांशी फोनद्वारे संवाद साधला आहे पृथ्वीराज देशमुख यांनी। सादरकर्ते आहेत किशोर पवार। रात्री 11:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। श्रोते हो, हे होते या सभेचे कार्यक्रम।

श्रोते हो, आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या मंगळवार 2 जून 2026 आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल 5:50. सकाळी 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 कृषीवाणी हा कार्यक्रम, यामध्ये दुबत्या जनावरांचे व्यवस्थापन याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात रजोनिवृत्ती याविषयी माहितीचा भाग दुसरा, तज्ज्ञ डॉक्टर आहेत पूनम नार्वेकर. आणि 6:50 परिसर या कार्यक्रमात सृष्टी रसायन आणि आपण याविषयी माहितीचा भाग दुसरा, सहभाग आहे प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांचा. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 6:55. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू 9-10 यावेळेत.

श्रोते हो, सकाळी 10 वाजता ऑल इंडिया रेडिओच्या 90वीं निमित्त विशेष कार्यक्रम मालिका आकाशवाणीचं संचयन मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30. 11 वाजता कार्यक्रम मिश्र संगीत. 11:30 गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. यामध्ये आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुती आपण ऐकू शकाल. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम दुपारी 1 ते 5 या वेळेत आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 अमरावती जिल्हा

वार्तापत्र आणि दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. श्रोतेहो, सायंकाळी 5 वाजता कार्यक्रम गीत गुंजन युवावाणी 5:30 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 मैफिले गझल हा कार्यक्रम. सायंकाळी 6:30 स्वयंसिद्ध हा महिलांसाठी कार्यक्रम. यामध्ये 1 जून जागतिक पालक दिनानिमित्त पालक आणि शिक्षक यांच्यातील नाते याविषयी श्रीपतराव भोसले हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक धाराशिव येथील पर्यवेक्षिका या पदावर रुजू असलेल्या शिक्षिका भारती गुंड यांच्याशी श्वेता माळे यांनी केलेली बातचीत. सादर करते किशोर पवार. सायंकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी 7:30. श्रोतेहो, 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये सत्यभामा पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेली देवीची गाणी आम्ही प्रसारित करू. 9 ते 10 यावेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. 10:00 मराठी पत्रगीत हा कार्यक्रम. रात्री 11:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. श्रोतेहो, हे होते आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सायंकाळचे 6:10 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम काही क्षणातच.

नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकला, त्यामध्ये पंडित व्ही जी जोग यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग किरवाणी आपण ऐकलात. याबरोबरच हा कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण आपण ऐकतो FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सायंकाळचे 6:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. श्रोतेहो, भारतीय संगीत विश्वातील एक अत्यंत दुःखद बातमी काल आपल्या सर्वांसमोर आली. आपल्या मधुर, निर्मळ आणि भावस्पर्शी स्वरांनी अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं 31 मे 2026 रोजी मुंबई इथं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं. वयोमानानुसार उद्भवलेल्या प्रकृतीच्या कारणामुळं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमन कल्याणपूर यांचा आवाज म्हणजे कोमलता, सात्विकता आणि सुरेलतेचा सुंदर मिलाफ. हिंदी, मराठी तसंच अनेक भारतीय भाषांमधील हजारो गीतांना त्यांनी आपल्या स्वरांनी अजरामर केलं होतं. 1950 ते 1970 दशकात त्यांनी भारतीय चित्रपट संगीतात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या निधनामुळं भारतीय संगीत विश्वातील एक सुवर्णपान इतिहास जमा झाला आहे. श्रोतेहो, त्यांच्या स्वरातील काही अजरामर अशी भावगीतं आपण ऐकणार आहोत सुगम संगीत या कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूयात ही रचना.

0: श्रोत्याहो, सुमनताईंच्या आवाजात एक विलक्षण निर्मळपणा होता. त्यांची प्रत्येक ओळ मनाला स्पर्श करून जायची. मराठी भावगीतांच्या विश्वात त्यांनी अनेक अविस्मरणीय गीते दिली आहेत. सुगम संगीत हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.
1: तुम्ही वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिकवर कमाले.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको. फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
6: किडनी स्टोन, मुतखडा,

श्रुती हो प्रवीण दवणे यांची रचना आणि संगीत होतं शांक नील यांचं. सुमन कल्याणपूर हे नाव उच्चारताच कानात मधाळ स्वर घुमू लागतात. शुद्ध उच्चार, सुरेला आवाज आणि भावनांची नाजूक अभिव्यक्ती ही त्यांच्या गायकीची ओळख होती. श्रुती हो, सुमनताईंच्या आवाजाची तुलना अनेकदा लता मंगेशकर

यांच्या आवाजाशी केली जायची, परंतु या तुलनेच्या पलीकडे जाऊन त्यांनी स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली. 1960 आणि 1970 दशकात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्या काळात मोहम्मद रफी, मुकेश, मन्नाडे यांसारख्या दिग्गज गायकांसोबत त्यांनी अनेक अजरामर गीतं गायली आहेत. त्यांच्या आवाजात एक विलक्षण सात्विकता होती. गाणं ऐकत असताना जणू एखादी नदी शांत वाहते आहे असा अनुभव यायचा. ऐकूयात का असंच एक गीत.

श्रुती हो हे गीत होतं मधुसूदन कालेकर यांचं आणि संगीत दिलं होतं यन दत्ता यांनी. श्रुती हो, स्वर हे कलाकारांचं खरं अमरत्व असतं. व्यक्ती काळाच्या पडद्याआड जाते पण तिचा आवाज कायम स्मरणात राहतो. सुमन कल्याणपूर यांचं आयुष्यही याच स्वर अमरत्वाचं प्रतीक ठरलं. त्यांनी 6 दशकाहून अधिक काळ संगीत सेवा केली. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच बंगाली, कन्नड, आसामी अशा विविध भाषांमध्येही त्यांनी गायन केलं होतं. सुगम संगीत या कार्यक्रमात ऐकूयात ही रचना.

श्रुती हो, मराठी संगीत विश्वात सुमंतांनी दिलेली भावगीतं म्हणजे अक्षरशः अमूल्य असा ठेवा आहे. त्यांच्या स्वरातील गाण्यांमध्ये प्रेम, विरह, आशा, भक्ती आणि जीवनातील सूक्ष्म भावना सहज उमटतात. श्रुती हो, संगीत क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार, गदिमा पुरस्कार, त्याचबरोबर भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की संगीत हे त्यांच्यासाठी केवळ व्यायाम नाही किंवा व्यवसाय नाही तर जीवनाचा श्वास होता. त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितले की अखेरच्या काही दिवसातही त्या स्वतःची गाणी ऐकत होत्या. हेच त्यांच्या संगीतप्रेमाचं सर्वात सुंदर उदाहरण म्हणावं लागेल.

श्रुती हो, स्वरांचा प्रवास कधी संपत नाही. कलाकार शरीराने दूर जातो, पण त्यांचा आवाज काळाच्या पलीकडे जाऊनही जिवंत राहतो. सुमन कल्याणपूर यांचे स्वर पुढील अनेक पिढ्यांच्या मनात तितक्याच प्रेमाने घुमत राहतील. त्यांच्या स्मृतींना आकाशवाणी परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. स्वर हरपला नाही, तो आजही प्रत्येक सुरात जिवंत आहे. आणि याबरोबरच श्रुतेहो सुगम संगीत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आणि 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. दरम्यान जाहिरात संदेश.

0: आहेत.
1: काय अशा पॉपअप्स पासून सावध रहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्स चा चुकीचा उपयोग करू शकतात.
0: तुला कळलं ना, रिलॅक्स.
1: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता. RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
2: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नाशिक विधान परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलं नाही. नाशिकमध्ये 9 उमेदवारांनी 14 अर्ज दाखल केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेड मतदारसंघासाठी 8 उमेदवारांनी 17 अर्ज दाखल केले. भाजपकडून अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजूरकर यांनी तर काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर यांनी अर्ज दाखल केले. बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघासाठी काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य महेश देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या अतुल लोंढे आणि दिनेश ढोले यांनी अर्ज दाखल केले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. सोलापुरातून भाजपनं माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान महायुतीचे 17 पैकी 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीतल्या बंडखोरीविषयी विचारला असता महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जातील असं ते म्हणाले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.

0: विकसित महाराष्ट्रांतर्गत एसटी महामंडळामध्ये 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80%, तर 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या अनुषंगानं बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATFवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADV AC.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. संकेतस्थळाचं नाव पुन्हा एका JEE ADV AC.in. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, KYC ची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यासारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.
1: आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त EKYC चा नाही, यात EKYC चे काही महिला असतील ज्यांनी EKYC केलेली नसेल त्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे, हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास एक 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे, तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत, जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे.
0: हवामान. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वाशिम इथं 43.8 दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4ही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047

0: आजपर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: ओ थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
4: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:07 वाजलेत.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण झाली. या वाटचालीत देशातील गरीब, महिला आणि शेतकरी वर्गाच्या कल्याणाच्या दिशेनं झालेल्या कामांचा आढावा आपण आज घेणार आहोत. श्रोते हो, गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं वंचित आणि गरीब घटकांना देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये केंद्रस्थानी ठेवलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मिळालेली हक्काची पक्की घरं, 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्याची सुरक्षा, जनधन खात्यांद्वारे झालेलं आर्थिक समावेशन, या आणि अशा कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरिबांना दारिद्र्य रेषेतून काढण्यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीत हा वर्ग एक महत्वाचा भागीदार कसा बनेल यासाठीचे प्रयत्न ठळकपणे दिसून येतात. यात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा भेद घेत आहेत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका आदिती सावंत.
1: गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या मूलभूत गरजांवर विशेष भर दिला आहे. सर्वप्रथम अन्न सुरक्षेबद्दल बोलूया. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कोट्यावधी नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे सुमारे 81 कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरविण्यात आले. या उपक्रमामुळे संकटाच्या काळात लाखो कुटुंबांना अन्नाची हमी मिळाली आणि उपासमारी टाळण्यास मदत झाली. निवाऱ्याच्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्वपूर्ण योजना ठरली आहे. सर्वांसाठी घर या संकल्पनेवर आधारित या योजनेद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचबरोबर स्वच्छ भारत अभियानामुळे शौचालयाची उभारणी झाली, तर जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागातील घरांपर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या धोरणाद्वारे विद्यार्थी केंद्रित, कौशल्य आधारित आणि बहुविषयक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच PM पोषण योजनेद्वारे शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्किल इंडिया अभियानाद्वारे युवकांना रोजगारक्षम कौशल्ये प्रदान करण्यावरही भर देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही गरिबांसाठी अत्यंत महत्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वार्षिक 5 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांना आर्थिक भार कमी होण्यास मदत झाली आहे. याशिवाय जन औषधी केंद्रांमधून कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक समावेशनाच्या क्षेत्रात प्रधानमंत्री जनधन योजनेने मोठी क्रांती घडवून आणली. कोट्यावधी नागरिकांची बँक खाती उघडली गेली आणि सरकारी अनुदाने थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ लागली. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे गरीब महिलांना स्वयंपाकासाठी LPG गॅस जोडणी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांनी आर्थिक सुरक्षिततेचे कवच प्रदान केले आहे. या सर्व योजनांचा एकत्रित विचार केला तर असे दिसून येते की गेल्या 12 वर्षात गरिबी विरुद्धचा लढा केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित राहिला नाही. अन्न, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा या सर्व क्षेत्रांमध्ये एक व्यापक आणि सर्व समावेशक दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे.
0: श्रोते हो, कोणत्याही राष्ट्राचा विकास हा तिथल्या महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असतो. गेल्या 12 वर्षांतील शासकीय धोरणांकडे पाहिलं तर प्रधानमंत्री आवास योजना आणि जनधन खात्यांमध्ये महिला लाभार्थ्यांचं सर्वाधिक प्रमाण त्याचंच उदाहरण आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, घराघरात नळाद्वारे पोहोचणारं पाणी आणि स्वच्छ भारत अभियानानं महिलांचं आरोग्य आणि सन्मान राखण्यात मोठी भूमिका बजावली. आता ही वाटचाल लखपती दिदी आणि ड्रोन दिदी यांसारख्या आर्थिक स्वावलंबनाकडून थेट सैन्यातील सहभाग आणि संसदेतील महिला आरक्षणापर्यंत पोहोचले. खरं तर आज देशात महिला केवळ योजनांच्या लाभार्थी

0: राहिल्या नसून विकसित भारताच्या वाटचालीचं नेतृत्व त्या करतायत. याचंच विश्लेषण करतायत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका डॉक्टर अपर्णा कुलकर्णी.
1: सरकारच्या आर्थिक विकासाला अनुलक्षून असणाऱ्या धोरणांचा अभ्यास करताना मागच्या 12 वर्षांचा आढावा घेतला तर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की एक देश म्हणून आपण ज्या वेगानं आपली आर्थिक प्रगती करत आहोत त्यामध्ये सरकारचं यश सामावलेलं आहेच आहे. परंतु जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि ज्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचं दरडोई उत्पन्न सुद्धा वाढत आहे हा विकासाचं यश मोजण्याचा एक मार्ग झाला. परंतु त्या देशाच्या समाजातले जे काही स्तर असतात त्या समाजातल्या स्तरांमध्ये जे वंचित गरीब असे घटक आहेत किंवा महिलांचा विकास आहे तर या पातळीवर देखील सरकारच्या कामगिरीचं विश्लेषण झालं पाहिजे. सर्वसमावेशक सामाजिक विकास हा ऊर्ध्वगामी पद्धतीने होत असतो आणि त्यासाठी समाजातल्या सगळ्या स्तरातील लोकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं यासाठीची सरकारची कटिबद्धता ही मागच्या काही वर्षांमध्ये वेळोवेळी दिसून आलेली आहे. प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये आपल्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अनेक योजना आणल्या आणि त्यातूनच शिक्षण आरोग्य रोजगार या संबंधाने देशात मोठे बदल घडून आले आणि या बदलांचा फायदा हा आपल्या देशातील स्त्रिया गरीब वर्ग आणि शेतकरी यांना झालेला आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास हे सर्वसमावेशक विकासाचं जे सूत्र सरकारने देशामध्ये रुजवलं मला असं वाटतं की त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा या वंचित वर्गाला होताना दिसून येतोय. या दृष्टीने जर आपण सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर महिलांना अनुलक्षून असणाऱ्या अनेक योजना सरकारनं राबवल्या आणि त्याचे चांगले लाभ हे देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना होत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आर्थिक विकासाचं मोजमाप करत असताना तीन प्रकारचे निकष हे सैद्धांतिक दृष्ट्या लावता येतील. एक म्हणजे शिक्षण, दुसरं म्हणजे आरोग्य आणि तिसरं म्हणजे रोजगाराच्या निर्माण झालेल्या संधी. तर या दृष्टीनं सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर मागच्या 12 वर्षांमध्ये महिलांसाठी शिक्षण, महिलांसाठी रोजगार आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या रोजगाराच्या संधी यामध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे असं आपल्याला दिसून येईल. आपण जर शिक्षणाचं उदाहरण घेतलं तर स्त्रियांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. उदाहरणार्थ सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट या प्रकारच्या कोर्सेसमध्ये 2014-15 साली स्त्रियांचं एनरोलमेंट म्हणजे स्त्रियांचं प्रवेश मिळण्याचं प्रमाण हे साधारणतः 38.4% एवढं होतं तर मागच्या वर्षातली आकडेवारी बघितली तर तेच प्रमाण आता 42% वाढलंय. म्हणजे आधुनिक प्रकारचं शिक्षण जे रोजगार देणारं शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी महिला मुली यांना जास्तीत जास्त प्रवेश मिळत आहेत आणि हे विकासाचं चांगलं चिन्ह आपल्याला त्या दृष्टीनं दिसून येईल. तसेच स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा अनेक योजना सरकारने आजवर राबवलेल्या आहेत. म्हणजे महिला मातृवंदन योजना असेल किंवा जननी सुरक्षा योजना असेल, महिलांसाठी पोषण अभियान असेल किंवा मिशन इंद्रधनुष्य सारखं एक नवीन अशा प्रकारची योजना असेल ज्यामध्ये गरोदर स्त्रियांना अनेक प्रकारचे लाभ मिळतात किंवा स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान असेल यासारख्या अभियानांमधून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सरकारनं बऱ्यापैकी सार्वजनिक गुंतवणूक केलेली आहे आणि त्यातूनच महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सुटून त्यांची उत्पादकता वाढेल आणि त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मला वाटतं अशा प्रकारचं एक समीकरण आपल्या देशामध्ये रुजताना आपल्याला दिसतंय. याशिवाय सरकारच्या अनेक लोकप्रिय योजना सुद्धा आपल्याला सांगता येतील ज्यामध्ये उज्ज्वला योजना असेल किंवा महिलांच्या वित्त विषयक काही योजना आहेत उदाहरणार्थ मुद्रा योजना असेल किंवा महिला आवास योजना असेल तर यासारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त वित्तीय स्रोत उपलब्ध करून देणं आणि त्यातून त्यांचा विकास त्यांचं सबलीकरण साध्य करणं हे आपल्याला शक्य होईल. बेटी बचाओ बेटी पढाओ सारखी योजना असेल किंवा आपण जर साधारण आकडेवारी बघितली तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 68% कर्ज आहे ते महिलांना आतापर्यंत मिळालं आहे. म्हणजे महिला सुद्धा याच्या लाभार्थी आहेत असं आपल्याला म्हणता येईल.
0: श्रोते हो, शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधीचं थेट आर्थिक पाठबळ, खतांवरचं अनुदान, पीक विम्याची सुरक्षा, बाजारपेठांची उपलब्धता, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारी करार करताना शेतकऱ्यांच्या हिताला दिलेलं प्राधान्य यामुळे कृषी क्षेत्राला स्थैर्य लाभलंय. यामुळेच तर विकसित भारताचा संकल्प साकारण्याच्या वाटचालीत कृषी क्षेत्र आणि शेतकरी मुख्य माध्यम ठरलेत. याचाच मागोवा घेत आहेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल.
2: मोदी साहेबांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शेतीच्या संदर्भात जर बोलायचं जर झालं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी सुरू करून 6,000 रुपये थेट बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला द्यायचं कार्य

0: क्रम सुरू केलेला आहे. त्याचबरोबर पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस गारपीट इत्यादीमुळे होणाऱ्या नुकसानीचं संरक्षण कमी प्रीमियम मध्ये मोठे विमा संरक्षण द्यायची योजना पीक विमा योजनेच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. त्याचबरोबर कृषी पायाभूत सुविधेमध्ये गोदाम कोल्ड स्टोरेज प्रक्रिया उद्योग यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज सहाय्य आणि कृषी मूल्य साखळी मजबूत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. किसान रेल्वे या फळे भाजीपाला दुग्धजन्य पदार्थ आदी जलद वाहतूक करण्यासाठी आणि शेतीमालाचं नुकसान होऊ नये याच्यासाठी किसान रेलची सुरुवात झालेली आहे. नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. आपण जर बघितलं तर कृषी निर्यातीमध्ये या 12 वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये तांदूळ गहू मसाले फळे साखर इत्यादी जागतिक बाजारपेठ विस्तारत गेलेली आहे. आणि सगळ्यात त्याच्याही पलीकडे जर आपण बघितलं तर शेतकऱ्याला सगळ्यात मोठा फायदा जर कशात झाला असेल इथेनॉल मध्ये. अटलजीच्या काळामध्ये 5% इथेनॉल पेट्रोल मध्ये मिसळण्याचा निर्णय घेतला गेला होता. मोदी साहेबांनी 20% पेट्रोल मध्ये मिसळायचा निर्णय केला. त्याच्यामुळे इथेनॉल आणि जैव इंधन धोरण मका आणि ऊस या शेतकऱ्याला ऊसापासून इथेनॉल बनवण्याला प्रोत्साहन दिलं गेलं आणि शेतकऱ्याला अधिकची बाजारपेठ मिळवण्यामध्ये फायदा झालेला आहे. आपण सगळ्यात जर महत्वाचं जर बघितलं 2013-14 आणि 26-27 खरं तर शेतकऱ्याच्या एमएसपीच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर धानाची एमएसपी 2013-14 मध्ये 1310 होती, ती आता 2429 झालेली आहे. गव्हाची एमएसपी 1400 होती, ती आता 2475 झालेली आहे. तुरीची एमएसपी 4300 होती, ती 8300 झालेली आहे. हरभऱ्याची एमएसपी 3100 होती, ती आता 5700 झालेली आहे. धानाची खरेदी 475 लाख मेट्रिक टन होती, ती आता 800 लाख मेट्रिक टन झालेली आहे. गव्हाची खरेदी 250 लाख मेट्रिक टन होती, ती आता 300 लाखाच्या पुढे झालेली आहे. एकूण अन्नधान्याची खरेदी 725 लाख मेट्रिक टन होती, ती आता 1100 लाख मेट्रिक टनाच्या पुढे झालेली आहे. आणि 2013-14 मध्ये पीएम किसान अस्तित्वात नव्हतं, आता 1100 कोटी शेतकरी लाभार्थी याच्यामध्ये आहे. आणि श्री अन्न जागतिक मान्यता मिळालेली आहे. ड्रोन आणि एआय शेतीच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्तरावर ह्याचा विस्तार होत गेलेला आहे. आणि बांबूच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 1827 ला इंग्रजांनी जे वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केलेला होता, बांबू कावडून एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी न्यायला आणि कापायला वनाधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागायची. 2017 मध्ये बांबूला वृक्षाच्या व्याख्येतून गवताच्या व्याख्येमध्ये आणलं. आणि आज आपण जर बघितलं तर आता की मेरा किसान अब तक अन्नदाता था, मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है, ह्याचा अर्थ आता जागतिक लेवलवर जर आपण बघितलं तर फॉसल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल ही लढाई सुरू झालेली आहे. आणि मग ही लढाई भारतामध्ये आता शेतकरी फक्त धान्यच नाही तर आता ऊर्जा सुद्धा बनवणार आहे. आणि आतापर्यंत ऊर्जा ही जमिनीच्या पोटातून निघत होती, पाठीवरून काढायचं सरकारने घेतलेलं आहे.
1: श्रोते हो, खरं तर केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमागे आहे तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा धोरणात्मक विचार. देशाच्या विकासासाठी गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या 4 घटकांवर भर देण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐकूया त्यांच्या शब्दात.
2: मेरे लिए देश की सबसे बड़ी 4 जातियां है. मेरे लिए सबसे बड़ी जाति है गरीब, मेरे लिए सबसे बड़ी जाति है युवा, मेरे लिए सबसे बड़ी जाति है महिलाएं, मेरे लिए सबसे बड़ी जाति है किसान. इन 4 जातियों का उत्थान ही अगर भारत को विकसित बनाएगा और अगर 4 का हो जाएगा ना, इसका मतलब सबका हो जाएगा. इस देश का कोई भी गरीब चाहे वो जन्म से कुछ भी हो, मुझे उसका जीवन स्तर सुधारना है.
1: श्रोते हो, एकंदरीत गरीब, महिला आणि अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत सबका साथ सबका विकास या ध्येयानं केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणी धाराशिव केंद्राचं हे प्रसारण आपण ऐकतोय. सायंकाळचे 7:30 झाले आहेत. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घरशिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
2: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम घरशिवार. घरशिवार कार्यक्रमात संजय पाटोळेचा सप्रेम नमस्कार. मंडळी, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 11 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 1 जून 2026. मंडळी, घरशिवार कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, आपल्या घरशिवार कार्यक्रमात आज आपण ऐकूया केशर आंबा लागवड याविषयी. मुक्काम पोस्ट आंबेहोळ तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी विजयकुमार मोहनराव कांबळे यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, शेतकरी बंधूंनो, आंबा लागवडीचं क्षेत्र अलीकडे निश्चित वाढत आहे, परंतु आंबा लागवड करत असताना आपण जर चांगलं त्याचं नियोजन केलं लागवडीपासूनच, आणि वर्षभर आपण जेव्हा आंब्याची झाडं सांभाळत असतो तेव्हा सुद्धा आपण एक वार्षिक नियोजन केलं तर आंब्यापासून आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. फक्त आंबा लागवड करून आपण थांबू नये, एकंदरीत त्याचं मार्केटिंग कसं असलं पाहिजे, एक्सपोर्ट आंबा कसा केला पाहिजे, लोकल मार्केट काय असलं पाहिजे, याचाही अभ्यास आपल्याला असणं खूप गरजेचं असतं. असेच एक आंबा उत्पादक शेतकरी आहेत विजयकुमार मोहनराव कांबळे, मुक्काम पोस्ट आंबेहोळ तालुका जिल्हा धाराशिव येथील. त्यांनी केशर आंब्याची लागवड केलेली आहे, तेव्हा आपण त्यांच्याकडूनच या संदर्भात जाणून घेऊया. विजयकुमार मोहनराव कांबळेजी, आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओत आपलं स्वागत. नमस्कार.
3: नमस्कार. नमस्कार.
2: मला सुरुवातीला सांगा की आपल्याला किती एकर शेती आहे?
3: 4 एकर शेत आहे.
2: या शेतीमध्ये पाण्याची काय सोय आपण केलेली आहे?
3: पाण्याची विहीर एक आहे आणि विहिरीचं पाणी कमी असल्यामुळं, आपला दुष्काळी भाग, विहिरीत पाणी जास्त नसल्यामुळं एक बोर पाडलेला आहे. त्या बोरचं पाणी आम्ही विहिरीमध्ये ट्रान्सफर करतो आणि बागेला वापरतो.
2: बरं, आपल्याला या शेतीमधून आंबा लागवड करण्यापूर्वी काय उत्पन्न तुम्ही घेत होतात आणि कसं उत्पन्न मिळत होतं?
3: या अगोदर पारंपरिक जी पिकं होती तीच घेत होतो. पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामध्ये निसर्गाचं कधी कृपा कधी अवकृपा, यामध्ये सोयाबीन, ज्वारी, या अशी जी नियोजित जी आपल्या उस्मानाबाद धाराशिवमध्ये जी पिकं आहेत तर तेच पिकं घेत होतो. पण त्यामध्ये तशी पिकं निसर्गाची वेगवेगळी अवकृपा होत असल्यामुळे ते पिकांना तसा काय वाव मिळत नव्हता आणि जेवढं उत्पन्न आपण काढतो त्या उत्पन्नापेक्षा हा काढण्याचा खर्च जो आहे तोच वाढलेला, भरमसाठ वाढलेला असायचा. शेवटी उत्तर शून्य यायला लागला. मग त्यामध्ये मग आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे ह्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण व्हायला लागले. मग काय करायचं त्यामधून? मग काय करत म्हणत असताना मग हे एक कल्पना आली की आपण एक बाग करून बघूया. सगळीकडे चौकशी केली, अभ्यास केला, जे कृषी अधिकारी आहेत त्यांनाही चौकशी वेगळं केली. वेळोवेळी त्यांना जाऊन भेटलो की आम्हाला काहीतरी नवीन करायचं आहे. मग त्यांनी सांगितलं की आंबा जर आपण या ठिकाणी तुम्ही घेतलात, वातावरण चांगलं आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि आंबा घेतला तर तो फायदेशीर राहील. परंतु त्या आंब्याला काळ जास्त जातो लावल्यापासून, जवळजवळ रोप लावल्यापासून 3 ते 4 वर्ष आपल्याला फळधारणा होत नाही. तोपर्यंत आपल्यामध्ये तेवढी शेतकऱ्यामध्ये कॅपॅसिटी नसते, थकून जातो शेतकरी. मग या अनुषंगाने मग आपण म्हणलं धाडस करून बघूया, कारण धाडस केल्याशिवाय तर कुठली गोष्ट होत नाही. आणि पहिल्यांदा 220 झाडं आम्ही पहिल्यांदा लावली आणि मग त्याचे रिझल्ट मिळायला सुरुवात झाल्यानंतर मग वातावरणात आपल्यात सूट झाली. मग नंतर झाडं वाढवली, जवळजवळ आता आज आपल्याकडे 1000 झाडं झालेली आहेत.
2: बरं, आता आपण आंबा लागवड करण्यापूर्वी आपल्या शेतीमध्ये काय पूर्व मशागत करावी लागली तुम्हाला?
3: तर यामध्ये अगोदर कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं, मी वेळोवेळी मार्गदर्शन केलं की कशा पद्धतीने आपल्याला झाडं लावायचे, किंवा झाडं आणून लावणं म्हणजे उपयोग नाही, तर त्या झाडामध्ये तुम्हाला काय पद्धतीनं करता येईल, खड्डे कसे करता येतील. मग हे पारंपरिकच त्यांनी जे सूचना होत्या त्या सूचना दिल्या आणि त्या सूचनाचं पालन चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून खड्डे उन्हाळे मे मध्ये घेऊन त्याचे 3 फूट 3 बाय 3 खड्डे घेतले, त्या खड्डे म्हणजे वाळ्या ठेवले पूर्ण महिनाभर, त्याच्यामध्ये खत सगळे जे काय भेसळ डोस आहे तो टाकला आणि नंतर मग जून मध्ये त्याची पाण्याची ड्रीपची व्यवस्था करून त्या ठिकाणी ते रोपं लावले.
2: बरं, रोपं कुठून आणली?
3: रोपं आम्ही दापोलीवरून आणले होते.
2: बरं, आता मला सांगा, तुम्ही कोकणातून रोपं तर घेऊन आलात, तिकडे तर हापूस आंबा आहे, आपल्याकडे तर केशर तुम्ही लागवड

0: केलेले आहे.
1: बरोबर.
0: केशर आंब्याचीच लागवड करावी का असं वाटलं बरं तुम्हाला? मग
1: हापूस आंब्याचे जी या अगोदर जी मी चौकशी केली होती, तर हापूस आंबा आपल्याकडे येतो परंतु त्याला जी चव आहे की जे नैसर्गिक वातावरण कोकणामधलं वातावरण दमट आणि जे उष्ण वातावरण आहे तिथले वातावरण आपल्याकडलं वातावरण वेगळं आहे. आपल्याकडे पूर्ण कोरडं वातावरण आहे, उष्ण आहे परंतु कोरडं आहे. मग पारंपरिक ह्याच्या अगोदर जे कृषी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलेलं होतं की त्यामध्ये तुम्ही जर केशर आंबा जर लावला तर त्याची क्वालिटी चांगली येते आणि चवही चांगली येते. तसा ट्रायलसाठी आम्ही हापूस ही आंबा लावला कोकणातला, परंतु त्याची चव तशी येत नाही. आणि आपला केशर आंब्याची चव जी आहे आपल्या मुळात मराठवाड्यामध्ये त्यातली त्यात मला आनंद वाटेल सर की आपल्याकडे धाराशिव मधला जो केशर आंबा आहे तो अतिशय उत्तम आणि चवीला अतिशय गोडवा आहे की जेणेकरून इतर कुठल्याही ठिकाणचा आंबा एवढा चवीला चांगला मिळत नाही, एवढा धाराशिव जिल्ह्यातला आंबा अतिशय चांगला मिळतो. तर त्याचा हा आपल्या शेतकऱ्यांनी जर त्याचा फायदा घेतला तर तो परिणाम अतिशय तो केशर आंब्याला सूट झालेला आहे. त्यामुळं केशर आंबाच निवडला आणि केशर आंब्याचं भरघोस उत्पन्न आलं.
0: बरं, आपण केशर आंबा लागवड करत असताना खड्डे वगैरे घेतलेच होते, पण रोपांचं अंतर तुम्ही किती किती ठेवलं होतं?
1: हा, रोपांचं अंतर जे पारंपरिक अगोदर होतं बांधावर लावण्याची पद्धत होती. काही जण म्हणायचे लांब लांब लावायचे जेणेकरून आंब्याचा वयास खूप मोठा होतो आणि कमीत कमी 20-15 फुटाचे अंतर दोन आंब्यामध्ये असलं पाहिजे. परंतु ते न करता मग ते जोडीलाच युट्यूब आहे, मग युट्यूबमध्ये आम्ही सर्च केलं की नेमकं ॲडव्हान्स आपल्याला काहीतरी करता येईल का. मग त्याच्यामध्ये ते इस्रायल टेक्निक म्हणून एक नवीन आलेलं आहे की जेणेकरून ते झाडं जवळजवळ लावण्याची परंपरा त्याच्यामध्ये आहे, मग ते प्रयोग करून बघता येईल का असंही डोक्यात होतं की कमी जागेमध्ये जास्त झाड्याची संख्या आणि जास्त उत्पन्न हे कसं घेता येईल हाही प्रयोग केला, करण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यामुळे तो इस्रायल पद्धतीचं टेक्निक वापरलं आणि त्याच्यामध्ये अंतर झाडाचं जे अंतर आहे ते आम्ही 15x7 ठेवलं, म्हणजे दोन ओळीमधलं अंतर हे 15 आणि मधलं ज्या झाडाच्या संख्येमधलं जे अंतर आहे ते 7 फूट ठेवलं आणि त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रोग्रेस दिसत आहे.
0: तुम्ही आंब्याची लागवड तरी केलेली होती, शासनाचं काय अनुदान घेतलं का यासाठी?
1: हो, त्याच्यामध्ये शासनाने त्यांचे नवीन त्यांची स्कीम आलेली होती.
0: आता मला सांगा कांबळे साहेब की तुम्ही केशर आंब्याची लागवड तरी केलेली होती, मग दुसरा टप्पा तुम्ही कसा केला?
1: परत त्याच्यामध्ये गोडी निर्माण झाली आणि आपल्याला यश येतं हे त्या झाडाच्या वातावरणावर पाणी आपलं पुरतंय म्हटल्यानंतर मग हे 2 वर्षांमध्ये ते वाढवून टाकले. सगळे
0: पूर्ण क्षेत्र तुम्ही आंबा?
1: हो, पूर्ण क्षेत्र केलं.
0: फळदार न होईपर्यंत आंब्याची खूप काळजी घ्यावी लागते, साधारणतः वर्षभर आंबा सांभाळावा लागतो. मग आंतर मशागत, पाण्याचं नियोजन, खत नियोजन हे वर्षभर तुम्ही कसं नियोजन करता याचं?
1: ते शेड्यूलप्रमाणे आम्ही त्याचं नियोजन करतो. मला एक अतिशय चांगले मित्र भेटले होते, त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांनी म्हटलं की एखादं रोप जे आणलं तुम्ही तर रोप आणलं की त्याच्यामध्ये एक जीव असतो म्हटले आणि तो जीव तो तुम्हाला जाणता आला पाहिजे आणि तो सजीव आहे हे तुम्हाला कळालं पाहिजे पहिल्यांदा. मग ते सजीव असेल तर त्या सजीवाला आपण बघतो, त्याला गरज आहे चहाची, नाश्त्याची, जेवणाची आणि झोपेची, तर ते सुदृढ होतं.
0: वनस्पती
1: सजीवच आहे. तर तो हा सिद्धांत त्यांनी मला इतका मनावर ठसवून सांगितला की तुम्ही झाड घेतल्यानंतर त्याला ओळखायची का, त्याला कशाची गरज आहे, चहाची गरज आहे का, जेवणाची गरज आहे का, पाण्याची गरज आहे का, हे जोपर्यंत तुम्ही जाणत नाही, त्याच्या जवळ जात नाही, तोपर्यंत ते झाड लावण्यात काही पॉईंट नाही. त्यांनी सांगितल्यानंतर मी तंतोतंत अगदी त्याच्या समोरच व्हायला प्रयत्न केला प्रत्येक झाडासोबत. आज मी जरी शेतामध्ये गेलो तर झाडाला लांबून फक्त पाणी देत नाही किंवा लांबून खत देत नाही, त्या झाडाच्या बुंदीवर हात फिरवतो सर, पाण्यावर देखील हात फिरवतो.
0: म्हणजे एकदम माणसावर जसं प्रेम करत असतं वृक्षावर तुम्ही प्रेम करतो.
1: हो, आणि त्याचे रिझल्ट सर मला गेल्या वर्षी तेवढ्या झाडामध्ये 220 झाडामध्ये 4 लाखाचं उत्पन्न झालं.
0: अरे वा.
1: आणि पहिल्यांदाच मी हा प्रयोग केल्यामुळं तो आंबा इतका चांगला क्वालिटीचा निघाला तर तो ओमनला आंबा गेला.
0: अच्छा, एक्सपोर्ट केला?
1: हो. आणि तो एक्सपोर्ट केलेला आंबा इतक्या चवीनं लोकांनी घेऊन खाल्ला की खूपच.
0: आता मला सांगा विजय कुमारजी, तुम्ही वृक्षावर खूप प्रेम करता, आंब्याच्या झाडावर खूप प्रेम करता आणि आत्मीयतेनं त्या झाडांना जपता, म्हणून तुमचं उत्पादन सुद्धा अगदी चांगल्या दर्जाचं येतं. जेवढं तुम्ही झाडावर प्रेम करता तेवढ्याच दर्जानं झाड सुद्धा तुमच्यावर प्रेम करता असं म्हणायला हरकत नाही. पण सुरुवातीला पहिल्या वर्षी तुम्हाला केशर आंब्यापासून किती उत्पन्न मिळालं?
1: हा, पहिलं उत्पन्न निघालं त्यावेळेस मग आनंदानं आम्ही भारावून गेलो. मग आमचे पाहुणे रावळे आणि त्यावेळेस काही उत्पन्न आम्ही घेतलं नाही, म्हणजे पैशाच्या स्वरूपात घेतलं नाही, म्हणजे त्या फळांचा आनंद कसा घेता येईल म्हणजे मनसोक्त अगदी आनंद घेतला. आणि मग दुसऱ्या वर्षीपासून त्याचं म्हणजे मार्केटिंगचा अभ्यास केला, कशा पद्धतीने आपल्याला मार्केटिंग करता येईल, कसा आंबा सेल करता येईल, व्यापाऱ्यांची चौकशी केली, कुठले व्यापारी आहेत, कसे आहेत, मग ते कुठल्या रेटनं घेतात, कसा पाडून आंबा मागतात, ह्याचा सगळं जे सारासारा सगळा विचार केला.

0: आणि मग नंतर मग ठरवलं की पहिल्यांदाच केलं का आपण विक्री करतोय तर आपण पहिल्यांदाच करायचं, त्याच्यातून आपल्याला काय शिकता येईल या पद्धतीने आम्ही म्हणजे गेल्या वर्षी मार्केटिंग करण्याचा प्रयत्न केला स्वतःच आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने यश आलं.
1: आता जी पहिली 220 ची बॅच आहे त्याचं उत्पादन सुरू झालं.
0: हो सुरू झालं.
1: दुसरी झाडं किती लावली तुम्ही?
0: जवळजवळ 700 आणि पुन्हा नंतर मग हे 1000 सगळे टोटल. दोन टप्प्यामधलं उत्पन्न आता सुरू झालंय.
1: बरं.
0: 200 झाडं अशी आहेत की आणखीन आता वेळ आहे त्यांना आणखी.
1: सगळ्यात महत्वाचं असते की मोहराची काळजी खूप घ्यावी लागते आंब्याच्या.
0: हो.
1: तर त्यासाठी तुम्ही काय करता?
0: वेगवेगळ्या फवारण्या आहेत त्याच्या. मग त्याच्यामध्ये बुरशी येऊ नये तो तवर आपला आहे तसा आपला राहायला पाहिजे. वर्षभर त्या आंब्याची काळजी थोडी कमी केली तर चालते, परंतु ज्यावेळेस आंबा म्हणजे मोहर यायला सुरुवात होईल त्यावेळेस मात्र अगदी लहान लेकरापेक्षा म्हणजे बाळाशी जशी आपण काळजी घेतो त्या पद्धतीनं त्या मोहराला आपण जपणूक केली पाहिजे.
1: फळगळ होऊ नये म्हणून
0: त्याची काळजी घेतली जाते. मग त्याला वेगवेगळ्या फवारण्या आहेत, मग त्या फवारण्या आपण केल्या पाहिजे. मग ते काही 7 दिवसाच्या फवारण्या आहेत, काही 10 दिवसाच्या फवारण्या आहेत, काही 12 दिवसाच्या फवारण्या आहेत. त्या फवारण्याच्या शेड्यूल प्रमाणे त्याचं फवारून घ्यायचं की जेणेकरून त्याच्यावर बुरशी पडता कामा नये, पुन्हा त्याला कुठला रोग पडता कामा नये. एक 20 दिवसाचा कालखंड असा एवढा म्हणजे आहे की त्याच्यामध्ये त्याची आधी काळजीच घेतली पाहिजे.
1: आता वर्षभर पाण्याचं नियोजन कसं?
0: पाण्याचं नियोजन,
1: खताचं नियोजन कसं असतं आणि फळधारणा झाल्यानंतर पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन काय असतं तुमचं?
0: तर त्याच्यामध्ये हे रेग्युलरचं जे आपण शेड्यूल असतं म्हणजे ज्यावेळेस तूर लागायच्या अगोदरचं ते थोडंसं निवांत असतं आणि मग तवर लागल्यानंतर ते नियोजन थोडंसं वेगळं असतं. मग त्याच्यामध्ये रेग्युलरमध्ये पाणी देणं, वापसा कंडिशनमध्ये पाणी नेहमी ठेवणं, पाणी झाडाच्या बुंद्याच्या खाली साठून न राहू देता त्याला वाट मोकळे करून दिलं पावसाळ्यामध्ये की जेणेकरून तो झाड आपलं खराब होऊ नये. आणि मग वेगवेगळे जी खत आहेत आपल्या बाजारात जे वेगवेगळे खत आहेत ते आता आम्ही वरून न देण्यापेक्षा वॉटर सोल्युबल खतच ड्रीपद्वारे देतो आणि त्यामुळे ते सगळं ते कव्हर होतं सगळं.
1: आता आंबा लागवड शेतकऱ्याने सगळ्यात टेन्शन असतं वादळ वाऱ्याचं. साधारणतः मार्च एप्रिलच्या दरम्यान असं चक्रीवादळाचा किंवा अवकाळी पावसाचा फटका बसतोच.
0: हो.
1: अशा वेळेस आपण आंब्याच्या झाडांची काळजी कशी घेता?
0: सर, एक झाड असेल तर आपण काळजी घेऊ शकतो काहीतरी, पण आता इतकी झाडं आहेत म्हणल्यानंतर थोडी सार म्हणजे मोठी ब्रॉडनच काळजी घेतली पाहिजे. तर यावर्षी आपल्याकडे निसर्गानं खूप अवकृपा झाली तर यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत अगदी 10-12% आंबा राहिलेला आहे आपल्याकडे. तर ते आंबा कसा वाचवता येईल हाही तेवढाच जिकिरीचा प्रश्न आहे आणि ते फार मोठा प्रश्न आहे. मग ह्यावेळेस माझ्या डोक्यात कल्पना वेगवेगळी आली आणि ह्या कल्पनेमध्ये मग काही जण म्हटले जो आंबा राहिला आहे तो आंबा ते बॅगा मिळतात मार्केटमध्ये ते खालून जसं पेरूला वगैरे असतात बघितलं तुम्ही त्या पद्धतीनं बॅगा मिळतात पण त्या बॅगाच्या किमती खूप आहेत. मग त्यात आपल्यासारख्या शेतकऱ्याने वर्षभर खर्च केलेला असतो आणखीन हा खर्च करण्याचं म्हणजे परवडण्यासारखी क्षमता नसते ना. मग आता काय करता येईल हा डोक्यामध्ये एक प्रश्न पडला. मग ते पडल्यानंतर मग आणि दुसरा एक रोग असतो तो फळमाशीचा. ते फळमाशी काय करते ज्यावेळेस आपलं फळ फळाला येईल मग त्यावेळेस ते त्याच्या वासानं जवळ येते आणि त्याला बाईट करते फळाला,
1: डंक करते,
0: डंक मारतोय. मग ते तो आंबा बाद होतो. मग काय करायचं हा डोक्यात पैसे तर नव्हते. त्यामध्ये मग डोक्यात सुचलं की आपण काहीतरी करावं, काय करावायचं. मग ते त्या बॅगेच्यावरून आपल्याला कल्पना आली की आपण काहीतरी करावं. मग घरातल्या जे काही साड्या वगैरे आहेत
1: जुन्या
0: साड्या तो प्रयोग मी केला. जुन्या साड्या कट केल्या रुमाला, साधारणतः रुमालाच्या आकारापेक्षा छोटे छोटे तुकडे केले आणि ते तुकडे आपण जसं खारमोरे घेतो तसं शंकुआकाराचं जसं करतो गोल तसं करून त्याला वरून गुंडाळून घेतलं आणि पिना मारल्या आणि हा प्रयोग म्हणलं यशस्वी झाला का नाही असं बघितलं मी. म्हणजे जेणेकरून तो प्रॅक्टिकलच बघितलं. फळमाशी जवळजवळ जवळ यायची आणि ती हलायचं ना वाऱ्यानं हलायचं की ती फळमाशी जवळच येत नाही. अरे म्हणलं खूप छान झालं म्हणलं. मग ते सनबाईटचा तो जो परिणाम होता की गेल्या वर्षी मी काय केलं होतं की प्लॅस्टिकचं आच्छादन साईडनं करावं किंवा साड्या बांधाव्या साईडनं कपडा बांधावा अशा पद्धतीनं काही केलं होतं. मग त्याच्यात ती काही तसं मनावत अशी यश आलं नाही. वारं सुटलं की ते उडून जायचं, जिकिरीचं झालं. मग त्याच्यामध्ये मग हा प्रयोग यशस्वी झाला की ते फळमाशीचाही ट्रॅपची गरज नाही आणि सनबाईट त्याचाही म्हणजे त्रास वाचला. मग जेणेकरून आम्ही मग त्या जे जे फळं आता राहिलेले आहेत त्या फळांना सगळ्यांना ते करून घेतलं.
1: 1000 झाडं केलं
0: म्हणजे 1000 आणखी म्हणजे 2-2.5 झाडं बाकी आहेत, परंतु बाकीची जी झाडं जी आहेत तर त्या झाडाला सगळ्याला करून घेतलं जेणेकरून एक्सपोर्ट क्वालिटीचा. आज जर तो रिझल्ट पाहिला आता मी हे करून जवळजवळ 1 महिना होत आला तर 1 महिन्याच्या नंतर मी आता रिझल्ट जो बघतोय तो अतिशय उत्तम अगदी वाखाणण्याजोगा तो प्रयोग झालेला आहे.
1: अच्छा, बरं. मला सांगा की तुम्ही पहिल्या वर्षी आंबा एक्सपोर्ट केला होता.
0: हो.
1: त्याचा अनुभव काय तुमचा?
0: अतिशय चांगला अनुभव आहे
1: लोकल मार्केटचा आणि एक्सपोर्ट करण्याचा.
0: एक्सपोर्टचा आंबा हा अतिशय ते आपल्या लोकल मार्केटचा आंबा कसा असतो थोडासा डाग पडलेला असतो, खर्चटलेला असतो, थोडासा मग सनबाईट झालेला असतो लोकल मार्केटचा आंबा असतो. आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा म्हणजे त्या एक्सपोर्ट क्वालिटीमध्ये

0: कुठलाही डाग नसतो, आंब्याला आंबा किंवा फांदीला देखील घासलेला नसतो. तो आंबा जवळजवळ 270, 250, 260 ह्याच्या पुढचा आंबा घेतात ते.
1: अच्छा.
0: आणि दुसरी गोष्ट, तो पाण्यामध्ये पूर्ण बुडलेला पाहिजे, त्याच्या म्हणजे टेस्ट आहेत वेगवेगळ्या, तर त्या टेस्टमधून पास करूनच तो आंबा गेला पाहिजे. किंवा आंबा तो फोडल्यानंतर आंब्यावर देठाकडून असा मारतात आणि ते फुटल्यानंतर त्याच्यामध्ये तो गर सुटला पाहिजे, म्हणजे असा खुल्ला सुटला पाहिजे. मग ह्या सगळ्या टेस्ट पास केला तरच तो तुमचा आंबा एक्सपोर्टला घेतात.
1: अच्छा.
0: अदरवाईज तो मग बाकीचा आंबा बारीक आहे किंवा डाग पडलेला आहे, खरचटलेला आहे, किंवा पाण्यात बुडत नाही, बकेटमध्ये ठेवली तर त्या बकेटमध्ये पाणी टाकल्यानंतर तो बुडत नसेल तर तो आंबा घेत नाहीत, अशा पद्धतीच्या टेस्ट आहेत त्या.
1: बरं, आपला जास्तीत जास्त आंबा एक्सपोर्ट व्हावा यासाठी तुमचं काय व्यवस्थापन असतं वेगळं?
0: असं वेगळं असं काय नाही, परंतु त्यातली त्यात आपण वर्षभर जो आहे, तर आता आम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे वर्षभरचं जे शेड्यूल आहे ते अतिशय न चुकता करणे. त्याचे खत आहेत वेगळे, तर ते खताचे डोस देणे, परत पाण्याचं नियोजन करणे, पाणी अति सोडून जमत नाही किंवा एकदम कमी देऊनही चलत नाही, अगदी वापसा कंडिशनला आंब्याचे खोड नेहमी खालची बाजू ठेवणे.
1: बरं, सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याची कसरत ही असते की जसं तुम्ही पिशव्यांचा प्रयोग केला, कमी खर्चामध्ये चांगलं व्यवस्थापन आणि अधिक उत्पादन, हे जे कौशल्य आहे ते तुम्ही कसं आत्मसात केलं?
0: मी म्हटलं ना मगाशी सर, त्याच्याशी समरस झालं पाहिजे आपण, त्या झाडाशी आपण एकरूप झालं पाहिजे. मग त्याच्यावर आपल्यावर प्रेम केलं की तोही आपल्यावर प्रेम करतो. मग त्याच्या प्रेमात पडल्या अगोदर पडलं पाहिजे आपण.
1: अच्छा.
0: म्हणजे त्याला काय लागतंय, कुठल्या वेळेला काय पाहिजे किंवा काय कमी पडायला लागलंय, हे अगोदर आपण त्याची साधना केल्यानंतर त्याचं कळायला लागतं की आपल्याला यस की बाबा यामध्ये आता पोटॅश कमी आहे, यामध्ये हा पिवळं पडतंय, ह्या कुठला रोग पडतोय, मग हा ते आपल्याला जाणल्यानंतर मग त्या पद्धतीने आपण त्याला ट्रीटमेंट देतो, मग त्या पद्धतीने आपल्याला त्याचे रिझल्ट मिळत राहतात.
1: बरं, आंबा हे एक वार्षिक पीक आहे.
0: हो,
1: मग इतर तुमचा काय व्यवसाय?
0: मी आपल्या महामंडळामध्ये वाहक या पदी काम करतोय.
1: बरं,
0: म्हणजे काम करून ते म्हणजे ड्युटी करून हे उद्योग करतोय, म्हणजे आवड असल्यामुळं.
1: आता कसं आहे, तुमची कंडक्टरची जी ड्युटी आहे ती अनिश्चित आहे.
0: हो,
1: शेती अनिश्चित आहे.
0: हो,
1: मग याचा सगळ्या दोन्हीचा उत्पन्नाच्या दृष्टीने कसा ताळमेळ घालता तुम्ही?
0: आवड, एक नैसर्गिकच आवड, आणि आवड असली की माणसाला सवड होते.
1: बरं, शेतीची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली?
0: मी शेती पहिल्यापासूनच माझी आवडते, वडिलोपचार शेती आहे आणि त्या शेतीमध्ये पहिल्यापासूनच मग काहीतरी घरी खाण्यासाठी फळभाज्या लावायच्या, थोड्या थोड्या प्रमाणात त्याला पाणी द्यायचं, मग त्याची फुलं निघाले त्याचा एक वेगळा आनंद यायचा, मग थोडीशी कोथिंबीर साईडला लावायची, वेगवेगळी झाडं लावायची, वांगे लावायचे, टमाटे लावायचे, असा छंद पहिल्यापासून तो एक म्हणजे वंश परंपरेचाच आहे म्हटलं तर चालेल.
1: बरं, आता मला सांगा की तुम्ही नोकरी करता, शेती करता, आता बरेच तरुण शेतकरी आहेत, बेरोजगार आहेत, मग शेती योग्य की नोकरी योग्य?
0: शेतीच योग्य.
1: कसे सांगा ना?
0: त्याच्यामध्ये खूप आनंद आहे सर. एक त्याला म्हणतात ना परमात्मा, जे आनंद जो मिळतो मोक्ष मिळण्याचा, तो खरंच तिथे त्या ठिकाणी आहे. नोकरीमध्ये काय आहे की एक शेड्यूल, बिझी शेड्यूल, तुमचा एक शेड्यूलच आहे, असं करा, उठा, टायमिंगला जा, टायमिंगला सगळं करा, टायमिंगहून या, ते सगळं ते त्या शेड्यूलमध्ये आहे. ह्याचं कसं आहे, शेतीमध्ये एक आनंद तर मिळतोच आणि त्याच्यामधून उत्पन्नही आपल्याला मिळतं आणि आपल्यावर कुणी कमांड करत नाही. नोकरीमध्ये कमांड आहे.
1: बरं,
0: तुम्हाला टायमिंगमध्ये 10 मिनिटला लेट झाले की बॉस म्हणतात येस तुमचं का तुम्ही लेट झालात, हे तर कामात चुका जरी झाल्या तर आपल्याला दुरुस्त करता येतात. आपल्याला कोणी कमांड करत नाही, कमांड न केल्यामुळे आपल्या मनानं त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करता आले. आता ह्या जो प्रयोग मी केला हे माझ्या म्हणजे एक डोक्यामध्ये स्वतः विकसित झालेला प्रयोग आहे. आता मी प्रयोग केला पहिल्यांदा आणि तो अतिशय उत्तम पद्धतीनं रिझल्ट त्याचे मिळाले, ह्याचा आनंद खूप वेगळा आहे ना.
1: बरं, भविष्यात काय अजून शेतीमध्ये प्रयोग करायची तुमची इच्छा आहे?
0: वेगवेगळी झाडं लावायची माझ्या, जे आपल्याकडे वातावरणामध्ये काही काही ठिकाणी वेगवेगळे फळझाडं मिळतात, तर ते फळझाडं आपल्या शेतामध्ये असले पाहिजे असं मला वाटतंय. कारण का मी याच्या अगोदरच लावतानाच जवळजवळ एक 22 प्रकारचे वेगवेगळे आंब्याचे झाड रोपं मी लावलेले आहेत, मी त्याचा प्रयोग बघण्यासाठी की आपल्या वातावरणामध्ये हे सेट होतात का आणि फळझाडांना
1: व्हरायटी कोणत्या कोणत्या.
0: आता जवळजवळ 22 प्रकारचे आहेत.
1: बरं,
0: आम्रपाली आहे, लंगडा आहे, हापूस आहे, गोव्याकडला तो तुमचा मानखुर्द आंबा आहे, असे वेगवेगळे आहेत, कर्नाटक मधले आहेत, आंध्रामधले काही झाडं आहेत, काही दिल्लीमधले काही रोपं मी उपलब्ध करून घेतले. एवढंच काय, परंतु तो रेड ऍपल, रेड जो आंबा म्हणतो आपला सूर्याचा अंड म्हणून एक खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे आणखी आपण कुठे पाहिलेला नाही, आपण आता धाराशिवची माणसं ते काय पाहिलेले नाहीत, तर तो देखील मी आंबा लावलेला आहे. सूर्याचा अंड म्हणून खूप महाग विकतं म्हणे, 2-1.5 लाख रुपयाला एक एक आंबा जातो म्हणे, तर ते देखील मी एक रोप लावलेला आहे. बघूया त्याचा प्रयोग कसा होतोय, सक्सेस होतोय का, काय होतंय का.
1: बरं, आता आम्हाला सांगा की तुम्ही शेती तर करताय, केशर आंबा तुम्ही शेतीसाठी निवडला, विविध आंब्याचे प्रयोग सुद्धा तुम्ही करत आहात, आमच्या तरुण शेतकऱ्यांना काय तुम्ही एक आंबा लागवड शेतकरी म्हणून, केशर आंब्याच्या लागवडीचे एक प्रयोगशील शेतकरी म्हणून काय त्यांना तुम्ही संदेश द्याल आणि ज्यांच्याकडे आंबा आहे अशा शेतकरी बांधवांना काय तुम्ही मार्गदर्शन करा?

0: थोडं थोडं.
1: मी विनम्रपणे सांगतो की ज्यांच्याकडे आता अगोदर आंबा आहे त्यांच्याबद्दल बोलतो, की त्यांना मी एकच सांगेन की आता बोलल्याप्रमाणे की तो एक सजीव माणूसच आहे, म्हणून त्याच्याकडे माणूस म्हणून बघा, ते वनस्पती म्हणून बघू नका. केवळ रोपं आणणे आणि लावणे याच्यामध्ये समाधान मानू नका. त्याच्याशी समरस व्हा, एकरूप व्हा. त्याला काय पाहिजे काय नाही त्याचा अभ्यास करा आणि त्याचे संगोपन करा. तुम्ही जेवढ्या पद्धतीने त्याच्यावर तुम्ही चांगल्या प्रेम करचाल तेवढ्याप्रमाणे निस्वार्थपणे तो तुमच्यावर वृक्ष तो प्रेम करतोय. त्याच्यामुळं तुम्ही म्हणजे आळस करू नका, वेळेच्या वेळेला त्याची काळजी घ्या आणि त्याला मनापासून प्रेम करा. मनापासून प्रेम केले की तो फळ देईल. आणि नवीन शेतकऱ्यासाठी मी एवढाच संदेश देईन सर, की आपण चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आपल्याला उत्पन्न तर घेताच येतं, परंतु निसर्गाशी एकरूप झाल्यानंतर जो आत्मिक आनंद आहे, एक समाधान आहे, तर ते इतर कुठल्याही मंदिरामध्ये नाही किंवा कुठल्याही गुरुद्वारांमध्ये नाही किंवा कुठल्याही मस्जिदीमध्ये नाही, तर ते शेतामध्ये आहे. तर माझ्या तरुण मित्रांना माझी विनंती आहे की शेतीकडे चला, शेतीच आपल्याला तारेल.
0: निश्चित विजयकुमार मोहनराव कांबळेजी, आपण केशर आंब्याची लागवड करून अगदी चांगलं उत्पादन तर आंब्यातून घेतच आहात, आंबा एक्सपोर्ट करत आहात, विविध आंब्याचे प्रयोग तुम्ही आपल्या शेतीमध्ये करत आहात आणि झाडावर आंब्यावर तुमचं एवढं नितांत प्रेम आहे की पोटच्या लेकरापेक्षाही जास्त तुम्ही वृक्षावर प्रेम करता, आंब्यावर प्रेम करता आणि अधिकाधिक उत्पादन तुम्ही घेत आहात. तुमचे आंब्यावरील प्रेम असंच टिकून राहू, आंब्यातून अधिक उत्पादन घ्या आणि तुमचे जे विविध प्रयोग आहेत आंब्याविषयी, आंब्याच्या झाडाचे किंवा उत्पादनाचे, हे तुम्ही निश्चित करत राहाल, हीच आकाशवाणीची सदिच्छा. आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओत आलात आणि केशर आंबा लागवडीसंदर्भातची सविस्तर आमच्या शेतकरी बांधवांना माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद. धन्यवाद सर.
0: आताच आपण केशर आंबा लागवड याविषयी मुक्काम पोस्ट आंबेहोळ तालुका जिल्हा धाराशिव येथील प्रयोगशील शेतकरी विजयकुमार मोहनराव कांबळे यांची मुलाखत ऐकली. मंडळी, घरशिवार कार्यक्रमात यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात आज आपण ऐकूया उन्हाळ्यातील आपलं आरोग्य याविषयी डॉक्टर गोविंद पाकले यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
2: नमस्कार. अतिशय तीव्र अशा सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पृथ्वीवरील जलीय अंश कमी होऊ लागतो, त्याचबरोबर स्निग्ध ऊन कमी होऊन वृक्षता वाढू लागते. बाह्य वातावरणातील वाढत्या वृक्षतेबरोबरच शरीरातील वृक्षताही वाढू लागते, त्यामुळेच शरीरातील कफाचे प्रमाण हे हळूहळू कमी होऊन वाताचा जोर वाढताना दिसतो. हा वाताच्या संचयाचा काळ सांगितला आहे. आदान काळामुळे कमी झालेले शरीरबल, त्यामुळे निर्माण झालेला धातुक्षय व आलेले दौर्बल्य या सर्वांमुळेही शरीरात वाताचा संचय व वृद्धी होण्यास सहाय्य होते. या काळातील बाह्य वातावरणातील तप्त हवामानामुळे असह्य उकाडा या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे कोणालाही कोणतेही काम करण्यामध्ये उत्साह राहत नाही. या काळात अनेक वातविकारांना सुरुवात होते. तसेच वाढलेल्या उष्णतेमुळे या काळामध्ये काही पित्तप्रकोपजन्य व रक्तदुष्टीजन्य रोगही संभवतात. या काळात जो काही आहार घ्यायचा आहे तो म्हणजे लघु, पचनास हलका व अल्प प्रमाणात घ्यावा. आहारात मधुर, आम्ल, लवण म्हणजेच गोड, आंबट आणि खारट या रसांची द्रव्ये अधिक प्रमाणात घ्यावीत. भाकरी, पोळी यांचा वापरही करावा. बाजरीची भाकरी उष्ण व रुक्ष असल्याने या काळात न खाल्लेली बरी. दूध, तूप, ताक, दही, श्रीखंड, बासुंदी यासारखे पदार्थ आहारामध्ये ठेवावेत. या काळात शरीरातील द्रवांश कमी होऊन वृक्षता वाढत असते, म्हणून आंबट चवीचे पदार्थ व पाणी, साखर हे मिश्रण या काळात वापरावे. यासाठी कैरीचे पणे, कोकम सरबत, लिंबू सरबत यांचा वापर करावा. यांच्या जोडीला उसाचा रस, लस्सी, दूध यांचाही उपयोग केलेला चालतो. या काळात धने, जिरे यासारख्या थंड पण भूक वाढवणाऱ्या पदार्थांखेरीज इतर मसाल्यांचे पदार्थ फारसे घेऊ नयेत. भाज्यांमध्ये पालक, चुका, चाकवत, माठ, राजगिरा, तांदुळजा, भेंडी, दोडका, पडवळ यांचा वापर आहारात करावा. डाळी रुक्ष असणारे त्यांचा वापर शक्यतो टाळावा. मुगाची डाळ वापरण्यास हरकत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात कांद्याचा मुबलक वापर करावा. कांदा हा थंड असल्यामुळे उष्णतेच्या बहुतांशी रोगांपासून रक्षण करणारा आहे. या काळात मिळणारा पांढरा कांदा नित्य आहारात सेवन ठेवणे हितावह आहे. लसूण मात्र उष्ण असल्याने त्याचा वापर जपूनच

करावा. उन्हाळ्याच्या दिवसात आहारामध्ये द्रवपदार्थांचे भरपूर प्रमाणात सेवन करावे. जेवताना आवश्यक तेवढे पाणी प्यावे. नारळ पाणी, ताजी निरा यांचाही वापर आहारात ठेवावा. याच काळात नाचणीचे आंबील करून पिण्याची पद्धत आहे. त्यामुळेच कडक उष्णता व वृक्षता यापासून शरीराचे रक्षण निश्चितपणे होते. या काळामध्ये पिण्याचे पाणी हे मातीच्या माठात सुरक्षित

0: चा भाग दुसरा ऐकला.
1: हरित क्रांतीचा वसा घेऊनी धवल क्रांतीचा विडा उचलुनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 ऐकत रहा घरशिवार अन किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.
0: मंडळी, याबरोबरच आजचा आपला घरशिवार हा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत. पुन्हा आपण भेटूया येत्या बुधवारी संध्याकाळी 7:30 आपल्या घरशिवार याच कार्यक्रमात. तोपर्यंत संजय पाटोळेचा नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम ऐकलात, घरशिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: घरशिवार हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते ऐकूयात झुंज या चित्रपटातील हे गीत.

श्रुती हो झुंज या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं. आकाशवाणी धाराशिव केंद्र FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत.

0: संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगड़े यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59। चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पैठणी सेंटर, रेशमी साड्या शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक सोलापूर।
1: या लग्न सराईची खरेदी आपल्या बारशीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्येच करा। नवरीसाठी शालू सिल्क लेटेस्ट फॅशन व डिझायनर साड्यांचा फ्रेश स्टॉक। लग्न सराई निमित्त खरेदी करा। पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ, लोखंड गल्ली, बारशी।
2: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर।
3: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात आपल्या पाल्यांना देतोय यशाची दिशा। फिजिक्स वाला क्लास धाराशिव
4: दुसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर व्यवसायीकरण झालेलं आढळून येतं। अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहू नयेत का?
3: डॉक्टर इंजिनियर होण्याची संधी त्यांनाही मिळू नये का? याच विचारातून फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे। आता विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरजच नाही, कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण आता आपल्या धाराशिव मध्येच उपलब्ध झालंय।
4: इथं विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड शिक्षणासोबतच IIT JEE नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांची समांतर तयारी एकाच कॅम्पस मध्ये मिळणार आहे।
3: फिजिक्स वाला क्लास ची प्रमुख वैशिष्ट्ये नीट, IIT, JEE व स्टेट बोर्ड ची सखोल तयारी, ऑफलाइन क्लासेस आणि रोजचे रोज शंका समाधान, मल्टीपल लेवल स्टडी मटेरियल आणि डेली प्रॅक्टिस पेपर्स, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष,
4: आधुनिक स्मार्ट बोर्ड क्लासरूम, PW ऍप द्वारे लेक्चर रेकॉर्डिंग सुविधा, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, स्वतंत्र स्टडी रूम, बायोमेट्रिक अटेंडन्स आणि SMS अपडेट्स, AC आणि प्रशस्त क्लासरूम सुविधा।
3: विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे। फिजिक्स वाला क्लास, श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेज धाराशिव, संपर्क 99214-17663 आणि 98-348-79-154। आजच प्रवेश निश्चित करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यास सुरुवात करा।
2: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर।
5: आकाशवाणी धाराशिव केंद्र, रात्रीचे 8:05 होत आहेत। सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातमीपत्र। 8:15 सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आणि 8:45 दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू। तेव्हा श्रोतेहो, सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत.

0: वाजून 5 मिनिटं होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे राष्ट्रीय बातमी देत आहे. ठळक बातम्या. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ. आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारचे अध्यक्ष यू मिन उंग लाईंग यांनी नवी दिल्लीत प्रधानमंत्री

0: नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान दिली. दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि परस्पर सहकार्यावर सहमती झाली. याविषयी व्यापार, संरक्षण, सीमा, प्रदेश व्यवस्थापन, विकास, विकसित सहाय्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा झाली, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. ऊर्जा, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात निकटतम सहकार्याची गरज दोन्ही पक्षांनी अधोरेखित केली. सध्या उभय देशांदरम्यानचा व्यापार 2 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. युमिन उंगलाइंग 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून आज त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. ते उद्या मुंबईत येणार असून उद्योग जगतातल्या अग्रणींना भेटणार आहेत. भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यातल्या बहुतांश बाबींना अंतिम स्वरूप दिलं असून आता काही किरकोळ मुद्द्यांवर वाटाघाटी सुरू आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकी शिष्टमंडळ दिल्लीत आलं असून ही चर्चा 2 ते 4 जून दरम्यान होणार आहे, असं त्यांनी सांगितलं. अंतिम स्वरूप देताना अमेरिकेत झालेले कायदेशीर बदल अंतिम करारात कसे प्रतिबिंबित होतील आणि त्यानुसार कोणत्या प्रकारचे बदल केले जातील यावरही चर्चा सुरू आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर या कराराचा पहिला टप्पा पूर्ण करू, त्यावर स्वाक्षरी करू आणि अधिक व्यापक करार कसा बनवता येईल यावर पुढची चर्चा सुरू करू, असं ते म्हणाले. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो सांस्कृतिक विश्वासाचं प्रतीक आहे. या करारामुळे पहिल्या दिवसापासून भारताच्या 98% वस्तूंना ओमानमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. वस्त्रोद्योग, खेळताना घालण्याचे कपडे, कृषी उत्पादनं, औषधं आणि वैद्यकीय उपकरणं, चामड्याच्या वस्तू, ऑटोमोबाईल, सागरी उत्पादनं यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये भारतातल्या कामगार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि निर्यातदारांना ओमानच्या बाजारपेठेत प्राधान्यानं प्रवेश मिळेल, असं गोयल यांनी सांगितलं. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये आज नवी दिल्लीत चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचं संरक्षण खातं सांभाळणारे तिथले उपप्रधानमंत्री रिचर्ड मार्लेस यांच्यात संयुक्त अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. हिंद प्रशांत महासागर क्षेत्र मुक्त, खुलं, शांत, स्थिर आणि समृद्ध राहावं याकरता सहकार्य करण्यावर बैठकीत सहमती झाली. दोन्ही देशांच्या नौदलांच्या हालचालींबाबत तसंच तटरक्षक दलाबरोबरच्या समन्वयाबाबत चर्चा झाली. संरक्षण सामुग्री आणि सेवांच्या देवाणघेवाणीबाबत समझोता करार करण्याचा निर्णयही झाल्याचं बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवेल, असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नाशिकमधून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलेलं नाही. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार

0: यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपाकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
1: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल, डिझेल आणि ATF म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि ATFवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. LPG, पेट्रोल, डिझेलच्या विक्री आणि वितरणातली अनियमितता, काळा बाजार आणि साठेबाजीविरुद्ध दक्षता वाढवण्याचं आवाहन केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी ही माहिती दिली. गेल्या 3 दिवसात 1,300 ठिकाणी छापे टाकण्यात आले तसंच 7 जणांना अटक केली असल्याचं त्यांनी सांगितलं. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE.ADV.AC.IN या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. पश्चिम बंगाल राज्य सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार आज केला. यावेळी 35 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी 13 जणांनी कॅबिनेट, 19 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली तसंच 3 जणांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून शपथ घेतली. लोकभवन इथं झालेल्या सोहळ्यात राज्यपाल RN रवी यांनी सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नवनियुक्त मंत्र्यांना येत्या बुधवारी खातेवाटप केलं जाईल असं कॅबिनेट मंत्री तपस रॉय यांनी बातमीदारांना सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे आमदार संदीपान सहा आणि ऋतुव्रत बॅनर्जी यांना पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे निलंबित करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी आमदारांच्या खोट्या सह्या केल्याची तक्रार बॅनर्जी आणि सहा यांनी दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी वार्ताहर परिषदेत आज दिली. त्यानंतर अवघ्या 1 तासात तृणमूल काँग्रेसकडून ही कारवाई केली गेली. CBI ने आज रिलायन्स कम्युनिकेशनचे माजी समूह व्यवस्थापकीय संचालक अमिताभ झुंझुनवाला यांना अटक केली. बँकांकडून घेतलेल्या 19,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कर्जाचा गैरवापर केल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या LPG सिलेंडरच्या दरात वाढ आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. लोकसंगीत.

0: श्रोते हो, ऐकूया ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम स्वर सुगंध।
1: भक्तीच्या फुलांचा बोले तो सुवास, भक्तीच्या फुलांचा।
2: नमस्कार श्रोते हो, भारतीय संगीत सृष्टीचा सुवर्ण काळ ज्या स्वरांनी सजला, नटला आणि अजरामर झाला, त्या स्वरांमधला एक अलौकिक असा स्वर होता जो अत्यंत नितळ, कोमल आणि कानामध्ये रेंगाळणारा होता। आज आपण अशाच एका महान गायिकेच्या सांगीतिक प्रवासाला उजाळा देणार आहोत, ज्यांनी स्वतःच्या साधेपणानं, सुसंस्कृतपणानं आणि मधुर स्वरांनं रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं, त्या म्हणजे पद्मभूषण सुमन कल्याणपूर।

28 जानेवारी 1937 रोजी तत्कालीन ब्रिटिश भारतातील ढाका इथे जन्मलेल्या सुमन हेमाडी पुढे जाऊन सुमन कल्याणपूर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या। सुमनताईंचं बालपण अत्यंत सुसंस्कृत अशा वातावरणात गेलं। 1943 मध्ये त्यांचं कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झालं। लहानपणापासूनच सुमनताईंना चित्रकलेची प्रचंड अशी आवड होती। रंग, रेषा आणि छटांवर त्यांचं इतकं विलक्षण प्रभुत्व होतं की त्यांनी मुंबईच्या जगप्रसिद्ध जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये रीतसर प्रवेशही घेतला होता। अतिशय

0: सुंदर अशी निसर्गचित्र सुमनताई रेखाटायच्या, पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. चित्रकलेच्या कॅनव्हासवरील रंगांपेक्षा स्वरांचे सप्तरंग सुमनताईंच्या आयुष्यामध्ये अधिक गडद होणार होते. सुमनताईंच्या आवाजातील निसर्गदत्त गोडव्याची सगळ्यात पहिल्यांदा पारख केली ती म्हणजे त्यांचे शेजारी आणि प्रसिद्ध संगीतकार पंडित केशवराव भोळे यांनी. त्यांनी सुमनताईंना गाण्याची गोडी लावली आणि गायनाचे प्राथमिक धडे देखील दिले. सुमनताईंमधली प्रतिभा ओळखून त्यांना पुढे गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्या शिष्यांकडून आणि उस्ताद अब्दुल रहमान खान यांच्याकडून पटियाला घराण्याच्या शास्त्रीय संगीताचं रितसर शिक्षण मिळालं. 1953 मध्ये शुक्राची चांदणी या मराठी चित्रपटातून आणि 1954 मध्ये मंगू या हिंदी चित्रपटातून सुमनताईंचा पार्श्वगायनाचा हा दैदिप्यमान प्रवास सुरू झाला. सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींना उजाळा देताना ज्येष्ठ निवेदिका आणि लेखिका मंगलाताई खाडीलकर म्हणाल्या,
1: सुमनताई म्हटलं की एक हळवंच व्यक्तिमत्व येतं बघा समोर, आणि त्या जशा हळव्या आहेत ना, जशा नाजूक प्रकृतीच्या आहेत की एखादी वेल असते ना, तिला जोराचा वारा सुद्धा सोसत नाही. तसं या व्यावसायिक क्षेत्रातली ती जी आव्हानं होती ती पेलायला त्यांच्याकडे तसं कणखर मन नव्हतं. एक आत्म म्हणजे एक महत्वाकांक्षा असते माणसाच्या मनामध्ये की मला येऊ करायचंय, मला तेव्हा करायचंय, तसंही त्यांच्याकडे नव्हतं. त्यांच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून संगीत होतं, त्यावर त्यांच्या गुरूंनी संस्कार केले. केशवराव भोळे त्यांच्या शेजारी येत आणि तिथंच त्यांना तानपुरा कसा लावायचा, कसा छेडायचा, त्यानंतर गाणं गावं कसं, शब्द टाकावेत कसे, याचं त्यांनी थोडस त्यांना ज्ञान दिलं. पण ते ज्ञान त्यांना इतकं अमूल्य होतं. ज्योत्सनाबाई भोळ्यांची गाणी त्या येता जाता ऐकायच्या आणि त्यांच्याकडे जिथं राहत होत्या, म्हणजे 2-3 घरं बदलली रहेमाडी कुटुंबांनी, पण तशा त्यांना आपली पाण्याची टाकी असते ना त्यावर बसून आदल्या दिवशीच्या क्लासमध्ये शिकवलेली भावगीतं आणि आपल्याला आवडणारी दूरवरून ऐकू येणारी गाणी, असं त्यांची एक मैत्रीण होती सुमन बलसे म्हणून, ती आणि त्या असं मिळून त्या टाकीवर तासन तास बसायच्या आणि गायच्या. हे सुमनताईंचं खरं त्यांनी मला इतकं नाजूकपणे सांगितलेलं आहे. आणि त्या म्हणाल्या की यशवंत देव, अब्दुल रहमान खान, नवरंग नागपूरकर, तावडे बुवा या माझ्या गुरूंनी माझ्यावर जे काही थोडे बहुत संस्कार केले त्या देवानी माझ्याकडे जो सूर दिला होता ना तो सूर गाण्यामध्ये मी वापरत गेले. 1953 पासून त्यांचा गाण्याचा प्रवास सुरू झाला.
0: रसिक हो, 1960 आणि 70 दशकामध्ये सुमन कल्याणपूर हे नाव हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलं होतं. तो भारतीय संगीताचा सुवर्णकाळ होता. गाण्यांमध्ये मेलडी, भाव आणि शब्दांचे अचूक स्पष्ट उच्चार यांना सर्वोच्च स्थान होतं. अशा काळामध्ये शंकर जयकिशन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि एस डी बर्मन अशा दिग्गज संगीतकारांनी सुमनताईंच्या अष्टपैलू स्वरांचा वापर करून एकापेक्षा एक अजरामर अशी गाणी दिली. सुमनताईंच्या आवाजातील उपजत अशी कोमलता, सात्विकता आणि गाण्यामधली शास्त्रीय बैठक यामुळे त्या प्रत्येक दिग्गजांच्या पसंतीला उतरल्या. संगीतकार रोशन यांनी तर त्यांच्या आरती, जहाआरा आणि ताजमहल सारख्या भव्य चित्रपटांमध्ये सुमनताईंच्या आवाजावर पूर्ण विश्वास टाकला. जुही की कली मेरी लाडली या गाण्यामधील त्यांचे सूर आजही मनाला शांतता देतात. याच सुवर्णकाळात मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर या जोडीनं भारतीय चित्रपटसृष्टीला तब्बल 140 अधिक अविस्मरणीय द्वंद्वगीतं दिली. रोमॅन्टिक गाण्यांपासून ते अगदी विरहाच्या गाण्यांपर्यंत आणि भजनांपासून ते हाय एनर्जी गाण्यांपर्यंत या जोडीनं रसिकांवर मोहिनी घातली. तुमने पुकारा और हम चले आए, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ही गाणी इतकी सदाबहार झाली की आजची नवी पिढी देखील ही गाणी तितक्याच आवडीनं ऐकते, त्यावर डोलते आणि गुणगुणते सुद्धा.

1958 मध्ये मुंबईचे प्रतिथयश उद्योजक रामानंद कल्याणपूर यांच्याशी सुमनताई विवाहबद्ध झाल्या आणि सुमन हेमाडीच्या सुमन कल्याणपूर झाल्या. लग्नानंतर देखील त्यांच्या पतीचा आणि सासरच्या कुटुंबाचा सुमनताईना

0: संगीतासाठी भक्कम असा पाठिंबा मिळाला, ज्यामुळे त्यांचा हा प्रवास अविरतपणे सुरूच राहिला. सुमनताईंच्या संगीत क्षेत्रातील ह्या प्रवासाबद्दल सांगताना ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर काटकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
1: आज आपल्या पार्श्वसंगीताच्या दुनियेमधला एक मधाळ आवाज लोक पावलेला आहे. सुमन कल्याणपूरजी यांच्या देहावसानाने एका अत्यंत सृजनशील आणि सच्च्या स्वराला आपण मुकलेले आहोत. देखणं व्यक्तिमत्व, सुसंस्कृतता, शालीनता आणि अत्यंत सुंदर स्वभाव, सुंदर व्यक्तिमत्व त्या आवाजामध्ये सातत्यानं उमटत होत आणि वार्धक्यानंही त्या आवाजावरती आपली मोहर उठवली नाही असा तो सुंदर आवाज आज आपल्यातून निघून गेलेला आहे. मला व्यक्तिशः सुमनताईंची मराठीतली सिनेमा सोडून व्यतिरिक्त सुद्धा अनेक गाणी आठवतात आणि त्यात त्यांनी जो आपला मनाचा मोकळेपणा आणि शांतपणा, स्वस्थपणा जो त्या आपल्या गाण्यामध्ये ओतलेला आहे, त्यामुळे त्या गाण्यांची उंची खूप वाढलेली आहे. त्यांची सगळी गाणी कुठल्याही भाषेतली असो त्यांच्या मोकळ्या स्वभावाची एक ग्वाही देणारी आहेत. त्यांच्या संगीतामध्ये सुरेलपणा आणि माधुर्य यांचा अत्यंत सुंदर असा मिलाप झालेला होता. त्यांनी आपल्या संगीत दिग्दर्शकांना जे हवं ते अत्यंत चांगल्या रीतीनं दिलं आणि त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या काळामध्ये तर आपण पाहिलेलं आहे की अत्यंत सक्षम आणि सशक्त अशा कलाकारांच्या मांगी आळीमध्ये त्यांनी आपली एक वेगळी मुद्रा उठवली. हे काही सोपं काम नव्हतं आणि ते फक्त त्यांच्या अतिशय सुंदर अशा व्यक्तिमत्वामुळे साध्य झालं. त्यांनी कुठेही स्वतःचा बळीवार माजवला नाही, कुणाशीही स्पर्धा केली नाही. त्यांनी आपल्या कुठल्याही वक्तव्यामध्ये कुठलाही विरोधाभास उत्पन्न होऊ दिला नाही आणि त्यामुळे त्यांच्या गायनाला एक वेगळीच उंची लाभलेली होती. त्यांच्या अत्यंत सुंदर अशा व्यक्तिमत्वाचा लोप झाल्याबद्दल अत्यंत खंत वाटते. असा कलाकार वारंवार होत नाही, विशेषतः ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली मुद्रा उमटवली त्या क्षेत्राचं जे ग्लॅमर होतं त्या ग्लॅमरचा त्यांनी स्वतःला स्पर्श होऊ दिला नाही. त्या नेहमीच त्यांचे पाय त्यांनी जमिनीवर ठेवले आणि आपल्या व्यक्तिमत्वातला शालीनपणा कधी सोडला नाही, आपल्या स्वरातला शालीनपणा सोडला नाही. अशा माधुरीच्या स्वराला मी माझी मनोमन श्रद्धांजली अर्पण करते.
0: केवळ हिंदीच नाही तर मराठी सुगम संगीतामध्ये आणि भावगीत विश्वामध्ये सुमनताईंचं योगदान हे अतुलनीय किंबहुना अद्वितीय असं आहे. मराठी मातीशी, इथल्या निसर्गाशी आणि भावनांशी त्यांचे स्वर असे काही एकरूप झाले की त्यांनी गायलेलं प्रत्येक गाणं महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग बनलं. संगीत सम्राट श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, वसंत प्रभू आणि प्रभाकर जोग यांच्या मधुर आणि तितक्याच अवघड चालींना सुमनताईंच्या स्वरांनी अतिशय लीलया आणि सुंदरपणे सजवलं. सुमनताईंनी गायलेली गाणी म्हणजे भावनांचा सुरेख असा कोलाजच म्हणता येईल. शब्द शब्द जपून ठेव, सांग कधी कळणार तुला, पाखरा जारे दूरदेशी किंवा असावा सुंदर चॉकलेटचा बंगला आणि निंबोणीच्या झाडामागे ही गाणी ऐकताना आजही रसिकांचे डोळे पाणावतात, जुन्या आठवणी ताज्या होतात. केवळ प्रेमभावना किंवा विरहच नाही तर अध्यात्म आनंदाचा सर्वोच्च अनुभव देखील सुमनताईंनी आपल्या गायकीमधून दिला.

0: आज प्रत्येक मराठी घरामध्ये गायली जाणारी आणि मनाला सात्विकतेचा आनंद देणारी केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा यासारखी भक्तिरचना सुमनताईंच्या स्वरांनी घराघरामध्ये आणि मनामनामध्ये पोहोचवली. हा स्वर महाराष्ट्राच्या दैनंदिन जीवनाचा, पहाट वेळेचा आणि प्रार्थनेचा एक अविभाज्य भाग बनलाय. आपल्या ह्या लाडक्या गायिकेप्रती आदरांजली व्यक्त करताना ज्येष्ठ गायिका उत्तराताई केळकर म्हणाल्या,
1: आज सकाळीच मला बातमी कळली की सुमनताई कल्याणपूर वारल्या आणि खरा धक्का बसला. कारण एक माझा खरा म्हणजे त्यांच्याशी परिचय असा नव्हता. त्यांची गाणी मी लहानपणापासून ऐकत होते आणि इतकी सुंदर सुंदर गाणी त्यांनी आपल्याला दिली आणि अजरामर केली. तर मध्यंतरी मला असं वाटतं की 85वा त्यांचा वाढदिवस होता आणि एका इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्यांनी मला बोललं होतं षणमुखा

0: नंदेला प्रोग्राम होता त्यांच्याच गाण्यांचा. इतरही आर्टिस्ट होते, मी पण गाणार होते. तर त्यावेळी मी पहिल्यांदा त्यांना भेटले आणि भेटून खूप आनंद झाला, कारण एकतर इतकी गाणी त्यांची सुंदर सुंदर ऐकलेली होती आणि त्यांचं व्यक्तिमत्व मला अतिशय आवडलं. अतिशय मृदू आणि सोज्वळ असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि चेहऱ्यावरचा शांत भाव होता. आणि खरंच मला कमाल वाटली की ह्या वयाला सुद्धा ह्या किती सुंदर दिसतंय असं वाटत होतं. आणि नमस्कार मी केला, छान बोलल्या वगैरे त्या बाईंशी आणि मग कार्यक्रमाचाच वेळ दिला. त्यामुळे एकदाच भेट झाल्यामुळे माझ्याकडे काही आठवणी तिसरी असे नाहीये, पण एक मोठे आर्टिस्ट आपण गमावली याचं दुःख नक्कीच आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
1: सुमनताई म्हणजे केवळ एक थोर गायिका नव्हत्या, तर एक अत्यंत साध, प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहणारं आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे सुमन कल्याणपूर. सुमनताईंनी आयुष्यभर केवळ आपल्या कलेचीच साधना केली. त्यांच्या या प्रदीर्घ आणि निस्सीम सांगीतिक सेवेसाठी भारत सरकारनं 2023 पद्मभूषण या पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं. याशिवाय त्यांना महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार आणि गदिमा पुरस्कार देऊन देखील गौरवण्यात आलं होतं. 31 मे 2026 या दिवशी वयाच्या 89व्या वर्षी या स्वरांच्या स्वामिनीनं जगाचा निरोप घेतला आणि त्या अनंताच्या सुरांमध्ये विलीन झाल्या. भौतिक रूपानं आज आपल्यामध्ये सुमनताई नसल्या तरीही त्यांनी मागे ठेवलेला स्वरांचा हा सुगंध, हा साधेपणा आणि सुरांचा गोडवा कधीही कोमेजला जाणार नाही हे नक्की. जोपर्यंत या जगामध्ये संगीत जिवंत आहे, सुमनताईंचा कोमल स्वर आपल्याला नेहमीच सोबत करत राहील, आपल्या सुखदुःखामध्ये आपल्याला नेहमीच धीर देत राहील.

अशा या महान ऋषितुल्य आणि कोमल स्वरांच्या धनी असलेल्या आदरणीय सुमन कल्याणपूर ह्यांना आणि त्यांच्या अढळ अशा स्वरांना आमचे कोटी कोटी प्रणाम.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकला ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम स्वर सुगंध.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि आता सुगम संगीत भावधारा.

आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:35 झाले आहेत. श्रोते ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील रमेश अणावकर यांची रचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

राम मोरे यांची रचना आता आपण ऐकलीत. दशरथ पुजारी यांच्या संगीत नियोजनामध्ये स्वरहता सुमन कल्याणपूर यांचा. आकाशवाणी धाराशिव केंद्र, रात्रीचे 8:45 होत आहेत. सुरुवातीला हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आणि 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आपण ते ऐकू शकाल 10:00. 10:00 आमच्या केंद्रावरून कार्यक्रम हॅलो आपकी पसंत. तेव्हा श्रोते हो, सुरुवातीला ऐकूयात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

0: हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: बोला, काय नाव आपलं?
1: हां, सर, पहिल्यांदाच माझा मी ट्राय करता लागला होता सर, आता लागलाय.
0: अच्छा, बाळासाहेब काय करता आपण?
1: हा, शेती करतोय सर.
0: काय आहे शेतामध्ये आता कणांगरून ठेवलंय?
1: आता सगळं काय पावसाची वाट बघा सर, शेतीमध्ये माझं सगळं काम करून होते.
0: हो, मशागत करणार आहात पाऊस पडल्यानंतर?
1: आता सोयाबीन.
0: बर, सोयाबीनचं बी खत आणून ठेवलंय आपण?
1: हा पुरे सर, बी जास्त काय, फक्त खाता लकी झालं, पेरणीची वाट बघतोय सर.
0: बर, आता काय नांगरून त्याच्यानंतर मशागत केली आहे का शेतामध्ये?
1: हा, सगळं तयार झालंय सर, पेरणीची सगळं तयार झाली.
0: पडेल पाऊस सांगितलेला आहे 1-2 दिवसामध्ये मिरोगी निघतो.
1: रात्री थोडा आला होता आमच्याकडे.
0: अच्छा, काय ढेकळ भिजली का मातीची? बर, मिरोगी निघतोय आणि आपला मान्सून जो आहे तोही जवळ आलाय महाराष्ट्राच्या. लवकरच दाखल होईल मान्सून. चला, पण आशा करूया पाऊस लवकर यावा, आपली पेरणी लवकर होईल आणि उत्पादन चांगलं होईल. या आशेसह कुठलं गाणं ऐकाय आवडेल आज आपल्याला?
1: आज मला दिलवाले चित्रपटामधले सर, जीता.
0: ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गाणं. आकाशवाणी कॉल केला बद्दल धन्यवाद.

0: हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं?
1: मी आपला शुभचिंतक बाहुबली होसुले छत्रपती संभाजीनगर इथून वार्तालाप करीत आहे. बंधू,
0: अच्छा, बाहुबलीजी काय करता आपण?
1: मी तर आता रिटायर आहे.
0: बर, कुठल्या सेवेमधून रिटायर झालात आपण?
1: मी म्हणजे माझं प्रायव्हेट दुकान होत.
0: अच्छा,
1: स्टेशनरी आणि बुक सेलरच दुकान होत.
0: बर, आता
1: निवृत्त झालो, मुलं पाहतात, आता मी घरीच असतो.
0: कुठलं गीत ऐकायला आवडेल आज आपल्याला?
1: आता आपलं ते मराठी हिंदी दोन्ही चालतात ना?
0: हो, दोन्ही चालतात. हॅलो, आपकी पसंत कार्यक्रम.
1: तर फार दुःखद बातमी, आपले सुमन कल्याणपूरकर जी आज आपल्यामध्ये नाही. तर त्यांनी अनेक हिंदी, मराठी, तामिळ, गुजराती, बंगाली, इतर भाषेमध्ये आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. त्यांचा आवाज म्हणजे एक लता मंगेशकरजींच्या आवाजात, म्हणजे दोघींच्या आवाजामध्ये साम्य होत. जेव्हा आपण गाणं ऐक आपण शब्दमध्ये पडतो की हा आवाज लताजीचा आहे का सुमन कल्याणपूरजीचा आहे. अशा दूर गायिका आज आपल्यातून निघून गेल्या, त्यांना माझ्या वतीनं विनम्र श्रद्धांजली.
0: ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान.
1: आणि त्यांच्यात मराठी गाणे जिथे सागरा धरणी मिळते या गीताचा अनुरोध करू इच्छितो. बंधू, धरणी मिळते.
0: ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद.

0: हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं?
1: आम्ही आपला निलेश होत आहे, उत्तम बजरंग कोळी, राहणार सावनेरी तालुका मोहोळ.
0: अच्छा, काय करता उत्तम जी आपण?
1: मी दूध डेअरी मध्ये सेक्रेटरी म्हणून काम करतो सर.
0: बर, सेक्रेटरी म्हणून काय काम पाहता आपण दूध डेअरी?
1: संकलन यायचं, दूध मांडायचे, गिरायकाचं पेमेंट तयार करायचं आणि गाडी जायचं मोहोळ या ठिकाणी.
0: बर, छानच आहे. काय आहे आता दुधाला?
1: 38 रुपये भाव आहे दुधाला.
0: अच्छा, शेतकऱ्यांना आपण प्रति लिटर 38 रुपये देत आहेत.
1: हो,
0: आणि म्हशीच्या दुधासाठी?
1: म्हशीच्या दुधाला 45 आहे.
0: ठीक आहे, आणि विक्री करताना कोणत्या भावाने केली जाते?
1: 50 रुपये
0: गाईच. अच्छा, बर. उत्तम जी, कुठलं गाणं ऐकायला
1: आज आपल्याला? आज गाणं मला आंधळा मारतो डोळा हे चित्रपट आहे, दादा कोंडके यांचा चित्रपट आहे.
0: बर,
1: आणि आशाताई यांच्या आवाजामध्ये गाणं आहे सर, अरे बाई ग किती करायला जाई, जरा धीर धरा, हे लावणी आहे बघा.
0: ऐकूया आपल्या आवडीचं गाणं. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपण कॉल केला त्याबद्दल धन्यवाद.
2: अगं अजून अंगाची हळद निघाली.

0: हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं?
1: बाळासाहेब मोहन पावडे,
0: काय करता बाळासाहेब? आपण
1: शेती
0: काय आहे शेतामध्ये आता का नांगरून ठेवलंय?
1: आता काय नाही, नांगरून टाकलंय. आता सडा यायला लागलो तुरीची.
0: बरं, गेल्या वर्षी तुरी होती काय रानामध्ये?
1: हो, तुरी होती. तूर, सोयाबीन, कापूस.
0: बरं, एकर मध्ये तूर?
1: तूर गाडी आपली 4 कट्टी हलका रान आहे.
0: बर, तर काय सड वेचून मग काय करायचं त्या रानामध्ये?
1: आता रानामध्ये सोयाबीन पेरत करतो आम्ही.
0: पावसाची वाट पाहतोय आपण सगळेजण आता.
1: हा, पावसाची वाट पाहतो काय. आणि नांगरटी आणि वीज
0: नांगरटी वीज मशागत करता येणार नाही. काल आभाळ आलो होतं पण पाऊस झाला नाही.
1: झाला नाही पाऊस, उभा बारीक आलतं, भरभर आलं तेवढंच गेलं.
0: काही ठिकाणी आला, काही ठिकाणी आलाच नाही. मोठा झाला असता तर मशागती चालू झाल्या असत्या.
1: चालू झाले असते. काय रान केले, आता करायला लागले की काही शेतकरी रोटर ही ते करायला लागले. आता नांगर

0: हो ना, पेरणीसाठी रान तयार करून ठेवायची गरज आहे आता. येईल लवकरच पाऊस, येईल महाराष्ट्रामध्ये दाखल होईल मान्सून, मिरूक पण निघाल लवकरच. बाळासाहेब कुठलं गाणं ऐकायला आवडेल आज आपल्याला? ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गाणं. आकाशवाणीमध्ये कॉल केलात, धन्यवाद.
1: हो, धन्यवाद.

0: हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार बोला, काय नाव आपलं?
1: हॅलो.
0: काय नाव आपलं?
1: मी राजीव गांधी नगर शेरकर विजय कुमार बोलतो सर.
0: काय करता शेरकरजी? आपण
1: घरीच बसून असतो सर.
0: बर, आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकता का? कुठले कार्यक्रम ऐकायला आवडतात?
1: सगळेच कार्यक्रम आवडतात सर.
0: बर,
1: सकाळी 5 वाजेपासून 12 वाजेपर्यंत सगळेच कार्यक्रम, म्हणजे त्यानंतर मराठी चित्रपट गीत, त्याच्यानंतर लखलख चंदेरी, दिल खुलास शासनाचा कार्यक्रम, गीत बहार, तुम्ही आरोग्याची माहिती, शेतीची माहिती, असे सगळेच कार्यक्रम आवडतात सर आकाशवाणी.
0: पण आपल्याला घरी बसूनच खूप सारी माहिती होते, मनोरंजन होतं गीतांच्या माध्यमातून. कुठलं गीत ऐकायला आवडेल आज आपल्याला?
1: मला गीत ऐकण्यापूर्वी 2 शब्द आपल्याला बोलायचे आहेत.
0: बोला.
1: धन्यवाद जीवा, धन्यवाद देवा या सुंदर जीवनासाठी, धन्यवाद माझ्या श्वासाला ते प्रत्येक क्षणी जिवंत ठेवण्यासाठी, धन्यवाद माझ्या मेंदूला विचाराची ताकद देण्यासाठी, धन्यवाद माझ्या हृदयाला ते अविरत धडकण्यासाठी, धन्यवाद माझ्या डोळ्यांना ते सुंदर जग पाहण्यासाठी, धन्यवाद माझ्या हातांना प्रेम आणि सेवा देण्यासाठी, धन्यवाद माझ्या पायांना ते सतत पुढे जाण्यासाठी, धन्यवाद माझ्या कानांना गाण्याचे व निसर्गाचे सूर लागण्यासाठी, धन्यवाद माझ्या शरीराला प्रत्येकपणे साथ देण्यासाठी, धन्यवाद माझ्या आजीला ते मला चांगले संस्कार दिले, धन्यवाद माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला चांगले शिक्षण संस्कार दिले, धन्यवाद माझ्या धर्मपत्नीला जिने मला आयुष्यभर चांगले साथ दिली, धन्यवाद माझ्या मुलांना ज्याने माझ्या आयुष्यात खूप कष्ट घेतले, धन्यवाद माझ्या मुलीला जिने माझ्यासाठी खूप कष्ट घेतले, धन्यवाद माझ्या नातवंडांना ज्याने माझ्यासाठी खूप सेवा केली, धन्यवाद.

0: माझ्या नातेवाईकांना ज्याने माझ्या आयुष्यभर प्रेम दिले, धन्यवाद माझ्या मित्रांना ज्याने आवी ऐकण्याच्या वेळी मला खूप मदत केली, धन्यवाद माझ्या आकाशवाणीला जिने माझे खूप ज्ञान माहिती देऊन माझे मनोरंजन केले.
1: फारच छान ओळी ऐकवलात, मन प्रसन्न झालं. कुठलं गीत ऐकायला आवडेल आपल्याला?
0: क्रांती.
1: कुठलं गीत?
0: त्यांना जोर गरम.

श्रोते हो, हॅलो. आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आतापण ऐकलात. श्रोत्यांशी फोनद्वारे संवाद साधला होता पृथ्वीराज देशमुख यांनी. तांत्रिक सहाय्य केलं होतं दत्तात्रय कुंभार आणि जीवन क्षीरसागर यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. आकाशवाणी धाराशिव केंद्र, रात्रीचे 11 वाजता आहेत. सुरुवातीला हिंदीतून बातम्या, 11:05 इंग्रजीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून. आणि श्रोतेहो, रात्री 11:10 सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा सुरुवातीला ऐकूयात हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11:45 झाले आहेत. श्रुती हो, याबरोबरच आमची आजची प्रसारण सभा आता इथे संपन्न होत आहे. पुन्हा भेटूयात उद्या मंगळवारी 2 जून 2026 रोजी आमच्या पहिल्या प्रसारण सभेत सकाळी 5:50 FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. तोपर्यंत शुभरात्री. जय हिंद.